46.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यमलहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 25 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 15 जून 2026. सकाळचे 5:58 आणि 43 सेकंद झाले आहेत. आमच्या आजच्या पहिल्या सभेच्या कार्यक्रमांना आम्ही आता प्रारंभ करीत आहोत. नमस्कार रत्नागिरी. आजच्या या पहिल्या प्रसारण सभेत रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सभेचा प्रारंभ मंगलध्वनीनं.

श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज म्हणतात, प्रपंचातील विघ्ने ही सूचना वजाशी असतात, ती आपल्याला जाग करतात, जन्माला आलो ते भगवंताला ओळखण्याकरता, हे कधीही विसरू नये म्हणून विघ्नांची योजना असते. विघ्ने ही आपण भगवंताच्या जवळ जाण्याकरताच येत असतात, तेव्हा त्यांना न घाबरता भगवंताच्या नामातच स्वतःला विसरून जावं हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे. व्यवहारात द्वैताशिवाय आनंद नाही, म्हणून परमार्थात मानसपूजेत पहिल्याने मी आणि परमात्मा अशा द्वैताने सुरुवात करावी लागते. आजच्या या सुविचाराबरोबरच आजच्या दिवसाच्या आपणा सर्वांना मंगलमयी अशा शुभेच्छा व्यक्त करतो.

श्रोतेहो, आता प्रारंभ करीत आहोत मंगल प्रभात या कार्यक्रमाचा. सुरुवातीला वंदन श्री गणरायाला.

वैभवी शेटे आणि सहकलाकार यांनी गायलेलं श्री शिवतांडव स्तोत्र आत्ताच आपण ऐकलं. श्रद्धेची मुळं ही हृदयात असतात, जिभेच्या टोकावर नसतात. जो दुसऱ्यांना देतो त्याला देवही देतो. एखादं काम करण्यास आपण पूर्णपणे असमर्थ आहोत हे समजून आल्यानंतर आपण पूर्णपणे ईश्वरावरती भरोसा ठेवतो आणि या भावनेलाच प्रार्थना म्हणतात. श्रोतो, मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले आणि सहकलाकार यांनी गायलेले पी सावळाराम रचित ही भूपाळी, संगीतकार वसंत प्रभू.

श्रोते हो, ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळं आहे, आणि ज्ञान भक्ती आणि कर्म याशिवाय जीवन आंधळं आहे. कर्म म्हणजे प्रत्यक्ष सेवा आणि भक्ती म्हणजे सेवाभाव.

संत नामदेव महाराजांचा हा अभंग गायला होता स्वप्नील गोरे यांनी. संगीतकार होते पंडित अवधूत बाम. श्रोते हो, कोमलता हा हृदयाचा धर्म आणि सबलता हा देहाचा धर्म. देहाला वज्रापेक्षाही अधिक मजबूत बनवायला हवं आणि हृदयाला फुलापेक्षाही अधिक कोमल बनवावं हवं. क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात

आहे जी पापाचं रूपांतर पुण्यामध्ये करू शकते. मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची ही रचना, संगीतकार श्रीनिवास खळे.

मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया विठ्ठल मोपाने सहकलाकार यांनी गायलेली कवी वसंत बापट यांची ही रचना, संगीतकार मधुकर पाठक।

श्रोतेहो, थोरांचं सद्गुण घेणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली असते. आनंदी मन, सुदृढ शरीर आणि आध्यात्मिक श्रद्धा या तिन्ही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळण्यासारखं आहे. अनेक गोष्टींवरती प्रेम करूया म्हणजे आपल्याला परमेश्वर समजू शकतो.

पुरुषोत्तम दास जलोटा यांनी गायलेली आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेली हिंदी भजन रचना आत्ताच आपण ऐकली. मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकूया समूह स्वरातली सतीश भाटिया यांची ही देशभक्तीपर गीत रचना, संगीतकार सतीश भाटिया.

0: समूह स्वरातली सतीश भाटिया यांची देशभक्तीपर गीत रचना आत्ताच आपण ऐकली आणि या रचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 6:40 झालेत. आता प्रसारित करीत आहोत कृषीवाणी, शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेला दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जनावरांमधील शिंगांचा कर्करोग याविषयीची माहिती. या माहितीचं वाचन केलं रेडिओ सखी गायत्री भरणकर यांनी. तेव्हा ऐकूया कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार मंडळी. बैलांमधली गंभीर समस्या म्हणजे शिंगाचा कर्करोग. स्क्वेमस सेल कार्सिनोमा हा एक प्रकारचा कर्करोग आहे. शिंगाचा कर्करोग हा साधारणपणे 5 ते 10 वर्षे वयोगटातल्या मोठ्या जनावरांना होतो, परंतु वयस्कर जनावरांमध्ये सुद्धा हा रोग आढळू शकतो. शेतामध्ये उन्हात काम करत असताना प्रखर सूर्यकिरणांमधील अतिनील किरणांमुळे शिंगाचा कर्करोग होतो. बैलाच्या शिंगाला रंग लावला जातो. या रंगातील विषारी पदार्थामुळे शिंगामध्ये सतत जळजळ होते, त्यामुळे सुद्धा हा रोग होऊ शकतो. बैलपोळा, शंकरपट, बैलगाडा शर्यत, कर्नाटकी बेंदूर या सणांच्या काळात काही शेतकरी बैलांची शिंग तासून त्यांना रंग लावतात. याचा मुख्य उद्देश जनावराचं वय लपवणे हा असतो, परंतु या कारणामुळे जनावरांमध्ये शिंगाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. बैलाचं शिंग बुडाला जाड आणि टोकाला निमुळतं असतं. शिंगाचा बाहेरचा भाग हा टणक आवरणाने बनलेला असतो, तर आतला भाग हा पोकळ आणि अनियमित असतो. तो मस्तकाच्या हाडाला जोडलेला असतो. शिंगाचा आतला भाग पोकळ असतो आणि या भागातून रोगाची सुरुवात होते. नंतर हा कर्करोग शिंगाचा पोकळ भाग पूर्णपणे व्यापून टाकतो. शिंगाच्या बुडातही तो पसरतो. याची लक्षणं म्हणजे शिंगाला खाज सुटून वेदना होतात. जनावर सतत डोकं हलवत असतं. जनावर झाडाला शिंग घासतं किंवा टकरा मारतं. कर्करोग झालेल्या शिंगावर हलके स्टेनलेस स्टीलचे उपकरण मारून जर पाहिलं तर त्यातून भदभद आवाज येतो. असा आवाज निरोगी शिंगातून येत नाही, कारण ते शिंग आतून टणक असतं. शिंगाला कर्करोग झाला आहे त्या बाजूच्या नागपुडीतून रक्तमिश्रित स्राव येतो. कर्करोग झालेलं शिंग एका बाजूला झुकतं किंवा वाकडं होतं. रोगाचं प्रमाण जर जास्त झालं असेल तर शिंग हलतं आणि थोड्याशा मारानं गळून पडतं. शिंग तुटल्यावर त्या ठिकाणी कोबीसारखी कर्करोगाची वाढ दिसते. रक्तस्राव होतो. अशा वाढीवर जीवाणूंचा प्रादुर्भाव होतो आणि यातून दुर्गंधी येते. कर्करोगाच्या वाढीवर माशा बसून आसडी पडू शकते. क्षकिरण तपासणी केली तर शिंगाच्या आतल्या पोकळ भागामध्ये पेशींची लवचिक वाढ दिसून येते. अशा प्रकारची लक्षणं दिसून आली तर तात्काळ पशुतज्ज्ञांशी संपर्क साधून उपचार करावेत. शस्त्रक्रिया करून शिंग बुडातून कर्करोगासहित काढलं जातं. या रोगाचा इतर अवयवात प्रादुर्भाव झाल्यावर शस्त्रक्रियेचा फायदा होत नाही. कर्करोगावर पशुतज्ज्ञाच्या सल्ल्यानं औषधोपचार करावेत. त्याचबरोबर मंडळी, कर्करोग होऊ नये यासाठी सुद्धा आपण काही प्रयत्न करणं आवश्यक असतं. कडक उन्हामध्ये बैलांना काम करू देऊ नये. त्यांना उन्हापासून आराम मिळावा म्हणून निवाऱ्याची सोय शेतामध्ये करावी. शक्यतो प्रखर ऊन होण्याच्या अगोदर किंवा प्रखर ऊन कमी झाल्यावर शेतातलं काम करावं. शिंग तासू नयेत. तसंच शिंगांना रसायनयुक्त रंग लावू नयेत. बैलांना शेतात काम करताना मानेवरचं जू सतत शिंगावर आदळू नये म्हणून रबराचं आवरण जूवर लावावं. शिंगाच्या बुडामध्ये तेल लावावं. अशा प्रकारे काही साधे सोपे उपाय करून आपण हा कर्करोग होऊ नये म्हणूनही प्रयत्न करू शकतो. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
0: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेला दैनंदिन सूचनापत्राचा हा कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमात जनावरांमधील शिंगांचा कर्करोग याविषयीची माहिती आपण जाणून घेतली. या माहितीचं वाचन केलं होतं रेडिओ सखी गायत्री.

भरणकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आज दुपारी 2 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आपण ऐकाल. यानंतर म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण अंडाशयातील गाठींची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंडाशयाच्या गाठीमध्ये किंवा या सिस्टमध्ये लक्षणे काय असतात. तर बहुतेक गाठी ह्या 3 ते 5 सेंटीमीटर पर्यंत असतात. त्याच्यात काहीच लक्षणे नसतात. त्या सहसा इतर कारणामुळे ज्यावेळेस गर्भाशय व बाजूच्या भागाची सोनोग्राफी दुसऱ्या कारणामुळे केली जाते त्यावेळेस ते आढळून येतात आणि ते सहसा न समजता आपल्याला त्या नाहीशा पण होत असतात. दुसरं लक्षण म्हणजे गाठ जर वाढली किंवा ती जर 10 सेंटीमीटर पेक्षा मोठी असेल किंवा जर गाठ वाढण्याचा जर आकार हा अधिक तीव्र असेल तर स्पष्ट लक्षणे दिसून येतात. त्याच्यामध्ये मग मळमळ असेल, ओटीपोटामधील वेदना असतील, पोट फुगणं असेल, वेदनादायी लैंगिक संबंध असतील, वेदनादायी मासिक पाळी असेल, वारंवार लघवी येणं असेल किंवा वारंवार शौचास जाणं असेल किंवा कमरेमध्ये किंवा अगदी मांड्यामध्ये सुद्धा वेदना होऊ शकतात. या सिस्टचं निदान कसं करतात तर डॉक्टर अगोदर महिलेची आतून तपासणी करून स्पष्ट जर गाठ दिसत असतील तर त्यांच्या हाताने ती गाठ लागते आणि त्याच्यानं ते त्याचं निदान करू शकतात. दुसरी तपासणी आहे ज्याला आपण पेल्विक सोनोग्राफी म्हणतो. यात गाठीचं अस्तित्व, त्याचं नेमकं स्थान, ती द्रवरूप आहे की घनस्वरूपाची आहे, सिस्टची संख्या किती आहे, त्यातला रक्तपुरवठा कसा आहे, ह्या गोष्टी तुम्हाला समजतात. त्यानंतर तिसरी जी टेस्ट आहे किंवा तपासणी आहे ती आहे लॅप्रोस्कोपी. पोटातून एक छोटासा छेद देऊन दुर्बिणीद्वारे ही तपासणी करतात. यामध्ये ओटीपोटातील पोकळी, प्रजनन अवयव व गाठी किंवा या पिशव्या आपण पाहू शकतो आणि याचा एक फायदा असा होतो की त्याचवेळेस या गाठी काढून टाकणं पण आपल्याला शक्य होऊ शकतं. त्याच्यानंतर मग आणखी काही तपासण्या असू शकतात, सीटी स्कॅन किंवा MRI स्कॅन. ते अधिक स्पष्टपणे ह्या गाठी चांगल्या निदान होण्यासाठी त्या आपण करायला रुग्णाला सांगू शकतो. त्याच्यानंतर रक्त चाचणी पण एक महत्त्वाची आहे अशा सिस्टमध्ये ज्यावेळेस मोठ्या सिस्ट असतात त्यावेळेस. तर कर्करोगाची शक्यता नाकारण्यासाठी ही सिस्ट करतो त्या टेस्टचं नाव आहे CA125. ही तपासणी आपण करणं आवश्यक असतं. उपचार काय आहेत तर काळजीपूर्वक निरीक्षण या गाठींचं करणं. ही गाठ तशीच राहते, कमी होते किंवा वाढते. सहसा गाठ लहानच असते. त्यानंतर ती फंक्शनल आहेत तशावेळी डॉक्टर काही कालावधीसाठी वाट पाहतात. मग त्या कालावधीमध्ये नुसतं वाट पाहण्यापेक्षा काही औषधी रुग्णाला देतात ज्यामध्ये गर्भनिरोधकांच्या गोळ्या असतात. त्यामुळे नवीन अंडोत्सर्जन होत नाही व नवीन गाठ निर्माण होत नाही आणि तोपर्यंत ज्या अगोदरची शिस्त तयार झालेली असते ती सिस्ट पण हळूहळू ती कमी होऊन जाते. परंतु जर गाठ 10 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल किंवा सतत वाढत जाणारी गाठ असेल किंवा गाठीचा त्रास जास्त असेल, गाठीचा वाढण्याचा वेग जास्त असेल आणि गाठ जर रजोनिवृत्तीनंतर मग ती छोटीशी जरी असली तरी आपल्याला त्या गाठी लॅप्रोस्कोपीने निदान करून काढता येतात. बऱ्याच वेळेस अंडाशयातील फक्त सिस्ट काढता येते परंतु कधी कधी वय अधिक असेल किंवा पुन्हा हानिकारक गाठ तयार हो

0: होऊ नये म्हणून आपल्याला पूर्ण अंडाशय आपल्याला काढावे लागते.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत अंडाशयातील गाठींची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुनःप्रसारित करण्यात येईल. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिवंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, संकट हे कधीही आपणाला विचारून येत नाही आणि ते भयंकर आणि तितकेच धोकादायक असते, म्हणूनच त्याला आपत्ती असे म्हणतात. आपत्ती ही अशी अचानक येते म्हणून तिचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. भारत सरकारने सध्याच्या परिस्थितीत आपत्तीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन 2005 या कायद्याची निर्मिती केली आहे आणि या अंतर्गत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना केली आहे, ज्याला आपण NDRF असे म्हणतो. देशात अशा प्रकारे कुठेही आपत्ती निर्माण झाली तर NDRF चे जवान आपणाला मदत करतात. आपत्ती दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे नैसर्गिक आपत्ती, ज्यात भूकंप, सुनामी, ज्वालामुखी, वादळ, महापूर, दुष्काळ यांचा समावेश होतो. तर दुसरा प्रकार म्हणजे मानवी आपत्ती. आग लागणे, अपघात होणे, युद्ध, दहशत, प्रदूषण यासारख्या आपत्ती सांगता येतील. आज आपण प्रामुख्याने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींचा आणि त्यांच्या व्यवस्थापनाचा विचार करणार आहोत. आता पावसाळा सुरू झाला की जागतिक हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण विषम झाले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मोठी वादळे, वीज पडणे, गारपीट होणे आणि अतिवृष्टी, ढगफुटी यासारखे अशा घटना आपल्या अवतीभोवती सतत घडत असतात, पण आपण त्यांच्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. वीज पडण्याच्या आपत्तीमुळे दरवर्षी आपल्याकडे अनेकांना जीव गमवावा लागतो, तसेच अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे अनेकांना मृत्यू येतो. अलीकडील काळात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये गारपिटीचे प्रमाण वाढले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतीचे आणि जीवांचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाली तेव्हा 100 पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पावले, तर 3000 पेक्षा जास्त प्राणी यांना जीव गमवावा लागला. महाराष्ट्राच्या पातळीवरील हे आकडे आहेत. देशाच्या पातळीवर यापेक्षा जास्त नुकसान झालेले आहे. पावसाळ्यात अलीकडे आणखीन एक आपत्ती भेडसावते आणि ती म्हणजे भूस्खलन. शहरीकरणामुळे शेजारी असलेले डोंगर कोरले जात आहेत तेव्हा पावसाळ्यामुळे भूस्खलन होऊन जीवित आणि वित्तहानी होत आहे. तसेच नदी नाले यांच्या कडेला भराव टाकून घरं बांधली जात आहेत तेव्हा नदी नाल्यात पाणी भरून ते शेजारी घरात जाते. मुंबई, पुणे यासारख्या शहरात या घटना दरवर्षी घडताना आपणाला दिसतात. त्याचे व्यवस्थापन केले नाही तर मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. गेल्या वर्षी खडकवासला धरणातून पाणी सोडले तेव्हा अनेक घरांना स्थित्यंतर करावे लागले. लोकांना बाहेर काढण्यासाठी NDRFला पाचारण करावे लागले. म्हणून पावसाला सुरुवात होण्या अगोदरच आपण आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेऊन आपत्ती व्यवस्थापन करणे अतिशय महत्वाचे आहे.

0: निसर्गचक्र स्थिर नाही, ते सतत बदलत राहते. आपत्ती सुद्धा येणारच आहेत, पण त्यांचे व्यवस्थापन केले तर मनुष्यहानी कमी होईल एवढेच शेवटी म्हणता येईल. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन याविषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव अंधाळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 6:55 झालेत. आता ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 कार्यक्रम भावधारा. सकाळी 8:40 कवितेवर आधारित साहित्यिक कार्यक्रम काव्यांजली. आज हितगुज कवितेशी या मालेत मृण्मयी या इंदिरा संत यांच्या कवितेविषयी कार्यक्रम. लेखन जान्हवी भागवत यांचं. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी यांचं. सादरकर्ते विवेक वानखडे. 9 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य. यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी शिवकुमार सदाफुले यांची खरीप हंगाम आणि शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजना याविषयी रेडिओ सखी जान्हवी भागवत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. 10 आपण आस्वाद घ्याल मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. 10:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 प्रसारित होईल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतील प्रसारण आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम. यामध्ये ती विमुक्ता हे नभुनाट्य. लेखिका वर्षा दांदळे. 1:05 गीतबहार. 1:40 जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 कार्यक्रम भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. या कार्यक्रमात वेगवेगळ्या साहित्य प्रकाराचा धांडोळा घेणारी मालिका साहित्यवेद. यामध्ये निळकंठ कदम यांच्या पोटचाळ या कविता संग्रहाचं चांगदेव काळे यांनी घेतलेला वेध आपण ऐकाल. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या दोन्ही कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकाल. 2:30 नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय वाद्य संगीतात रसिक हजारे यांनी सतारवादनात सादर केलेला राग शुद्ध सारंग. दरम्यान 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आपण ऐकाल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. हे झाले आमच्या आजच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम. दुसरी सभा सुरू होईल 5:00. यामध्ये 5:02 गीतसंध्या मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 5:30 युवाणी आणि 7:15 वृत्तविशेष. तसंच 7:30 माझा आवर माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात गोकृपामृत जैवसंवर्धन संस्कृती आणि उपयोग याविषयी संदीप जाधव यांची मुलाखत. हे तिन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. दरम्यान 6:10 कार्यक्रम गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

साडेसहा वाजता आपण ऐकाल आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 कार्यक्रम लोकसंगीत. रात्री 8:15 हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. रात्री 10:00 कार्यक्रम रजनीगंधा आणि रात्री 10:30 नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी अश्विनी भिडे यांचं गायन राग यमन. याशिवाय नेहमीच्याच वेळात सर्व बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर।
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता। क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
4: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल। कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
6: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी।
7: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
6: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
8: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप रत्नागिरी।
9: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं।
10: नमस्कार श्रोतेहो, उदारीकरण किंवा मुक्त वातावरण याच्यामध्ये जे बदल आहेत ते करताना आपल्याबरोबर जी लोकं आहेत किंवा आपल्याबरोबर जे कर्मचारी आहेत त्यांचं नीतीधैर्य कमी होणार नाही, खच्ची होणार नाही याचीसुद्धा त्यांनी काळजी घेतली। म्हणजे वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांचं काळानुसार जे काही निवृत्तीचं वय असेल ते ठरवताना किंवा सगळ्या समूहामध्ये एक सूत्रबद्धता आणताना, सुसंघटितपणा आणताना आणि काळाला अनुरूप अशी व्यवस्था निर्माण करताना त्यांनी कुठल्याही कर्मचाऱ्यांवरती अन्याय होणार नाही, कुठल्याही कर्मचाऱ्यावरती जबरदस्ती होणार नाही याची काळजी घेतली। आतल्या गोटातले त्यांच्या व्यवस्थेमधले लोक नेहमी सांगायचे की ज्या लोकांना त्यांनी स्वतःहून जायला सांगितलं त्यांना त्यांनी 60 वर्षापर्यंतचा पगार दिला, म्हणजे त्यांच्या निवृत्तीच्या काळाच्या वयापर्यंतचा पगार प्रत्येकाला दिला। दुसऱ्या कुठल्याही संचालकांना कमी न लेखता कायम असं म्हणू शकतो की त्यांच्या सर्वांच्या निर्णय प्रक्रियेमागे रतन टाटांसारखं जे खंबीर नेतृत्व उभं राहिलं म्हणूनच ते अशा गोष्टी करू शकले आणि यशस्वी पावलं टाकू शकले। ईस्ट इंडिया कंपनीने भारतावरती काही काळ राज्य केलं, त्याच देशामधली एक मोठी कंपनी टाटानी विकत घेतली, इंग्लंडमध्ये या गोष्टीला कुठेही विरोध झाला नाही, त्याची चर्चाही फार झाली नाही। आणि एक उल्लेखनीय गोष्ट हीच आहे की टाटांकडून असं आश्वासन मिळालं होतं त्यावेळेला की आम्ही कुणालाही नोकरीवरून काढणार नाही आणि पेन्शनमध्ये जी काही कमी होईल त्याची आम्ही काळजी घेऊ। मोठ्या मोठ्या व्यवहारांवरती विचार करत असताना त्याच वेळेला सामान्य भारतीय ग्राहक जो असेल त्याची काय मानसिकता आहे, त्याची काय गरज आहे याचा पण रतन टाटांनी विचार केला, त्यामुळे सर्वसामान्य भारतीय नागरिकाला परवडेल अशी आपण एक गाडी बनवू, तो बनवण्याचा त्यांनी वायदा केला आणि तो निभावला। पण
5: आपण ऐकलात कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल।
4: प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी हा प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

0: ए चल राहू दे, मी निघतो आता.
1: अहो थांबा ना जरा, ही बघा, ही दुधाची पिशवी कापली ना की 2 मिनिटात अगदी मस्त ताज्या दुधाचा चहा करून देते तुम्हाला. कात्री मिळाली.
0: अगं थांब थांब थांब थांब थांब, अशी नको कापू ती पिशवी.
1: अरे वा, आता तुम्ही शिकवा मला पिशवी कशी कापायची. अहो रोज कापते मी.
0: हो ना, मग सांग बघू मला कशी कापतेस ती.
1: त्यात काय, अशी पिशवी धरायची आणि असं हे तिरकं टोक उडवायचं.
0: बर, आणि ते उडवलेलं टोक म्हणजे तो तुकडा, तो कुठे टाकतेस तू?
1: कुठे म्हणजे काय? केरात.
0: तुला माहितीये ना अगं, प्लॅस्टिकच्या या तुकड्याचं विघटन होणार नाही. असं प्लॅस्टिक केरात टाकून आपण किती प्रदूषण वाढवायचं.
1: हा बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, पण मग या पिशव्यांचं करायचं काय? कारण तेलाची मिठाची

0: आणि असं हे तिरकं टोक उडवायचं.
1: बर, आणि ते उडवलेलं टोक म्हणजे तो तुकडा, तो कुठे टाकतेस तू?
0: कुठे म्हणजे काय? केरात.
1: तुला माहितीये ना अगं, प्लॅस्टिकच्या या तुकड्याचं विघटन होणार नाही. असं प्लॅस्टिक केरात टाकून आपण किती प्रदूषण वाढवायचं.
0: हा बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, पण मग या पिशव्यांचं करायचं काय? कारण तेलाची, मिठाची, पिठाची, अहो अशा कितीतरी प्लॅस्टिकच्या पिशव्या अशाच कापतो आम्ही.
1: आता मी तुला दाखवतो. हे बघ, ही कात्री घ्यायची आणि पिशवीला एका बाजूला अशी आतमध्ये थोडीशी खुपसायची आणि त्यानंतर संपूर्ण पिशवी हळूहळू करून कापायची. म्हणजे काय होईल, तुकडा मुळी शिल्लक राहणारच नाही.
0: बरोबर.
1: आणि मग ही अखंड पिशवी धुवून परत वापरता येईल आपल्याला, किंवा रिसायकलिंगसाठी आपल्याला पुन्हा देता येईल.
0: अगदी खरंच. हा, मी माझ्या सगळ्याच मैत्रिणींना सांगू इच्छिते की प्लॅस्टिकची पिशवी अशी कापा की ती अखंड राहील आणि कापलेला तुकडा वेगळा उरणारच नाही.
1: येस, ये होईना बात.

0: आकाशवाणी ही रत्नागिरी केंद्र, यानंतर म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झाल्यात. आता ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र.
2: तेजोमयनाद ब्रह्म.
3: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
4: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात 12:00 अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
5: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
6: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
5: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात
7: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
6: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
5: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
7: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
6: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
8: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
6: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
9: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
6: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मानवता केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन मिळत असल्याचं फ्रान्समधील भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पुढील वर्षी जानेवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजन. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात. आणि सोलापूर जिल्ह्यात देवदर्शनाहून परतणाऱ्या 8 भाविकांचा विहिरीत पडून मृत्यू. आता सविस्तर बातम्या. भारतात 2 लाखांहून अधिक स्टार्टअप आहेत. या माध्यमातून देशातील युवा पिढी विविध क्षेत्रातील जागतिक आव्हानांवर उपाययोजना विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी संयुक्तपणे फ्रान्समधल्या निस इथं भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं काल उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून भारत इनोव्हेट्स हा उपक्रम महत्वाचा आहे, असं मोदी म्हणाले. भारतात मानवतेसाठी तंत्रज्ञान या तत्वाला अनुसरून मानवकेंद्रित नवोपक्रमाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ यांनी या कार्यक्रमात बोलताना भारताच्या नवोन्मेषी उपक्रमांची प्रशंसा केली. भारताचं नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आलं असल्याचं ते म्हणाले. भारत इनोव्हेट्स या उपक्रमाअंतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षितता सल्लागार अजित डोभाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं 100व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात पुढच्या वर्षी 28 ते 31 जानेवारी या कालावधीत होणार आहे. 4 दिवसांचं हे संमेलन ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संमेलनाचं स्थळ आणि तारखांबाबत सर्व सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली. तत्पूर्वी स्थळ निवड समितीनं SP महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसराची पाहणी केली होती. 100व्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं नांदी 100व्या साहित्य संमेलनाची हा उपक्रम राज्यभरात राबवला जाईल. या उपक्रमातून पुणे मुंबई वगळता अन्य शहरांमध्ये आणि गावांमध्ये 99 साहित्यिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. आतापर्यंत साहित्य संमेलनं झाली त्या ठिकाणी येत्या 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम राबवले जातील, असंही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. संमेलनाचे संयोजक समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, मसापचे प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यावेळी उपस्थित होते. राज्यातला अपुरं पर्जन्यमान आणि धरणातला उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन येत्या 31 ऑगस्टपर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं, असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल पुण्यातील एका बैठकीत दिले. बेकायदेशीर पाणी उपशावर तातडीनं कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान पुणे महानगरपालिका क्षेत्रात आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठीचं वेळापत्रक महापालिकेनं याआधीच जाहीर केलं आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन पुणे महानगरपालिकेनं केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब वाहिनीवर काल योग प्रात्यक्षिकांचं थेट प्रसारण करण्यात आलं. या प्रक्षेपणाद्वारे मंत्रालयानं सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विश्वविक्रम नोंदवला. या विशेष जागतिक ऑनलाईन योग सत्रात 4,35,831 नागरिक सहभागी झाले. सहभागी झालेल्या जगभरातील नागरिकांचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केलं. हा कार्यक्रम आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्यानं आयोजित केला होता. कार्यक्रमादरम्यान हॅबिट संघानं मार्गदर्शन केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने काल गोब देवल स्मृतिदिन पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थित

0: स्थितीत जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नाट्य परिषदेच्या नाट्यकला अकादमीला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन शेलार यांनी याप्रसंगी बोलताना दिलं. समारंभात इतरही नाट्यविषयक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. नाट्य परिषद येत्या काळात रंगमंच कामगार, आरक्षण लिपिक, व्यवस्थापक आणि कलाकार यांचा अपघात विमा काढणार असल्याची माहिती यावेळी परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली. विदर्भ वगळता राज्याच्या अन्य भागातल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपवून नव्या वर्गात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी शाळा सज्ज झाल्या आहेत. शिक्षण मंत्री दादा भुसे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम तोरणमाळमध्ये शालेय विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. तोरणमाळच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव साजरा होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं जाईल. विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचं वाटपही केलं जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेनं देखील मुलांच्या शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय व्हावा यादृष्टीनं जय्यत तयारी केली आहे. महापौरांसह सर्व पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, नगरसेवक विविध शाळांमधील प्रवेशोत्सवाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. पुण्यातील खडकवासला इथल्या केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्रात काल 110वा स्थापना दिवस साजरा झाला. यानिमित्त केंद्रामध्ये काल सर्वांना मुक्त प्रवेश देण्यात आला. इतिहास अभ्यासक अनिकेत यादव यांनी काल या केंद्राला भेट दिली. याबाबत आकाशवाणीशी बोलताना ते म्हणाले,
1: CWPRS म्हणजे केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र. तर तिथे आज एक 10-12 साधारण मॉडेल्स आम्ही तिथे पाहिले की ज्यामध्ये मुंबई पोर्ट टायडल मॉडेल फार खूप छान होतं, नंतर यमुना रिव्हर मॉडेल होतं, इंदिरा सागर मॉडेल होतं आणि विविध भारतामधले जे धरणांमध्ये असलेले पाणी साठवण्याचं क्षेत्र, पाणी सोडण्यासाठी काय प्रक्रिया राबवली जाते, गाळ साठू नये म्हणून काय केलं जातं, तिथे विद्युत संशोधन केंद्र साधारण तिथे कसं केलं जातं याच्यावरती तिथे काम केलं जातं आणि त्याचे मॉडेल्स, विविध प्रकारचे मॉडेल्स तिथे तयार केलेले आहेत आणि इतके छान आहेत. आम्हाला मुंबईचं JNPT पोर्ट मॉडेल अतिशय छान वाटलं आणि देशातील सर्वात मोठा कंटेनर जे बंदर आहे तर त्याचं अप्रतिम मॉडेल तिथे तयार केलेलं आहे की जे मुंबईमध्ये समुद्रामध्ये जे भरती आणि होटी येते तर त्याच्यावरती लक्ष ठेवून विविध प्रकारचे मोठमोठे कंटेनर्स आतमध्ये कसे प्रकारे आले पाहिजे, त्याच्यामध्ये मटेरियल कसं लोड केलं पाहिजे याच्यावरती फार मोठं काम तिथे केलं जातं आणि नद्यांचे प्रवाह, किनारपट्टीचं संरक्षण आणि जलविद्युत प्रकल्प जे आहेत तर ते समजून घेण्यासाठी हे मॉडेल्स पाहणं फार महत्वाचं आहे.
0: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडीजवळ काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पिकअप वाहन कोसळल्यानं हा अपघात झाला. रांजणी इथले 14 भाविक देवदर्शन आटपून परत येत असताना तांदूळवाडी परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अपघाताविषयी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. क्रिकेट. बर्मिंगहॅममधल्या एस्बेस्टन इथं झालेल्या ICC महिला T20 विश्वचषकाच्या अ गटातल्या सामन्यात भारतानं काल पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. भारतानं पाकिस्तानसमोर 171 धावांचं लक्ष ठेवलं होतं. प्रत्युत्तरात पाकिस्तानला 17 षटकात 106 धावाच करता आल्या. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत भारतानं निर्धारित 20 षटकात 6 बाद 170 धावा केल्या. स्मृती मानधनानं 44 चेंडू सर्वाधिक 68 धावांची खेळी केली तर 5 खेळाडू बाद करणाऱ्या दीप्ती शर्माला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. हवामान. महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेशसह देशाच्या इतर भागात पुढील 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यात आज काही ठिकाणी विजांसह जोराचे वारे सुटण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मानवता केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन मिळत असल्याचं फ्रान्समधील भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पुढील वर्षी जानेवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजन. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात. आणि

0: सोलापूर जिल्ह्यात देवदर्शनाहून परतणाऱ्या 8 भाविकांचा विहिरीत पडून मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आपण ऐकत आहात आमच्या आजच्या पहिल्या सभेचं प्रसारण. सकाळचे 7:20 आणि 47 सेकंद झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: आज आपण मृण्मयी या इंदिरा संत यांच्या कवितेविषयी जाणून घेणार आहोत. लेखन रेडिओ सखी जान्हवी भागवत यांचं, निवेदन रेडिओ सखी जान्हवी भागवत आणि रेडिओ सखी संपदा जोशी यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे. अवश्य ऐका सकाळी 8:40 काव्यांजली हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. श्रोतेहो, आज 15 जून. आजपासून शाळांचं नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्तानं नवगतांचं मनपूर्वक स्वागत आणि सर्व विद्यार्थी वर्गाला आमच्याकडून मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा. 15 जून 1869 महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला होता. संपूर्ण देशी बनावटीच्या 6 अर्जुन रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्त करण्यात आली 15 जून 1993 या दिवशी. पुणे विद्यार्थीगृहाचे संस्थापक गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर यांचा जन्म 15 जून 1898 या दिवशी झाला. साहित्यिक शंकर वैद्य यांचा जन्म 15 जून 1928 या दिवशी झाला. गायिका आणि अभिनेत्री सुरैया जमाल शेख उर्फ सुरैया यांचा जन्म 15 जून 1929 या दिवशी झाला होता. लेखिका सरोजिनी वैद्य यांचा जन्म झाला होता 15 जून 1933 या दिवशी. लोकपाल बिलासाठी आग्रह धरणारे समाजसेवक अण्णा हजारे यांचा जन्म 15 जून 1937 या दिवशी झाला होता. योगी चैतन्य महाप्रभू यांचं निधन 15 जून 1534 या दिवशी झालं. कवी गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचं निधन 15 जून 1979 या दिवशी झालं होतं. भारतीय साहित्य समीक्षक पद्मभूषण पद्मश्री गोपीचंद नारंग यांचं निधन 15 जून 2022 या दिवशी झालं. आज जागतिक पवन दिवस आहे, तसंच जागतिक वृद्ध दुर्व्यवहार जागरूकता दिवस देखील आहे. हे होते आजचे दिनविशेष. श्रोतेहो, आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसार

यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याच विषयी आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा मुद्दा असतो आणि तो बऱ्याच अंशी शेतकरी उपयोगात आणत आहेत आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणे फायदा होतोय. पण एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हे काही शेतकरी अजूनही तेवढे आत्मसात करीत नाही, तर त्यांना काय सांगा?
1: त्यात एक सांगणं गरजेचं आहे की मुळातच आपल्याला कीड रोग ओळखता यायला पाहिजे. पहिली गोष्ट, माझ्या पिकावर काहीतरी आलेलं आहे बाबा, एखादं आक्रमण हे कळलं पाहिजे मला. काय होत, निसर्गामध्ये अनेक प्रकारचे कीटक आहेत, त्यातले काही मित्रही आहेत आणि काही शत्रू आहेत. पिका शत्रू कोण आहे, मित्र कोण, ओळखलं पाहिजे पहिली गोष्ट. आता ते शेतकऱ्यांना ज्ञान व्हायला पाहिजे. पण आम्ही देखील ह्यात काय करतो की मित्र कीटकांची ओळख परेड देतो आपण. हे बाबा मित्र आपले आहेत, त्यांनी यांना काही तुम्ही म्हणजे धोका पोचवू नका. पण शत्रू कीटकांची ओळख फार महत्वाची आहे. त्यातलं त्यात महत्वाचं काय लक्षण, म्हणजे कीड आम्हाला दिसते त्यावेळेला कदाचित ती नुकसान करून झालेलं असते देखील. म्हणून किडींचं सुरुवातीचं लक्षण काय, अगदी सुरुवातीचं, जसं की एखादं म्हणजे आपण उदाहरण घेऊया सध्याचं फार मोठं, की कापसावरची बोंडाळी, त्याचं सुरुवातीचं लक्षण कधी आहे तर ते बोंडातले आळी हे त्याचा फार शेवटचा आहे, टप्पा येतो अगदी. पण ती सुरुवात फुलाच्या अगोदर, म्हणजे कळी ज्यावेळेला असते, म्हणजे कळी असतानाच त्याचे ते पतंग आहे ते अंडी घालतात त्या कळीमध्ये, आणि तिथंच मग ती कळी उमलतानाच ते व्यवस्थित उमलत नाही तर डोमकळी म्हणतो आपण, मग तिथं मला कळलं पाहिजे अरे काहीतरी झालेलं आहे. मग त्याच्या अगोदर आम्ही जर उपाय केला, समजा तिथे आम्ही निंबुळ्यासारखं फवारणी केली, तर त्या कळीवर अंडी घालण्याचं प्रमाण कमी होणार. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा पहिला टप्पा, कीडीची लक्षणं ओळखा, रोगा लक्षणं ओळखा आणि तात्काळ त्यावेळेला प्रतिबंध उपाय करा, हे त्यात महत्वाचं आहे. पण हे करताना आपला किडी रोग ओळखण्यासाठी किंवा किडींचं प्रमाण किती वाढलेलं आहे करण्यासाठी शेतामध्ये अनेक प्रकारचे आपण उपयोग करू शकतो, उपाय करू शकतो. साधे उपाय जसं की पक्षी थांबे, काय आहे त्यामध्ये आहे पक्षी म्हणजे पक्ष्यांना थांबण्याकरता जागा. का थांबणं गरजेचं पक्ष्यांनी? पक्षी हे आपले मित्र आहेत, पक्ष्यांचं खाद्य म्हणजे किडे आहेत. कीटक किंवा अळ्या खाऊन पक्षी जगतात. मग त्यांना अळ्या खाण्यासाठी पिकावर त्यांना असं, आपली पिकं अशी असतात की ज्यावर पक्ष्यांना थांबता येत नाही, मी फांद्या नाहीत ना पिकांना, लहान पिकं त्याच्यामध्ये आहे. म्हणून असे मध्ये आपण जर लाकडी बिट्टी आकाराचे करून ठेवले आणि त्यावर जर पक्षी बसतो मग, आणि मग ते किडी ओळखतो, खातो तो, आळ्या खातो तो, आणि त्यांचं अशा प्रकारे एक पोषण होतं पक्ष्यांचं आणि आपलं संरक्षण होतं. हे पक्ष्यांचं पोषण, पिकांचं संरक्षण हे पक्षथांब्यातून होऊ शकतं. तसे आपल्याकडे अनेक प्रकारचे सापळे आहेत, चिकट सापळे म्हणजे मावासारखे जे कीटक आहेत किंवा तुडतुडे आहेत, हे सगळे त्या सापळ्याला चिकटून बसतात आणि त्यामुळे आपोआप त्याचं एक संख्या कमी होते, म्हणजे तो एक आपला परिणाम.

0: आता दिसून येतो. मग चिकट सापळ्यामध्ये रंग अनेक प्रकारचे असतात, पिवळे आहेत, पांढरे आहेत, निळे आहेत, अनेक प्रकारच्या किडी प्रमाणात त्यामध्ये आपण असतात. शिवाय प्रकाश सापळे आहेत की जे काही कीटक हे रात्रीच्या प्रकाशाला आकर्षित होतात. अशा प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये हे सगळे जे काही पर्याय आहेत हे पर्याय शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत. आणि हे पर्याय कमी खर्चातले घरच्या घरी करण्यासारखे किंवा आपण सहजपणे ते करू शकतो असे आहेत त्यामध्ये.
1: आणि त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, कारण जेव्हा आपण सुरुवातीच्या काही वेळेस शेतकरी करतात आणि नंतर जेव्हा पीक येतं, डोलदार पीक येतं, त्यावेळेस काही गोष्टी विसरतात किंवा कटकट नाही त्या गोष्टी, मग त्यावेळेस सुद्धा अशा पद्धतीनं उत्पादनात घट होऊ शकते. तर हे सुद्धा तेवढेच सापळे असतील वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्याचा अवलंब करणं सुद्धा गरजेचं आहे. आजही आपण पाहतो की रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात काही वेळा अतिवापर सुद्धा होतो आणि त्याचा सुद्धा अपाय होतो शेतकऱ्यांना. तर त्याविषयी
0: अगदीच बरोबर आहे तुम्ही म्हणला, हे फार गंभीर बाब आहे. गेल्या अनेक वर्षापासून वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे की काही भागामध्ये विषबाधा झालेली आहेत. म्हणजे रासायनिक कीटकनाशकाचा वापर करताना होणाऱ्या विषबाधा ह्या अनेक कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या ठरलेल्या आहेत. आणि मग त्यापासून उपाय करण्याकरता आपल्याला त्याचे फार महत्वाचं आहे. जेव्हा अगदी तुम्हाला पर्याय नाही असं दिसतंच आहे, तुम्ही अगोदर काही समजा या ठिकाणी आपल्याला दुर्बल झाला असेल किंवा एखादी साथ आली असेल, एखाद्या किडीचं मोठ्या प्रमाणात आक्रमण झालं असेल आणि त्यावेळी आपल्याला गरज पडते की आता रासायनिक कीटकनाशक वापरण्याशिवाय पर्याय नाही, तर त्यावेळी संशोधन झालेलं आहे. आणि त्या संशोधनाच्या अंत्यात आपण जे काही चांगली कीटकनाशक सांगितलेली आहे ती वापरताना काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि ती काळजी घेताना म्हणजे कसं की नाकाला मास्क लावणं असेल, हातामध्ये ग्लोव्ज घालणं असेल, वाऱ्याच्या दिशेनं या ठिकाणी म्हणजे फवारणी करताना काळजी घेणं असेल, म्हणजे कारण ते आपल्या अंगावरपणा ओढून येऊ नये या ठिकाणी आहे, किंवा वेळा सकाळच्या वेळेला संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला फवारणी करणं गरजेचं आहे, दुपारच्या वेळेला करू नये शक्यतो अशा उन्हाच्या वेळेला, किंवा हे सगळं करत असताना आपण कुठल्या प्रकारचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं काही की तंबाखू वगैरे खाण्याची सवय असते काही मजुरांना असते, तर ते कृपया ते करू नये ह्या वेळेला. आणि मग जे काही झाल्यानंतर फवारणी केल्यानंतर स्वच्छ हात धुवून साबणानं वगैरे मगच तुम्ही या ठिकाणी पाणी पिणं असेल किंवा जेवण करणं असेल ते केलं पाहिजे आहे. हे करताना जे तुम्ही फवारता औषधं त्याच्या औषधं बाटल्या आणि ते बॉक्स ठेवतो कुठं हे महत्वाचं आहे, कारण आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये लहान मुलं जनावरं हे सगळ्यांना त्याला तोंड लावू शकतात, त्यापासून आपण त्याला बाजूला केलं पाहिजे आहे, सुरक्षित ठेवलं पाहिजे आहे. अशा अनेक प्रकारची काळजी घेणं देखील फार महत्वाचं आहे. हाही त्याचा भागच आहे. म्हणजे आपण पर्यावरणपूरक ज्यावेळेला आपण अशा प्रकारची काही शेती करतो त्यावेळेला काही स्वतःचं संरक्षण देखील तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे काही प्रमाणामध्ये रासायनिक कीटकनाशक वापरणं हे काय फार मोठं असं म्हणजे त्याला म्हणू आपण की चुकीचं आहे असं म्हणलं जाणार नाही, परंतु त्याचं काळजी मात्र घेऊन वापरलं पाहिजे आपण आणि योग्य प्रमाणात वापरलं पाहिजे. ते
1: आवश्यकतेनुसार ज्या मात्रा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण ते वापरणं फार गरजेचं आहे आणि अगदी गरज असेल तेव्हाच रासायनिक कीटकनाशकांचा खतांचा वापर करावा. मात्र ते करताना ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पीक आल्यानंतर काढणी केली जाते आणि काढल्यानंतर मुख्यत्वे त्याची साठवणूक करणं, बाजारपेठेपर्यंत पोहोचेपर्यंत पूर्ण त्याचं व्यवस्थापन करणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तर त्याविषयी सुद्धा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करा.
0: जेव्हा आपण काढणीला पीक येतं त्यावेळी आपण पिकाची काढणी योग्य वेळेस करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा परिपक्व पीक काढणं फार महत्वाचं आहे. अपक्व काढलं किंवा त्याच्यामध्ये आपला जर त्यामध्ये आपण ओलावा ओला धान्याचा विचार आपण जर केला तर त्या ओलावा जर राहिला त्यामध्ये तर ते नुकसान त्याचं होतं नंतर ते टिकत नाही. मग आणि इव्हन आपण असं बघतो की त्यामध्ये ज्यावेळेला खरेदी होते आपण धान्याची त्यावेळी त्यातला ओलाव्याची टक्केवारीही पाहिली जात असते. मग ती टक्केवारी जर तुम्ही जास्त असेल तर ती खरेदी देखील चांगल्या दराने होत नाही. त्यामुळे आपलं पहिलं काढण्याच्या वेळेला लक्ष घेतलं पाहिजे की पक्व झालेलं नंतर व्यवस्थित वाळवलं गेलं पाहिजे आहे. मळणी यंत्राचा वापर आपण जर केला तर त्यामुळे नुकसान कमी होतं आपलं. म्हणजे काढणी यंत्र आणि मळणी यंत्र, कापणी यंत्र आणि मळणी यंत्र ही आताची गरज झालेली आहे. त्यामुळे त्याचा वापर आपण जर केला तर चांगल्या मार्ग स्वच्छ अशा प्रकारचं आपल्याला पीक येतं, धान्य येतं ह्याच्यामध्ये. फार नंतर फार महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला तुम्ही विक्री करायला जाता त्याच्या अगोदर तुम्ही धान्याचं ग्रेडिंग सॉर्टिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे स्वच्छ करणं प्रतवारी करणं आवश्यक आहे. म्हणजे आता आमचा अनुभव असा आलेला आहे की सोयाबीनच्या खरेदी केंद्रावर शेतकरी सोयाबीन घेऊन गेलेले आहेत काही आणि त्यावेळेला त्यांना जो काय दर मिळाला तो दर फार कमी मिळाल्याचं कारण तरी विचार त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये खडे आहेत की ह्याच्यामध्ये मातीचा भाग ह्यामध्ये आहे, स्वच्छ केलेले नाही तुम्ही, त्यामुळे हा दर कमी आहे. त्यांनी तो माल परत आणला, स्वच्छता प्रतवारी केंद्रावर नेला, त्या ठिकाणी पुन्हा त्याचे स्वच्छ करून घेतला तर त्याच्यामध्ये क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयाचा फरक पडला. म्हणजे केवळ प्रतवारी करण्यामुळे एवढा मोठा फरक पडत असेल तर आम्ही हे का केलं नाही पाहिजे, हे करणं गरजेचं आहे. जशा प्रकारे आपल्याकडे म्हणजे म्हणतो आपण की पिठाची गिरणी आहे तिथं आपण धान्य घेतो आणि पीठ करून आणतो, तसे या ठिकाणी स्वच्छता प्रतवारी केंद्र हे गावागावामध्ये भागाभागात पाहिजे आहेत. जेवढं काय धान्य

0: आपलं तयार होतं धान्य बाजारात घेऊन जाण्यापूर्वी स्वच्छ करूनच घेऊन जायचं, त्यानंतर मिळू शकतो. शेतकऱ्यासाठी फार चांगली गोष्ट यामध्ये आहे, तेव्हा ह्याचा वापर आपण केला पाहिजे आहे.
1: आणि ग्रेडिंग केल्यामुळे आणि ती प्रतवारी केल्यामुळे सुद्धा तुम्ही त्या वेगवेगळ्या प्रतवारीमध्ये एकदम चांगल्या प्रतीचा माल आहे त्याला चांगला दर मिळतो, तर ही थोडीशी मेहनत घेतल्यावर सुद्धा त्याचा चांगलाच हे होईल. महिलांसाठी सुद्धा प्रकल्प अंतर्गत वेगवेगळे म्हणूया फायदे आहेत यांत्रिकीकरणाबाबत वगैरे, तर कसा पद्धतीने महिलांना सुद्धा त्याचा फायदा होईल?
0: फार चांगला मुद्दा आपण काढला की हे आपलं चालू 2026 हे वर्ष आहे, ते आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे. आणि ह्या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रामुख्यानं महिलांना जे कावाड कष्ट करायला लागतात, कष्ट करण्याची तयारी महिलांची असते, पण कावाड कष्ट का त्यांनी करावे, नको ते जास्त खर्च त्यांनी खर्च कष्ट का करावे, हे कष्ट कमी कसे करता येतील यावर आपल्याला असा विचार करू शकतो की म्हणून की काही असं यांत्रिकरणाची गरज आहे की जी महिलांचे कावड कष्ट कमी करेल, कमीत कमी कष्टामध्ये चांगल्या प्रकारे शेती करता येऊ शकते. शेतीत अनेक कामं महिला करतात, म्हणजे अनेक म्हणण्यापेक्षा सगळीच काम महिला करतात म्हणलं हरकत त्यामध्ये नाहीये, तर त्यामुळे मग त्यांचं हे कुठेतरी आपल्याला कष्ट कमी करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपण संकल्पना अशी मांडली आहे की हे जर करायचं असेल तर आम्हाला महिला संचलित अवजारे बँक, कृषी अवजारे बँक आम्हाला निर्माण करता येईल का? आणि कृषी अवजारे बँक जर गावामध्ये असेल, सर्व शेतकऱ्यांना अवजारे घेणं परवडत नाहीये, त्यामुळे एक अवजारे बँक जर केली आणि ती महिला गटानी जर चालवली तर ती कशी राहील यावर आम्ही या प्रयत्न सुरू केले. आज आम्हाला सांगायला आनंद या ठिकाणी आहे की जवळपास आतापर्यंत आम्हाला म्हणजे 1000 महिला गटांनी या ठिकाणी सहभाग घेतला त्यामध्ये आहे, आणि त्याच्यापासून आता हळूहळू त्याचं पुढचे प्रोसेस सुरू झालेली आहे. मग या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये काही 1000 अशा कृषी अवजारे बँका तयार होतील राज्यामध्ये आपल्या, की ज्याच्या माध्यमातून त्या गावामध्ये एक प्रकारे एक अवजारे सेवा उपलब्ध होऊ शकते भाडतत्वावर, आणि त्याचा फायदा त्या महिला गटांनाही होणार आहे. म्हणजे व्यवसाय म्हणून होईल, कष्टही कमी होईल, त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं त्याच्यापुढे एक उपजीविका साधन तयार झालेलं असेल, म्हणजे व्यवसाय साधन तयार झालं असेल, आणि ह्या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या म्हणजे जे काय म्हणतो आपण की प्रिसाइजनेस त्याला म्हणतो आपण, किंवा शेतीमधला काटेकोरपणा, वेळेवर कामं करणे, वेळेवर कामं होणं, कारण बदलत्या हवामानामध्ये फार महत्त्वाचा जो काही रिस्क आहे ती रिस्क जोखीम जे ही आहे, म्हणजे तुमची पेरणीची वेळेत पेरणी व्हायलाच पाहिजे, कारण पटकन मागे पुढे काय पाऊस झाला तर काय सांगता येत नाही, तसंच काढण्याच्या वेळेला काढणे व्हायला पाहिजे, कारण अचानकपणे पाऊस आला तर तुम्ही काहीच करू शकत नाही आहे. तसे मधले अंतर्मशागतीची कामं असतील ह्या सगळ्या कामामध्ये आता अचूकता आणली पाहिजे आहे, आणि अचूकता आणायचं असेल आम्हाला तर आम्हाला यांत्रिकरणाशिवाय पर्याय नाही. आणि मग यांत्रिकरण जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच ह्यामधले अचूकता आणण्यामध्ये महिलांचा ज्या प्रकारे उपजत गुणधर्म आपण आपण त्यांना जो आहे तो त्यांचा गुण चांगला आहे की त्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अचूकता आणण्याचा प्रयत्न करतात त्या, मग त्या आणण्यासाठी तुम्हाला यांत्रिकरण उपयोगी पडणार आहे. म्हणून महिला शेतकऱ्यांना उपयोगी होईल अशा प्रकारची ही संकल्पना आहे, निश्चितपणे याचा फायदा होणार आहे. त्यात आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे की त्यांना जशा प्रकारे यंत्र चालवता येऊ शकतात तशी यंत्र निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणजे काही यंत्र अशी आहेत की यंत्राची निर्मितीच मुळात पुरुषांना समोर ठेवून केलेली असते, मग महिलांना समोर यंत्रनिर्मिती होते का? ते उत्तर फार ठिकाणी न्यायचं मिळतं. पण आता मी यावर कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन सुरू केलेलं आहे, काही ठिकाणी झालेलं आहे, काही सुरुवात त्यामध्ये आहे की महिलांना समोर ठेवून तुम्ही अशा प्रकारे यंत्रनिर्मिती करा की जे त्यांना सहजपणे ते वापरता येऊ शकतील, चालवता येऊ शकतील, आणि त्याचा फायदा चांगला आपला होऊ शकेल, आणि ह्याच्यामध्ये मग काम मोठं आपलं आणखी चांगलं मोठं होऊ शकतं.
1: आणि सगळ्या शेतकऱ्यांचा यामध्ये विचार केलेला आहे की मोठे शेतकरी अवजारं विकत घेतात त्याच्या, आणि त्यांना सुद्धा घेताना वेगवेगळ्या सुविधा शासनातर्फे योजना सुद्धा दिलेल्या आहेत, आणि ज्यांना तेही शक्य नाही तर त्यांच्यासाठी अशी कृषी अवजारे बँक तयार केली गेली आहे, आणि ज्यामध्ये दुहेरी फायदा होऊ शकतो महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना, आणि मग शेती असेल शेतीतनं सुद्धा व्हा, ही अतिशय सुंदर सर संकल्पना आहे. तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्वाचा असा हा उपक्रम आहे, आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे, त्याचं महत्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो, आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 7:40 आणि 55 सेकंद झाले आहेत. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली बाभ बोरकर यांची ही रचना. संगीतकार श्रीधर फडके.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य
2: आजच्या या कार्यक्रमात मृण्मयी या इंदिरा संत यांच्या कवितेविषयी.
0: एका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया पंडित वसंतराव देशपांडे यांनी गायलेली वारा कांत यांची ही गीतरचना, संगीतकार श्रीनिवास खळे.

श्रोतेहो, आज सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य. आजच्या या कार्यक्रमात खरीप हंगाम आणि शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजना याविषयी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांची रेडिओ सखी जान्हवी भागवत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादरकर्ते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य कार्यक्रम सकाळी 9:30 वाजता आपण अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया अनुराधा पडवाल यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं हे गीत, संगीतकार अनिल अरुण.

0: भावधारा कार्यक्रमात पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची गीतरचना आपण ऐकत आहोत. संगीतकार पु ल देशपांडे. श्रोते हो, यानंतर म्हणजे 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. ही सर्व बातमीपत्र आम्ही यानंतर आता सहक्षेपित करीत आहोत.
1: घर खर्च के पैसे दो हस्बैंड जी,
2: ये राशन के 15,000, सब्जियों के 2,000.

0: आकाशवाणी पुणे सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मानव केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन. फ्रान्समधल्या भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आज सुरुवात. भारताच्या सहभागाची यंदा 13वी वेळ. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव.

यांनाही या परिषदेसाठी आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत भारताचा सहभाग असण्याची ही 13वी वेळ असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या शिखर परिषदेतल्या संवाद सत्रात सहभागी होणार आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या या परिषदेतल्या सत्रामध्ये सहभागी विविध देशांचे नेते भूराजकीय आव्हानं, आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा, संतुलित आर्थिक विकास आणि प्रमुख जागतिक संकटांवर चर्चा करतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब वाहिनीवर काल योग प्रात्यक्षिकाचं थेट प्रसारण करण्यात आलं. या प्रक्षेपणाद्वारे मंत्रालयानं सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विश्वविक्रम

0: चित्रपट लघुपट आणि अॅनिमेशनपट रसिकांना पाहायला मिळणार आहेत. आजपासून 21 जून पर्यंत हा महोत्सव सुरू राहील. महोत्सवात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धा विभागांतर्गत चित्रपट प्रदर्शित होतील. तसंच स्पर्धाबाह्य विषय सत्र आणि चित्रपट सृष्टीतील तज्ञांची सत्रही आयोजित केली जाणार आहेत. या वर्षीच्या महोत्सवात वेव्स डॉग बाजार हे उद्योग केंद्रित नेटवर्किंग आणि व्यावसायिक व्यासपीठ एक प्रमुख आकर्षण असेल. या महोत्सवात पहिल्यांदाच मुंबई थ्रू अ थाउजंड आईज या शीर्षकाखाली AI सिनेमा हॅकॉथॉन आयोजित केले जाईल. पक्षीय आमदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या प्रकरणातल्या कथित सहभागाबाबत गुन्हे अन्वेषण विभागानं तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची काल 9 तासांहून अधिक काळ चौकशी केली. CIDनं काल भवानी भवन इथं तृणमूल काँग्रेसचे आमदार कुणाल घोष यांचीही चौकशी केली. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातल्या मसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडीजवळ काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पिकअप वाहन कोसळल्यानं हा अपघात झाला. रांजणी इथले 14 भाविक देवदर्शन आटोपून परत येत असताना तांदुळवाडी परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताविषयी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. भारतीय हवामान विभागानं मान्सूनची आगेकूस होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. येत्या 4 ते 5 दिवसात महाराष्ट्राचा आणखी काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागात मान्सून पोहोचण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. तर येत्या 6 ते 7 दिवसात पश्चिम बंगालचा डोंगराळ भाग, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय या भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर ईशान्य भारत आणि पश्चिम बंगालच्या काही भागात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. फिफा विश्वकरंडक 2026 स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात जर्मनीनं पदार्पण करणाऱ्या कुराकाव संघाचा 7-1 असा धुव्वा उडवला. विटच्या उत्कृष्ट पासवर जर्मन मिडफिल्डर फेलिक्स नमेचानं 6व्या मिनिटाला गोल करून खातं उघडलं. 21व्या मिनिटाला लियानो कोमेन्सियाने यानं गोल करून कुराकावला बरोबरी साधून दिली. फिफा विश्वचषकातल्या इतर सामन्यांमध्ये टेक्सासमधल्या डॅलस स्टेडियमवर झालेल्या गट एफच्या सलामीच्या सामन्यात जपान आणि नेदरलँड्स यांच्यात 2-2 अशी बरोबरी साधली. विश्वचषकांच्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात करत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं स्मृती मानधनाच्या 68, हरमनप्रीत कौरच्या 36 आणि ऋचा घोषच्या 17 चेंडूतल्या 34 धावांच्या जोरावर 170 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान संघ 17 षटकात केवळ 106 धावा करू शकला. पाकिस्तानकडून मुनिबा अलीनं सर्वाधिक 41 धावा केल्या. गोलंदाजी दीप्ती शर्मानं केवळ 10 धावा देत 5 बळी घेत आपला 350 बळींचा टप्पा पूर्ण केला. दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढील सामना 17 जून रोजी लीड्स इथं नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. तर दुसरीकडे बांगलादेशनं काल नेदरलँड्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. फलंदाजीचा निर्णय घेत नेदरलँडनं 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशनं 19व्या षटकात 4 बाद 41 धावा करत सहजपणे विजयाचं लक्ष गाठलं. 33 चेंडूत 50 धावांची विजयी खेळी साकारल्याबद्दल जुएर या फिरदौसला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मानव केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन. फ्रान्समधल्या भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आज सुरुवात. भारताच्या सहभागाची यंदा 13वी वेळ. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 8:40 चालेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कवितेवर आधारित साहित्यिक कार्यक्रम काव्यांजली.
2: रसिक हो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत, निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी, शीर्षक गीत गायन कश

0: लाडकी बाहुली होती माझी एक,
1: मिळणार तशी ना शोधुनी दुसऱ्या लाख.
0: किती गोरी गोरी गाल गुलाबच फुलले,
1: हासती केसते सुंदर काळे कुरळे. नमस्कार श्रोते हो, मी संपदा
0: आणि मी जान्हवी आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करतो.
1: श्रोते हो, चौथीच्या वर्गात असताना शिकलेली ही कविता,
0: जेव्हा पहिल्यांदा ही कविता वाचली ना तेव्हा मन सैरभैर झालं होतं.
1: या कवितेतल्या मुलीचं दुःख हे आपलंच दुःख आहे अशी जाणीव झाली होती.
0: एखादी प्रिय गोष्ट हरवली की येणारी उदासीनता,
1: होणारं दुःख, या कवितेत इंदिरा संत यांनी अगदी जसंच्या तसं शब्दबद्ध केलंय.
0: ती बाहुली इतकी सुंदर आहे की तिचा मोह प्रत्येक मुलीला व्हावा,
1: म्हणून त्या कवितेत पुढे म्हणतात,
0: झाकती उघडती निळे हासरे डोळे,
1: अन ओठ असे की आताच खुदकन हसले,
0: अंगात शोभला झगारे शमी लाल,
1: केसावर फुलले लाल फितीचे फूल.
0: अशी ही सुंदर बाहुली तिची प्रिय सखी होती
1: आणि तिच्यात ह्या मुलीचा जीव गुंतलेला होता.
0: कारण ती पुढे म्हणते, कितीतरी बाहुल्या होत्या माझ्या जवळी,
1: पण तीच सोनुली फार मला आवडली.
0: तर अशा या तिच्या प्रिय बाहुलीला घेऊन ती माळावर खेळायला गेली होती
1: आणि लपाछपीच्या खेळात तिची ही बाहुली कुठे हरवली हे तिच्या लक्षातच येत नाही.
0: घरी परतल्यावर तिला बाहुली दिसत नाही
1: आणि ती फार अस्वस्थ होते.
0: ती सगळी भर या बाहुलीला शोधते
1: पण ती काही तिला सापडत नाही.
0: ती हरवल्यामुळे त्या मुलीला काही सुचत नाही.
1: तिच्या मनातली अस्वस्थता,
0: हुरहुर,
1: दुःख
0: हे सारं अत्यंत प्रभावीपणे इंदिरा संतांनी या कवितेत व्यक्त केलंय.
1: नंतर काय होतं,
0: तिला चैनच पडत नाही.
1: तिची ही बाहुली कुठे असेल, कशी असेल, याची काळजी तिला लागून राहते.
0: ज्या माळरानावर त्या बाहुलीला ती घेऊन गेली होती तिथं पुन्हा जावं असं तिला वाटतं.
1: पण जाणार कशी, कारण बाहेर संततधार पाऊस पडत होता
0: आणि त्याच्या सोबतीनं झोंबणारा वाराही होता.
1: म्हणून ती म्हणते,
0: तिजसाठी रडले रात्रंदिन मी बाई,
1: किती खेळ भोवती हात लावला नाही,
0: स्वप्नात तिने मम रोज एकदा यावे,
1: हलवून मला हळू माळावरती न्यावे.
0: श्रोते हो, त्या मुलीचं विश्व त्या बाहुलीभोवती किती गुंफलेलं होतं ना,
1: तिच्यात तिचा जीव गुंतलेला होता. नंतर पाऊस उघडल्यावर ती माळावर जाते.
0: तिच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात.
1: पावसाच्या सरीनं ती किती भिजली असेल,
0: वाऱ्यानं बाहुली उडून गेली असेल का,
1: अशा विचाराने तिचं मन भरून येतं.
0: बाल मनातले निष्पाप विचार
1: आणि कल्पनाशक्तीचं सुंदर दर्शन या कवितेतून आपल्याला घडतं.
0: लहान मुलांना आपल्या आवडत्या वस्तूविषयी किती प्रेम आत्मीयता असते
1: याची जाणीव आपल्याला होते.
0: त्यांचं भावविश्व खरंच खूप साधं भाबडं असतं.
1: या कवितेतली उत्कंठा शेवटपर्यंत टिकून राहते.
0: ती माळावर त्या बाहुलीला शोधते
1: आणि अखेर ती सापडते.
0: गवतात पडलेली ती बाहुली पाहताच तिला होणारा आनंद
1: इंदिरा संत यांनी या ओळीतून व्यक्त केलाय.
0: पाऊस उघडता गेले माळावरती,
1: गवतावर ओल्या मजला सापडली ती,
0: कुणी गेली होती गाय तुडवुनी तिजला,
1: पाहुनी दशा ती रडू चाले मजला,
0: मैत्रिणी म्हणाल्या काय हा हे ध्यान,
1: केसांच्या छिपऱ्या रंग ही गेला उडून,
0: परी आवडली ती तशीच मजला राणी,
1: लाडकी बाहुली होती माझी म्हणूनी.
0: तर श्रोते हो, या शेवटच्या ओळी वाचताना आपणही आनंदी होतो,
1: कारण कशाही अवस्थेत असली तरी त्या मुलीला तिची प्रिय बाहुली परत मिळाली होती.
0: कवितेची भाषा साधी, सरळ, सोपी आणि ओघवती आहे.
1: लहान मुलांच्या भावविश्वाला साजेशी आहे. उपमा, वर्णनात्मकता आणि नादमाधुर्य यामुळे या कवितेला विशेष गोडवा प्राप्त झालाय.
0: बालमनातलं निरागस प्रेम, भावनिक गुंतवणूक, हरवलेल्या वस्तूविषयीची

0: आजी
1: आणि ती परत मिळाल्यावरचा आनंद याचं अतिशय वास्तव वर्णन इंदिरा संतांनी या कवितेत केलंय. अतिशय संवेदनशील कविता लिहिणाऱ्या कवयित्री इंदिरा संत,
0: त्यांच्या खूप साऱ्या कविता इथं आम्हाला आठवत आहेत.
1: स्त्री मनाचे हळुवार पदर उलगडणाऱ्या त्यांच्या काही कवितांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतोय.
0: त्यामध्ये नको नको रे पावसा असा धिंगाणा आवेळी,
1: आली बघ गाई गाई,
0: दारा बांधता तोरण,
1: पुस्तकातली खूण कराया दिले पांढरे पीस,
0: किंवा मग बाळ उतरे अंगणी,
1: बांधले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले,
0: यासारखी त्यांच्या कवितांची झालेली गीतं सर्वश्रुत आहेत.
1: पण श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या मृण्मयी या कवितेविषयी.
0: रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण,
1: मातीतून मी आले वरती, मातीचे मम अधुरे जीवन,
0: अशी या कवितेची सुरुवात आहे. मातीशी असलेलं आपलं नातं या ओळीतून त्या व्यक्त करतात.
1: मातीसारखं प्रसन्न ताजेपण, तिचं मातीशी जोडलेलं अस्तित्व, यातून ही कविता साकारत जाते.
0: कोसळताना वर्षा अविरत,
1: स्नान समाधी मध्ये डुबावे,
0: दवात भिजल्या प्राजक्ता परी,
1: ओल्या शरदा मधी निथळावे.
0: श्रोते हो, या कवितेत मातीबरोबरच
1: निसर्गाशी सहा ऋतूंशी असलेलं नातं आपल्याला जाणवतं.
0: पावसाच्या अविरत कोसळणाऱ्या धारात चिंब भिजावं
1: आणि त्या स्नानाचा आनंद मन भरून घ्यावा असं वाटत असतानाच
0: शरद ऋतूचे दवबिंदू प्राजक्त पानांवर हलकेच उतरायला लागतात
1: आणि मग कवयित्रीला त्या दवबिंदूंची भूल पडते.
0: या शरदाच्या ओलसर दवबिंदूत भिजून
1: हळूहळू निथळत राहावं असंही तिला वाटतं.
0: वर्षा ऋतूतल्या पावसाची निर्मळता
1: आणि शरद ऋतूची दवभरली प्रसन्नता
0: तिच्या मनाला मोहात पाडते.
1: यानंतर हेमंत आणि वसंत ऋतू येतात, म्हणून त्या म्हणतात,
0: हेमंताचा ओढून शेला
1: हळूच ओले अंग टिपावे,
0: वसंतातले फुला फुलांचे छापील उंची पातळ ल्यावे. श्रोते हो, या दोन्ही ओळी म्हणजे या कवितेचं सौंदर्यस्थळ आहेत.
1: हेमंताचा ओढून शेला या ओळीत थंडीचा ऋतू आणि हवा हवासा वाटणारा सुखद उबदारपणा व्यक्त करताना या ओळी त्यांना सुचल्यात.
0: आणि वसंतातले फुला फुलांचे छापील उंची पातळ ल्यावे ही ओळ तर केवळ अप्रतिमच.
1: स्त्रीचं फुलासारखं नाजूक कोमल मन वसंतातल्या उमलणाऱ्या फुलासारखं असतं.
0: स्वतःचं सौंदर्य खुलवण्यासाठी निसर्गातल्या सुंदर ऋतूकडून हे फुलांचं सौंदर्य घ्यावं
1: आणि त्याचं सुंदर वस्त्र अंगाभोवती लपेटून घ्यावं ही कल्पनाच मुळी खूप सुंदर आहे.
0: आणि कोमल हृदयी स्त्रीलाच ती सुचू शकते. ग्रीष्माची नाजूक टोपली
1: उदवावा कचभार तिच्यावर,
0: जर्द विजेचा मत्त केवडा
1: तिरकस माळावा वेणीवर.
0: श्रोते हो, ग्रीष्म ऋतूच्या उन्हाचा वापरही ती करून घेते आपला केश संभार वाळवण्यासाठी.
1: आणि उबदार वाळलेल्या केसात जर्द विजेचा मत्त केवडा तिला माळायचा आहे.
0: श्रोते हो, शब्दाशब्दातल्या प्रतिमा आणि त्यांचं सौंदर्य जागोजागी खुलून दिसताना इथे आपल्याला जाणवतं.
1: प्रत्येक ऋतू तिच्या जीवनाला नवीन अनुभव आणि आनंद देतो आहे.
0: असा सगळा साजशृंगार केल्यावर,
1: सहा ऋतूंचा आनंद घेतल्यावर
0: कवितेच्या शेवटी कवयित्री आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणींमध्ये रममाण होते.
1: त्या व्यक्तीच्या अनेक आठवणी काजव्यांप्रमाणे तिच्या मनात लुकलुकत राहतात
0: आणि त्या जपत ती त्याचं चिंतन करत राहते.
1: म्हणून या कवितेत शेवटी इंदिरा संत म्हणतात,
0: आणिक तुझ्या लाख स्मृतींचे
1: खेळवित पदरात काजवे,
0: उभे राहुनी असे अधांतरी,
1: तुझला ध्यावे तुझला ध्यावे.
0: अतिशय काव्यमय अशी भाषा,
1: शब्दांची नेमकी निवड,
0: कल्पनाशक्तीचा सुंदर आविष्कार,
1: मानवी भावना आणि निसर्गातल्या प्रतिमांची यथार्थ सांगड यांनी ही कविता सौंदर्यवती भासते.
0: अत्यंत तरल, सुंदर आणि संस्मरणीय अशी ही कविता.

0: श्रोते हो, आता इंदिरा संतांविषयी।
1: इंदिरा संत या मराठी साहित्यातील अत्यंत संवेदनशील
0: आणि प्रतिभावान कवयित्री होत।
1: 4 जानेवारी 1914 रोजी इंडी विजापूर इथे त्यांचा जन्म झाला।
0: बी ए बी टी पर्यंत त्यांचं शिक्षण झालं।
1: मराठी आणि मानसशास्त्र या विषयांच्या अध्यापिका
0: आणि नंतर मराठी ट्रेनिंग कॉलेज बेळगाव इथं प्राचार्या म्हणूनही त्यांनी काम पाहिलं।
1: 1932 सालापासून त्यांनी जाणीवपूर्वक लेखनाला सुरुवात केली।
0: स्त्रीवादी कविता लिहिण्यावर त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं।
1: स्त्रीचं खडतर जीवन,
0: तिची घुसमट,
1: तिचं भावविश्व,
0: तिचं प्रेम
1: अत्यंत संयमीपणे
0: पण तितकंच प्रभावीपणे त्यांनी आपल्या कवितांमधून मांडलं आहे।
1: 1940 साली इंदिरा संत आणि त्यांचे पती नारायण संत
0: यांच्या कवितांचा एकत्रित असा सहवास नावाचा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध झाला।
1: त्यांचे स्वतःचे शेला, मेंदी, मृगजळ, निवारा, रंगबावरी असे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत।
0: तर मालनगाथा नावाचा ओव्यांचा संग्रह सुद्धा प्रसिद्ध आहे।
1: बेळगावातल्या मालनबाई नावाच्या स्त्रीच्या तोंडी असलेल्या ओव्यांचं हे संकलन आहे।
0: गवत फुला हा बालकविता संग्रह,
1: तर कदली, चैतू, श्यामली हे कथासंग्रहही त्यांचे प्रसिद्ध आहेत।
0: मृदगंध आणि फुलवेल हे ललितलेखांचे संग्रह,
1: अशी त्यांची 25 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत।
0: भूतकाळाच्या जाणीवेला सतत वर्तमानात आविष्कृत करणं,
1: स्त्रीसुलभ साधेपणा,
0: स्वाभाविकता,
1: प्रांजलपणा
0: आणि अखंड अशी असणारी एक संवादलय ही त्यांच्या कवितेची खास वैशिष्ट्ये।
1: त्यांच्या विपुल साहित्यिक योगदानासाठी साहित्य अकादमी पुरस्कार,
0: जनस्थान पुरस्कार,
1: महाराष्ट्र शासन पुरस्कार यांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे।
0: श्रोते हो, निरोप घेता घेता त्यांच्या एका कवितेच्या ओळी सहज मनात रेंगाळल्या।
1: पत्र लिही पण नको पाठवू,
0: शाई मधुनी काजळ गहिरे,
1: लिपी रेषांच्या जाळी मधुनी,
0: नको पाठवू हसू लाजरे,
1: चढण लाडकी भुवई मधली,
0: नको पाठवू वेलांटी तुन,
1: नको पाठवू तीळ गालीचा,
0: पूर्णविरामाच्या बिंदूतून।
1: तर श्रोते हो, ही पूर्ण कविता तुम्ही नक्की वाचा।
0: श्रोते हो, आजचा हा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा।
1: त्यासाठी आम्हाला मेसेज करा। आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9405573485।
0: आणि आजच्या या कार्यक्रमातून मी जान्हवी
1: आणि मी संपदा आपला निरोप घेतोय।
0: नमस्कार।

काव्यांजली हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया दिल से. या चित्रपटासाठी लता मंगेशकर, एम जी श्रीकुमार आणि सहकलाकार यांनी गायलेलं गुलजार यांचे हे गीत, संगीतकार ए आर रहमान.

श्रोते हो, आपण ऐकत होता कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत, निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी, शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत आणि सादरकर्ते विवेक वानखडे.

श्रोते हो, आज सकाळी 9:30 आपण ऐकणार आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य. आजच्या या कार्यक्रमात खरीप हंगाम आणि शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजना याविषयी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांची रेडिओ सखी जान्हवी भागवत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. इंद्रधनुष्य कार्यक्रम सादर करते विवेक वानखडे. अवश्य ऐका इंद्रधनुष्य कार्यक्रम सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

ऐकूया डर या चित्रपटासाठी लता मंगेशकर, उदित नारायण आणि सहकलाकार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं हे गीत, संगीतकार शिवहरी.

मोहब्बते या चित्रपटासाठी लता मंगेशकर, उदित नारायण, उद्धव, मनोहर शेट्टी, ईशान, श्वेता पंडित, सोनाली भाटवडेकर, पृथा मुजुमदार, शाहरुख खान आणि सहकलाकार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते जतीन ललित. आजच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात दिल से, जुबेदा, डर, मोहब्बते या चित्रपटातील गीतरचना आपण ऐकल्या. हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: पर्दा ही मेला है,
2: अरे कुछ आता है कि नहीं? सच है भैया,

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐकूया खरीप हंगाम आणि शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजना याविषयी शिवकुमार सदाफुले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी यांच्याशी जान्हवी भागवत यांनी केलेली बातचीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: नमस्कार सर, आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, कोकणातली शेती ही बरीचशी खरीप स्वरूपाची, पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली अशी आहे. पण हल्ली काही वर्ष आपण बघतोय की पाऊसमान आहे ते थोडंसं अनिश्चित दिसून येतंय आपल्याला. तर अशा काळात शेती करणं हे एक मोठं आव्हान आहे. तर हे आव्हान पेलण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाला काय तयारी ठेवावी लागते?
1: रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना नमस्कार. सध्या आपण खरीप हंगाम 2026 सामोरे जात आहोत. चालू परिस्थिती बघताना खरीप हंगामामध्ये महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या ठरतात ते म्हणजे आपल्याकडं असणारी पीक पद्धती, त्या पीक पद्धतीला

0: सोडून आपण ज्या गोष्टी खरीप हंगामामध्ये करत असतो त्या म्हणजे प्रामुख्याने बियाण्यांची निवड, खतांचा वापर. तर त्या करतानाच खरीप हंगामामध्ये जे महत्त्वाचे विषय असतात ते म्हणजे पाऊसमानाच्या अनुषंगानं आपल्याला जेव्हा पेरणीचा जो कालावधी आहे तो पेरणीचा कालावधी, त्याच्यानंतर आपल्याकडं असलेली भात आणि नाचणीची शेती, त्याची लावणीच्या वेळा, या सर्व गोष्टी आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. आता जेव्हा आपण ही तयारी करत आहोत त्याच वेळेस कृषी विभाग म्हणून देखील आमच्या काही जबाबदाऱ्या आहेत, ज्यामध्ये शेतकऱ्यांना वेळेत बियाण्याची पोहोच होणं, गुणवत्तापूर्ण बियाणं त्यांना मिळावं, जे नवीन वाण आहेत त्यांचा वापर शेतकऱ्यांनी करावा, त्यानंतर जी खतांची आवश्यकता आपल्याला असते ती खतं मुबलक प्रमाणात आणि वेळेत शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावीत, तसेच यामध्ये जी काही लागणाऱ्या निविष्ठा आहेत त्या निविष्ठांवरती सनियंत्रण ठेवणं, विविध कार्यक्रम राबवणं, त्या कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, या सर्व गोष्टी कृषी विभागाला करणं गरजेचं असतं.
1: आता तुम्ही बियाण्याचं बोललात की चांगल्या प्रकारचं बियाणं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करतं, तर आता बीज प्रक्रिया किंवा बियाणं उगवण क्षमता जी असते ती मला वाटतं तपासावी लागत असेल, तर त्यासाठी काय केलं जातं?
0: सर्वात महत्वाचा घटक असतो लागवडीच्या वेळेस तो म्हणजे बियाण्याची निवड. बियाण्याची निवड करताना आपल्या जमिनीचा पहिल्यांदा विचार करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीचं माती परीक्षण करणं गरजेचं आहे. माती परीक्षण केल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये कशा प्रकारचे अन्नद्रव्य त्या ठिकाणी उपलब्ध आहेत हे कळतं. ते केल्यानंतर त्याच्या अनुषंगानं खतांचा वापर किती करावा याचा आपल्याला अंदाज येतो. जर या गोष्टी केल्या तर आपला निविष्ठांवरती होणारा अवाजवी खर्च त्या ठिकाणी आपल्याला टाळता येतो. आता विषय झाला बियाण्यांचा, आपली जमिनीचा प्रकार विचारात घेऊन आपल्याला बियाण्यांची निवड करावी लागते. यामध्ये कमी कालावधीची, निमगरवी आणि जास्त कालावधीची म्हणजे महान अशा प्रकारचे भाताची वाणं असतात, तर तो कालावधीसुद्धा आपल्याला विचारात घ्यावा लागतो. म्हणजे ज्या ठिकाणी वर्कस जमीन आहे त्या वर्कस जमिनीवरती आपल्याला हळव्या वाणांची लागवड करणं गरजेचं असतं, जेणेकरून शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा पाण्याची कमतरता भासते त्यावेळेस पिकाला त्याचा ताण सहन करण्याची वेळ येऊ नये. त्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याकडे मुबलक प्रमाणात पाणी आहे, खलाटीची जमीन आहे, त्या ठिकाणी आपण महान वाणाची म्हणजेच गरव्या वाणाची त्या ठिकाणी आपण लागवड करत असतो.
1: बरोबर.
0: तर ती लागवड केल्यानंतर त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न देखील तशा परिस्थितीमध्ये चांगलं असतं, त्यामुळे बियाण्याची निवड ही खूप महत्त्वाची ठरते. दुसरा एक महत्त्वाचा विषय असतो बाजारामधून शेतकरी दरवर्षी नवीन बियाणं घेण्याचा अट्टहास काही वेळा करतो, तर हा अट्टहास त्यांनी टाळणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण बियाण्याची निवड करत असतो किंवा बियाणं बाजारातून आणत असतो ते एकदा आणलेलं बियाणं भात असो किंवा नाचणी असो याचं किमान पुढचे 2 ते 3 वर्ष आपण वापर करू शकतो. फक्त वापरकर्तेवेळी जेव्हा आपला हंगाम संपेल त्यावेळेस ते पुढच्या वर्षी वापरावयाचे बियाणे आपल्याला व्यवस्थितरित्या
1: साठवणूक
0: करणं गरजेचं आहे. यस.
1: आपलं जे गावठी बियाणं आहे ते जर जपलं तर आणखीन चांगलं होईल असं वाटतं.
0: हो, स्थानिक वाणांचं संवर्धन होणं सुद्धा गरजेचं आहे. जसे आपण सुधारित वाण वापरत असतो तसेच स्थानिक वाणांमध्ये असलेली जे काही महत्त्वाची घटकं आहेत त्यांचा सुद्धा जतन करणं गरजेचं आहे. यामध्ये जसं की काही ठिकाणी लाल भात असेल, इतर वाण आहेत, अशा प्रकारची वाण आपल्याला जतन करणं गरजेचं आहे. जसं आता आपण बोललो की घरचं बियाणं वापर करणं गरजेचं आहे, तर त्या दृष्टिकोनातून मला सांगायचं आहे की घरचं बियाणं वापर करतेवेळी आपण बियाण्याची उगवण क्षमता ही तपासणं गरजेचं आहे. जर बियाण्याची उगवण क्षमता आपण तपासली नाही तर काही वेळा शेतकऱ्यांवरती दुबार पेरणी करणं किंवा पूर्ण हंगाम हातातून निघून जाणं अशा प्रकारच्या घटना घडत असतात, तर शक्यतो घरचं बियाणं वापर करतेवेळी बियाण्याची उगवण क्षमता तपासणं गरजेचं आहे. मग आता यामध्ये जेव्हा आपण घरच्या घरी उगवण क्षमता तपासतो त्यावेळेस मग ते घरचं बियाणं आपल्याला पुढचे 2 ते 3 वर्ष मी जे म्हटलं ते आपल्याला वापरणं शक्य होतं आणि बियाण्यावरचा दरवर्षी विकत घेण्याचा जो खर्च आहे तो वाचतो. आपण चालू वर्षी जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती बियाण्याचे त्या ठिकाणी उपलब्धता करून दिलेली आहे. वेळेत बियाणं शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेलं आहे. यामध्ये रत्नागिरी 8 असेल, रत्नागिरी 6 असेल, कोकण संजय असेल, अशा प्रकारची वाण आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेली आहेत. यामध्ये ज्या ठिकाणी वर्कस जमीन आहे त्या ठिकाणी रत्नागिरी 6 सारख्या वाणांचा कमी कालावधीच्या वाणांचा वापर शेतकऱ्यांनी करण्यासाठी ते बियाणं उपलब्ध करून दिलेलं आहे. तसेच रत्नागिरी 8 सारख्या हवामानाला अनुकूल असलेल्या आणि प्रतिसाद देणाऱ्या त्यासुद्धा वाणाचा आपण त्या ठिकाणी समावेश केलेला आहे. ज्यामध्ये जिथं पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे त्या ठिकाणी त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. यामध्ये 74 मेट्रिक टन एवढं बियाणं आपण जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून यावर्षी शेतकऱ्यांना दिलेलं आहे. तसेच यासोबतच आपण आणखी एक बियाणं देतोय ते म्हणजे तुरीचं बियाणं, जे बांधावरती तूर लागवड हा उपक्रम आपल्या भागामध्ये होणं गरजेचं आहे, जेणेकरून एक उत्पन्नाचा आणखी

0: की स्त्रोत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उपलब्ध होईल.
1: हे बियाण्यांच्या बाबतीतलं तुम्ही सांगितलं आता, त्याचप्रमाणे खतं जी आपण आता रासायनिक खतं वापरतो त्यामुळे शेतीचं नुकसान तर होतच, पण त्याबरोबर खर्चही वाढतो, त्याबाबतीत तुम्ही काय सांगाल?
0: अगदी बरोबर. जेव्हा आपण रासायनिक खतांचा वापर करतो तेव्हा आपला शेतीवरचा खर्च देखील वाढत असतो. बऱ्याच वेळा आपल्याला रासायनिक खतं आपण किती वापरत आहोत हे कळत नाही. तांत्रिकदृष्ट्या ती माहिती नसल्यामुळं, अवाजवी खतांचा वापर झाल्यामुळे जमिनींचासुद्धा पोत त्या ठिकाणी खराब होत जात असतो. तर या गोष्टींनाच आपल्याला यापुढे भविष्यात जाऊन हाताळायचं आहे आणि या सर्व गोष्टींचा वापर करून आपल्याला जमिनीचा पोत सुधारायचा आहे आणि खतांचा वापर कमी करायचा आहे. आता रासायनिक खतं जर म्हटलं तर मला एक उदाहरण द्यायला आवडेल की भात पिकासाठी आपला ढोस आहे 150-50 म्हणजे नत्र, पुरद आणि पालाश. 150-50 ढोस पूर्ण करण्यासाठी आपल्याला हेक्टरी म्हणजे 100 गुंठ्यांचा खर्च येतो, तो जवळपास 13-14 हजार रुपये. आणि जर त्याच ठिकाणी आपण काही सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केला, जसं की युरिया ब्रिकेटचा वापर करणं, युरिया आणि DAP ब्रिकेट्स असतात म्हणजे त्या गोळ्या आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होतात, त्या जमिनीमध्ये वापरल्या तर त्यामध्ये फक्त 176 किलो आपल्याला गोळ्या लागतात. 176 किलोची किंमत जाते 5,500 रुपये.
1: बरं,
0: म्हणजे 5,500 ते 6,000 रुपये जे काय खर्च आपला होतो आणि एका बाजूला होणार आपला 13,000 रुपये खर्च, या ठिकाणी आपली जवळपास 6,000 ते 7,000 रुपयाची बचत त्या ठिकाणी होते. म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला हळूहळू सुधारणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त आपण विचार केला तर आपण जैविक खतंसुद्धा त्या ठिकाणी वापरू शकतो. जसं की आता आपल्या कोकणामध्ये प्रत्येकाच्या बांधावरती गिरीपुष्पाचा पाला आहे. गिरीपुष्पाचा पाल्याचा जर आपण वापर केला, जर आपण लागवडीच्या वेळेस 5 टन एवढा जर पाला वापरला तर आपला जवळपास 25-30% खतांची त्याची बचत त्या ठिकाणी होते आणि सेंद्रिय पद्धतीने आपण त्या ठिकाणी
1: उत्पादन घेऊ शकतो. खरंच या पद्धती जर शेतकऱ्यांनी वापरल्या तर त्याचा त्यांना चांगलाच उपयोग होऊ शकतो.
0: यानंतर मला आता थोडंसं लागवडी पद्धतीबाबत सांगायचं आहे. आपल्याकडं बऱ्यापैकी आपण जी लागवड करतो, आपले ठरलेले ठोकताळे आहेत, आमची जमीन एवढी आहे त्या मळ्यामध्ये मग आम्ही एवढं पायली भात वापरतो, तो धान आम्ही त्या ठिकाणी रोजायला घालतो आणि नंतर रोपं त्या ठिकाणून काढून ते लावणीसाठी वापरतो.
1: थोडक्यात पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते त्याविषयी बोलतात.
0: हा, यामध्ये आपण प्रत्येक चुडामध्ये किमान 4-5 रोपं किंवा कधी कधी हाताला येईल एवढी रोपं आपण त्या ठिकाणी लावत असतो. ठीक आहे, बऱ्याच वेळा काही त्यातली रोपं उगवून येत नाहीत, ह्या सगळ्या जरी भीती शेतकऱ्यांना असली तरी देखील सुधारित तंत्रज्ञानामध्ये अशा पद्धती आहेत ज्यामध्ये एका चुडात फक्त 1 किंवा 2 रोपं लावण्याची शिफारस आहे. म्हणजे आपलं कोकण कृषी विद्यापीठ असेल किंवा इतर कृषी संशोधन संस्था असतील यांनी ज्या काही रिकमेंडेशन दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये श्री पद्धत ही एक आपली भात लागवडीची पद्धत आहे, त्यासोबतच 4-सूत्री पद्धत ही सुद्धा एक भात लागवडीची एक चांगली पद्धत आहे.
1: याविषयी थोडंसं विस्ताराने सांगा ना.
0: श्री पद्धतीमध्ये आपल्याला जवळपास 12-13 दिवसाची रोपं लावावी लागतात. ही रोपं लावल्यामुळं आपला जो काही 21 दिवसाचा कालावधीमधली 7 दिवस त्या ठिकाणी वाचतात. त्यानंतर जे बियाणं आपल्याला लागणार आहे ते बियाण्याचं त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे कमी बियाणं वापरावं लागतं. ज्यावेळेस आपण रोपांची लागवड करतो तेव्हा 25x25 cm रोपांची लागवड केली जाते, जेणेकरून 2 ओळीतलं आणि 2 रोपांमधलं अंतरसुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थित मेंटेन केलं जाईल. याचा फायदा यासाठी होतो की जेव्हा आपल्याला कीटकनाशकं फवारावी लागतात किंवा बऱ्याच वेळा काही आंतरमशागत करावी लागते तर त्यामधून चालता येणं हा त्याचा फायदा होतो. तसेच एका चोडामध्ये 1-2 रोपं लावल्यामुळे त्या ठिकाणी येणारं जे टिलरिंग आहे म्हणजे फुटवा आहे, फुटवा खूप मोठ्या प्रमाणात येतो आणि फुटवा जास्त प्रमाणात आल्यामुळं जेवढं फुटव्याचं प्रमाण तेवढं लोंब्यांचं प्रमाण हे आपण विचारात घेणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा अशा नवीन पद्धती आत्मसात करताना भीती वाटते की आम्हाला तेवढा उतारा तेवढं उत्पन्न मिळेल की नाही, पण आपल्याकडे अशी बरीचशी उदाहरणं आहेत की आपल्याकडं काही शेतकरी अशा वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून 100-120 क्विंटलपर्यंत आपली लोकं काही गेलेली आहेत.
1: म्हणजे कृषी विभागाकडून या संदर्भातल्या मोहिमा आखल्या जात असतील, शेतकऱ्यांना ज्ञान दिलं जात असेल की कशा प्रकारे लागवड करावी यासाठी, मग कोणकोणत्या प्रकारच्या या मोहिमा असतात?
0: कृषी विभागामार्फत चालू वर्षी आपण बऱ्याचशा मोहिमा हाती घेतलेल्या आहेत. त्यापैकी उदाहरणादाखल सांगायचं झालं तर माती परीक्षण प्रचार व प्रसिद्धी मोहीम आहे, त्यानंतर बीज प्रक्रिया मोहीम, घरगुती पद्धतीने बियाणे उगवण क्षमता तपासणी मोहीम, भात लागवड तंत्रज्ञानामध्ये श्री पद्धतीचा वापर आणि 4-सूत्री पद्धतीचा वापर, गोकृपामृत तयार करण्याची मोहीम ही नैसर्गिक शेतीवर आधारित मोहीम आहे, अल निनोच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत स्तरावरती शिवार फेऱ्यांचे आयोजन,

0: फळबागा वाचवण्यासाठी उपाययोजना, अशा प्रकारच्या विविध मोहिमा आपण राबवत आहोत. त्यानंतर बायोचारसारखी मोहीम आहे. या सर्व मोहिमांचा वापर करून आपण शेतकऱ्यांपर्यंत विविध तंत्रज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आज चालू घडीला आपण जवळपास 7,500 मोहिमा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबवलेल्या आहेत.
1: मग यातलं कोऑर्डिनेशन कसं असतं, म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत कशा प्रकारे पोहोचता?
0: यामध्ये आपले प्रत्येक गावाचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत. यामध्ये गावामधील प्रगतशील शेतकरी तसेच त्या त्या पिकामध्ये चांगले काम करणारे शेतकरी आणि सर्व शेतकऱ्यांचा समावेश असतो. आणि आमचे सहाय्यक कृषी अधिकारी या ग्रुपमध्ये असतात. ते त्यामध्ये वेळोवेळी आवश्यक त्या माहिती, विविध मेसेजेस, सुधारित ॲडवायझरी आणि जे काही आपल्याला सल्ले द्यायचे आहेत ते सल्लेसुद्धा त्याच्यामध्ये दिले जातात. तर याच माध्यमातून शेतकऱ्यांना त्या गावामध्ये उद्या जी मोहीम होणार आहे त्या मोहिमेच्या अनुषंगाने मेसेजेस दिले जातात आणि शेतकऱ्यांना सांगितलं जातं की आपण कुठल्या वाडी वस्तीवरती हा कार्यक्रम घेत आहोत. आणि मग त्या शेतकऱ्यांना अप्रोच करणं, मग याच्यामध्ये बऱ्याच वेळा काही आपले गट असतात. मग फोन कॉलद्वारे देखील आपण त्या गटांना आधीच सांगून ठेवतो की आमचा या तारखेला या ठिकाणी असा असा कार्यक्रम होणार आहे. मग त्या ठिकाणी एका ठिकाणी आल्यानंतर आपण या ज्या काही मोहिमा आहेत या मोहिमा, त्यानंतर खरीपाचं नियोजन, बियाण्यांची निवड, ह्या सर्व गोष्टी आणि ह्या ज्या काही मोहिमा आहेत त्या ठिकाणी आपण राबवत आहोत. प्रत्येक मोहिमेमध्ये त्याचे जे काही फायदे आहेत ते कशासाठी करायचं आहे आणि याचा भविष्यामध्ये त्यांना कसा फायदा होणार आहे या सर्व गोष्टी त्या ठिकाणी त्यांना समजून सांगितल्या जातात. आणि शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्यामार्फत प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्या शंकांचं निरसन केलं जातं.
1: बरोबर. कृषी विभागातर्फे या सगळ्या मोहिमा राबवल्या जातात. तर आता सध्या मला असं विचारायचं आहे, अल्निनो सध्या सक्रिय झालेला आहे, तर त्याचा खरीप शेतीवर काय परिणाम होईल आणि त्याला सक्षमपणे शेतकऱ्यांना तोंड देता यावं म्हणून कृषी विभागाने कोणत्या प्रकारची तयारी केलेली आहे?
0: चालू वर्षी आपल्यासाठी सर्वांसाठी चिंतेची बाब आहे, मात्र घाबरून जाण्याचं काही कारण नाही. कोकणामध्ये जो काय आपल्याला अंदाज सांगितलेला आहे हवामान विभागाने, त्यामध्ये सरासरीच्या तुलनेमध्ये 92% पाऊस आपल्या कोकणामध्ये पडणार आहे. दरवर्षी आपल्याकडं जवळपास 3300 मिलीमीटर एवढा पाऊस आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होतो. त्याचा विचार केला तर 300 ते 400 मिलीमीटर पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. मात्र या परिस्थितीमध्ये आपल्याला काही गोष्टींचं लक्ष देणं गरजेचं आहे. ज्यामध्ये महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे 16-13 टप्प्यापासून जे आम्ही सांगितलं विविध मोहिमा ज्या राबवत आहोत त्या माध्यमामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होणं, जे कृषी विभागाकडून सल्ले दिले जात आहेत त्याचा अवलंब करणं, मगाशी जसं मी सांगितलं बियाण्यांची निवड करताना वरकस जमिनीवरती जे महानवान आहे त्याचा वापर न करणं, त्या ठिकाणी फक्त हळव्या जातीचाच वापर करणं, ज्या ठिकाणी पाण्याची मुबलक सोय आहे आणि शेवटपर्यंत पाणी आपल्याला देणं शक्य आहे किंवा संरक्षित पाणी गरज भासल्यास देणं शक्य आहे अशा ठिकाणी जे आपले जास्त कालावधीचे वाहन आहेत त्यांचा वापर करणं, जसं की मग रत्नागिरी 8 वगैरे असतील, तर या सर्व गोष्टी आहेत. आता याचा भविष्यकालामध्ये कसा परिणाम होऊ शकतो, तर येणाऱ्या कालावधीमध्ये सप्टेंबर महिना असेल किंवा शेवटचा आपला ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा कालावधी असेल, त्यामध्ये पाऊसमान जर कमी राहिलं तर त्या कालावधीमध्ये आपल्याला फळबागांचं सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला संरक्षण करावं लागणार आहे. तर यासाठी आत्तापासूनच आमचं शेतकऱ्यांना आव्हान राहील की आपल्याकडे ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ड्रीप इरिगेशन खूप महत्त्वाचं आहे, तर शेतकऱ्यांनी ड्रीपकडे वळणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये सुद्धा आम्ही यावर्षी मोठ्या प्रमाणात काम करण्याची आमची इच्छा आहे आणि शेतकऱ्यांची सुद्धा आम्हाला याच्यामध्ये साथ आवश्यक आहे. यासोबतच फळबागांचं जे आपल्याला त्या ठिकाणी संरक्षण करायचं आहे त्यामध्ये टंचाई कालावधीमध्ये जैविक आच्छादनासारखा जो काही एक पर्याय असतो त्याचा आपल्याला वापर करावा लागेल. जे काही आपला काडी कचरा असेल, पालापाचोळा असेल किंवा नारळाच्या झावळ्या असतील यांचा वापर आपल्याला फळबागांच्या बुंद्याच्या शेजारी जैविक आच्छादन करून करायचं आहे.
1: पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये यासाठी
0: जैविक आच्छादनाचे बरेचसे फायदे आहेत. त्याच्यामध्ये एकतर बाष्पीभवन त्या ठिकाणी होऊन पाण्याचा आपल्याला कार्यक्षम वापर करता येईल. दुसरा महत्वाचा विषय म्हणजे तेथलं जे काही आपलं मुळांच्या बाजूचं जे काही वातावरण आहे ते संतुलित वातावरण राहील. त्या ठिकाणी तणांचं नियंत्रण सुद्धा होईल, तण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उगवणार नाही आणि जो काही बायोमास आपण त्या ठिकाणी टाकलेला आहे त्याचं विघटन होऊन सेंद्रिय पदार्थ आहेत ते आपल्या जमिनीमध्ये जास्त प्रमाणात वाढतील. म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन असेल किंवा आपल्या जमिनीमधील बायोमास आहे ह्याचं त्यामध्ये वाढ होण्यासाठी नक्कीच मदत होईल
1: आणि फळझाडांना त्याचा चांगला उपयोग होईल.
0: आणि ड्रीप इरिगेशन केलं तर पाण्याचा व्यवस्थित वापर त्या ठिकाणी करणं शक्य होईल. यासाठी फक्त प्रत्येक शेतकऱ्याकडं संरक्षित पाण्याची सोय असणं गरजेचं आहे. बोरवेल असू द्या किंवा विहीर आहे
1: किंवा शेततळी सुद्धा
0: शेततळी आहेत अशा प्रकारचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करणं शक्य आहे. या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे जलकुंड. जे मागच्या वर्षी आपण जलकुंड सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती बनवलेली आहेत आणि शेतकऱ्यांना ते आपण दाखवलेले

0: आहेत त्याचे डेमॉन्स्ट्रेशन वगैरे, त्यामध्ये 52,000 लिटर पाणी स्टोअर केलं जातं आणि हे पाणी आपल्याला किमान आपले 20 गुंठे एवढ्या क्षेत्राला पुरू शकतं. म्हणजे ज्या काही आपल्या 4-5 फवारण्या असतात त्या फवारण्यांचं पाणी आणि 3-4 आपले जे संरक्षित पाणी त्यांना देण्याची आवश्यकता आहे ते. म्हणजे आत्ता जर ही आपण जलकुंड मोठ्या प्रमाणात केली तर आत्ताच्या येणाऱ्या पावसामधला जलसंचय त्या ठिकाणी करणं शक्य आहे आणि तो जलसंचय केल्यानंतर त्याचा वापर येणाऱ्या कालावधीमध्ये जेव्हा डिसेंबर नोव्हेंबर फवारण्याचा कालावधी सुरू होईल किंवा जेव्हा खरंच झाडांना मोहराच्या कालावधीमध्ये पाणी देण्याची आवश्यकता असते त्यावेळेस त्याला पाणी देणं शक्य होईल. यासोबतच महत्वाचे विषय म्हणजे आपल्याकडं जलपुनर्भरण हा विषय असतो, त्यानंतर पाणलोटाची कामं असतात, तर ही सुद्धा कामं आपल्याला मोठ्या प्रमाणावरती करणं गरजेचं आहे. आत्ताच्या घटकेमध्ये जे आपले ओढे आणि नाले आहेत त्यांचं आपल्याला खोलीकरण, रुंदीकरण अशा प्रकारचे सुद्धा गोष्टी आपल्याला हाती घ्याव्या लागणार आहेत. त्यानंतर यामध्ये जो काही गाळ काढण्याचा विषय आहे, जे आपले पूर्वी तयार करण्यात आलेले सिमेंट नाला बांध असतील तर त्याच्यामधला गाळ आपल्याला काढावा लागेल, जेणेकरून त्या ठिकाणी पाण्याचा संचय चांगला होईल आणि जे आजूबाजूचा जे ग्राउंड वॉटर रिचार्ज म्हणतो आपण तर तो भूजल पातळी
1: वाढण्यासाठी त्याचा उपयोग होईल,
0: नक्की उपयोग होईल. या कालावधीमध्ये आपल्याला हे सर्व गोष्टी त्या ठिकाणी करायच्या आहेत. यामध्ये आपले जे बांध आहेत बांधांची दुरुस्ती करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण नोव्हेंबर आणि ऑक्टोबरच्या कालावधीमध्ये वनराई बंधारे मोठ्या प्रमाणावरती करतो, लोकसहभागाचा त्या ठिकाणी आपण वापर करतो. तर वनराई बंधाऱ्याच्या ज्या साईट्स आहेत त्या साईट्स आत्ताच आपल्याला आयडेंटिफाय करून ठेवणं गरजेचं आहे. आत्ता ज्या आपल्या क्षेत्रीय स्तरावरती अल्निनोच्या पार्श्वभूमीवर आमच्या ग्रामपंचायती स्तरावरती शिवार फेऱ्या चालू आहेत त्यामध्ये आम्ही हेच काम करत आहोत. गावामध्ये त्या बैठका आम्ही त्या ठिकाणी घेतोय, गावामध्ये फिरून त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या प्रकारचे नदी नाले आहेत त्या नाल्यांवरती आपल्याला कशा प्रकारचे उपचार करता येतील हे त्या ठिकाणी आम्ही पाहतोय. त्याच्या साईट्स आत्ता आयडेंटिफाय करतोय आणि मग त्या साईट्स आयडेंटिफाय करून तसे आराखडे आम्ही शासनास सादर करतोय, किंबहुना जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन निधीमधून सुद्धा काही कामं आम्ही प्रस्तावित करण्याचं आमचं नियोजन आहे.
1: आता तुम्ही म्हणालात की शिवार फेऱ्या तुम्ही ग्रामपंचायतीमार्फत गावागावातून घेत आहे, तर त्या वनराई बंधाऱ्यांव्यतिरिक्त आणखीन कोणत्या गोष्टींवर तुम्ही तिथे लक्ष केंद्रित केलेलं आहे?
0: मी आता म्हणल्यासारखंच की जैविक आच्छादनासारखा विषय असेल, जल पुनर्भरण करण्यासारखा विषय असेल, उतारा लाडवी मशागत असेल, प्लास्टिक मल्चिंग सारखे लोकांना त्या ठिकाणी तंत्रज्ञान सांगणं असेल, सोबतच बंधारे असतील, सिमेंट नाला बांध असेल, शेततळ्यांचं अस्तरीकरण असेल, त्यानंतर ड्रिप इरिगेशनचा वापर असेल, ह्या सर्व गोष्टी आम्ही तिथं शेतकऱ्यांना सांगत आहोत आणि त्याचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना आग्रह करत आहोत, किंबहुना हक्काने सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी आपण कराव्याच लागतील.
1: आणि आतापासून ही जर काळजी घेतली तर पुढचा सगळा काळ आहे अल्निनोच्या परिणामांचा तो आपल्याला नक्कीच सुसह्य होईल.
0: शेवटी प्रयत्न आपल्या हातात आहेत, आपण आपले प्रयत्न करायचे आहेत, निसर्गाने आपल्याला साथ द्यावी आपण अपेक्षा ठेवतो आणि त्या अनुषंगानेच आपले प्रयत्न असावेत. फक्त आपण आपल्या प्रयत्नात कमी पडायला नको त्यासाठी
1: आणि उत्पन्न वाढवता यायला पाहिजे कमी पावसातही, ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे आणि ती लक्षात ठेवूनच पुढच्या गोष्टी आपण नियोजित करायला पाहिजे.
0: या अनुषंगानेच मला सांगायला आवडेल की चालू वर्षी आपण एप्रिल महिन्यामध्येच पहिल्या आठवड्यामध्ये जिल्हा स्तरावरती पूर्ण विभागाची आपण नैसर्गिक शेती मिशनची आपण कार्यशाळा त्या ठिकाणी घेतली होती. त्या नैसर्गिक शेतीशाळेमध्ये आपण काही महत्वाचे घटक शेतकऱ्यांना सांगितले, तसेच त्या माध्यमातून चालू वर्षी खूप मोठ्या प्रमाणावरती आपण क्षेत्रीय स्तरावरती फार्मर कप सारख्या योजना राबवत आहोत. फार्मर कपची जी योजना आहे ती पाणी फाउंडेशन, कृषी विभाग यांच्या मदतीने राबवली जात आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 683 आणि नव्याने गट तयार केलेले आहेत आणि त्या गटांच्या मार्फत आपण सध्या उत्पन्न खर्च कमी करणं, एकत्रित येऊन शेती करणं, त्याच्यानंतर इर्जिक पद्धती म्हणजे जे काही डाला पद्धतीने शेती करणं त्याचा वापर करून उत्पन्न खर्चात बचत होऊन उत्पन्न वाढवणं अशा प्रकारचे त्यामध्ये घटक आहेत. त्यामध्ये जे काही सुधारित तंत्रज्ञान आहे त्याचा अवलंब शेतकऱ्यांनी करणं, एकाच वेळी सर्वांनी एकच ट्रीटमेंट त्या ठिकाणी वापरणं, ह्या सर्व गोष्टी आहेत. शक्यतो नैसर्गिक शेतीवरती जास्त भर देणं हे त्याचे महत्वाचे घटक आहेत. यामध्ये जिल्हा पातळीवरती 5 लाख रुपये, 3 लाख रुपये आणि 2 लाख रुपये अशा प्रकारचं बक्षीस देखील त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. जो गट त्याच्यामध्ये चांगलं काम करेल त्यांना त्या ठिकाणी प्रशस्तीपत्रकं देखील दिली जाणार आहेत. तसेच राज्य पातळीवरती 50 लाख, 30 लाख आणि 20 लाख अशा प्रकारची बक्षीसं त्यामध्ये आहेत. म्हणजे ही स्पर्धा पूर्ण महाराष्ट्रभर राबवली जात आहे. तर हे देखील माध्यम आपण त्या ठिकाणी वापरत आहोत
1: लोकांपर्यंत प्रोत्साहित करण्यासाठी, या गोष्टींची आवश्यकता आहे.
0: तसेच जो मगाशी मी उल्लेख केला की आपण नैसर्गिक शेतीची कार्यशाळा त्या ठिकाणी घेतली, तर त्या माध्यमातून आपण प्रत्येक गटामध्ये निमंत्रक तयार केलेले आहेत. हे निमंत्रक म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून चांगले काम करणारे इच्छुक आणि प्रगतशील शेतकरी आहेत, तरुण शेतकरी आहेत, त्यांचा

0: तर आपण त्या ठिकाणी करत आहोत. तर यामध्ये महत्त्वाचा जो विषय त्या ठिकाणी सांगितला गेला तो होता गोकृपामृत. हा विषय जो आहे तर गोकृपामृत सारखं एक नवीन तंत्रज्ञान आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. यामध्ये बनसीगीर गोशाळा सुरत आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या दोघांच्या माध्यमातून त्या ठिकाणी गोकृपामृतवरती आता ट्रायल चालू आहेत. तसेच त्याचा जो फायदा आहे तो शेतकऱ्यांना मिळावा यासाठी आपण क्षेत्रीय स्तरावरती गोकृपामृत प्रत्येक शेतकऱ्याकडे असावं यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. खूप मोठ्या प्रमाणावरती आपण ही मोहीम सध्या राबवत आहोत जेणेकरून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा, जमिनीची जे काही पोत सुधारणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये मदत व्हावी, जमिनीमध्ये जे काही महत्वाचे जीवाणू असतात त्या जीवाणूंचा काउंट त्या ठिकाणी वाढावा, हे सर्व महत्वाचे घटक आहेत. यासाठी फक्त आपल्याला जमीन कायम मॉइश्चर लेवल कंडिशन म्हणजे वापसा कंडिशन मध्ये ठेवणं गरजेचं आहे. यासाठी संरक्षित पाणी सुद्धा त्याला द्यावं लागणार आहे. तर गोकृपामृतचा वापर खूप सोपा आहे. यामध्ये 2 किलो गुळ आणि 2 लिटर ताक हे आपल्या गावठी गाईचं किंवा कोकण कपिलाचं ताक किंवा गिर गाईचं ताक त्या ठिकाणी आपण घेणं गरजेचं आहे. हे ताक आणि 2 किलो काळा गुळ सेंद्रिय गुळ त्या ठिकाणी आपण वापरायचं आहे. हे वापरून आपण 200 लिटरचं द्रावण त्या ठिकाणी बनवू शकतो आणि या द्रावणाचा वापर आपण झाडांवरती फवारणीसाठी असेल, पुन्हा फळबागांना आळवणी करण्यासाठी असेल, भात पिकाच्या ज्या ठिकाणून पाणी भात खचरामध्ये येतं त्या ठिकाणाहून जरी आपण त्या ठिकाणी देऊ शकलो पाण्यातून मिसळून तरीसुद्धा त्याचा वापर चांगल्या प्रमाणे होणार आहे. याद्वारे जे शेत जमिनीतले जीवाणू असतील त्यांचा काउंट चांगला वाढणार आहे आणि हे कल्चर आपल्याला वारंवार तयार करणं शक्य आहे.
1: बरोबर. आणि कमी खर्चात आहे.
0: कमी खर्चात 250 रुपयाच्या खर्चामध्ये आपण 200 लिटरचं द्रावण तयार करतो. बाहेर मार्केटमध्ये याची 150 ते 200 रुपये किंमत आहे. म्हणजे 40,000 रुपयाचं द्रावण आपण फक्त 250 रुपयामध्ये तयार करतोय. याचा कालावधी देखील कमी आहे. बनवण्याची पद्धत सोपी आहे. 7 दिवसामध्ये हे द्रावण तयार होतं. याची टिकवण क्षमता चांगली आहे. जवळपास पुढचे 3 ते 5 महिने हे द्रावण टिकून राहतं. फक्त त्यांना ते जे जीवाणू आहेत त्यांची वाढ होण्यासाठी परत गुळ आणि ताकाचं आपल्याला थोडंसं मिश्रण त्यामध्ये टाकत राहावं लागतं. तर याचा वापर केल्यामुळे आपल्याला भविष्यात नक्कीच फायदे दिसणार आहेत.
1: म्हणजे थोडक्यात की रासायनिक खतांमुळे जमिनीचा जो पोत बिघडलेला आहे तो नैसर्गिक खतांवर आणल्यानंतर आपल्याला त्याचे चांगले फायदे दिसून येतील.
0: नक्कीच.
1: सर, तुम्ही मगाशी बोलताना बायोचार असा उल्लेख केलात, तर ते नेमकं काय आहे याविषयी आम्हाला थोडीशी माहिती सांगा.
0: बायोचार म्हणजे सहज सोप्या भाषेत सांगायचं झालं तर चांगल्या आणि उच्च प्रतीचा कोळसा तयार करणं.
1: बर.
0: म्हणजे पूर्वीसुद्धा आपण जमिनीमध्ये राख आणि कोळशाचा वापर त्या ठिकाणी केला जात होता. तर यामध्ये बायोचार हे जे कन्सेप्ट आहे ह्या कन्सेप्टमध्ये 1 मीटरचा आपण त्या ठिकाणी खड्डा बनवायचा आहे. त्या खड्ड्यामध्ये मनगटाच्या आकाराची आणि अंगठ्याच्या आकाराची जे काही फांद्या झाडाच्या जे काही पडलेले अवशेष असतील यांचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आणि कमी ऑक्सिजनचा वापर करत ते जाळायचे आहेत.
1: त्याच्यापासून कोळसा तयार
0: करायचा आहे. म्हणजे 50% ते लाकूड जळलं की त्यानंतर दुसरा भारा टाकायचा आहे. परत 50% जळलं की दुसरा भारा टाकायचा आहे. आणि शेवटी ज्यावेळेस त्याच्यावरती राखेची परत दिसायला सुरू होईल त्यावेळेस ते विझवून टाकायचं आहे. आणि अशा प्रकारे जो कोळसा तयार होईल त्या कोळशाचा आपल्याला त्या ठिकाणी पावडर करणं किंवा व्यवस्थित बारीक तुकडे करून आपल्याला आपल्या शेतीमध्ये वापरायचे आहेत किंवा नर्सरीमध्ये वापरायचे आहेत. याच्यामुळे काय होणार आहे, त्याच्यामध्ये जे मायक्रो कॅपिलरीज असतात म्हणजे सूक्ष्म जे काही छिद्र असतात त्या सूक्ष्म छिद्रांमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता खूप असते. त्यानंतर जीवाणूंची वाढ त्याच्यामध्ये चांगली होते. जे काही बॅक्टेरिया असतात त्या बॅक्टेरियांची वाढ त्यामध्ये चांगली होते. आणि या बायोचारचा वापर आपल्या इथल्या जमिनीमध्ये म्हणजे विशेषतः कोकणामधील आपले 2 जिल्हे रत्नागिरी असेल किंवा सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना याचा नक्कीच खूप मोठ्या प्रमाणावरती फायदा होणार आहे. कारण इथली जी आपली पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे आपल्या जमिनीची ती कमी आहे. तर बायोचारचा वापर केल्यामुळं ते देखील याच्यामध्ये आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. आणि जो जमिनीमधला ऑर्गॅनिक कार्बन आहे तो ऑर्गॅनिक कार्बन देखील या माध्यमातून वाढणार आहे जो शेतीसाठी पूरक आहे.
1: सर, तुम्ही आता खरीप हंगामाच्या दृष्टीनं ही माहिती खूप छान दिलीत आमच्या श्रोत्यांना. तर या सगळ्या मोहिमांमध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं यासाठी आपण त्यांना काय आवाहन कराल?
0: माझं सर्व शेतकरी बंधूंना एवढंच आव्हान असेल की येणाऱ्या खरीप हंगामामध्ये अल्निनोचा जो काही प्रादुर्भाव होणार आहे त्याचा विचार करता घाबरून जाण्याची गरज नाही. त्यामध्ये फक्त वेळोवेळी मिळणारे सल्ले यांचा आपण अवलंब करावा. तसेच संरक्षित पाण्याची सोय जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी ती करावी. पाण्याचा वापर जपून करावा. सगळ्यात महत्त्वाचं ड्रीप इरिगेशन आपल्याला करणं गरजेचं आहे. तर ठिबक सिंचनावरती आपल्याला शिफ्ट व्हावं लागेल. त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करणं गरजेचं आहे. ज्या मोहिमा आता आम्ही सांगितलेल्या आहेत त्या मोहिमा क्षेत्रीय स्तरावरती आम्ही राबवत आहोत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्ही सहभाग घ्या. आमचे क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी आहेत, त्यामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी असतील, उपकृषी अधिकारी आहेत, मंडळ कृषी अधिकारी आहेत, यांच्या संपर्कात राहा. त्यांना गावांमध्ये आल्यानंतर विविध प्रश्न विचारा, तुमच्या

0: अडचणी त्यांच्या पुढे मांडा आणि त्या अनुषंगानं त्यांच्याकडून जे काही सुधारित तंत्रज्ञान आहे त्याची माहिती करून घ्या. सोबतच मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे, आपण जे महाविस्तार AI ॲप्लिकेशन कृषी विभागाने लॉन्च केलेलं आहे मागे, यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधील जवळपास 75,000 शेतकरी याचा आता अवलंब करत आहेत. तर याच्यामध्ये आपला जो ॲग्रीस्टॅकमधला फार्मर ID आपण जो काढलेला आहे, शेतकरी नोंदणी ओळख क्रमांक, त्याचा वापर करून त्याच्यामध्ये या ॲप्लिकेशनमध्ये नोंद करावी. आणि मग ते केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पिकानुसार आणि तुमच्या गावातील तुमच्या एरियानुसार त्या ठिकाणी तुम्हाला सल्ले मिळणार आहेत. त्याच्यामध्ये मग तुमच्या पिकाच्या वाढीचे सल्ले असतील, कीडरोगांच्या अनुषंगाने सल्ले असतील, हे सर्व सल्ले त्यामध्ये दिले जातात. कीडरोगांची ओळख त्याच्यामध्ये आहे. यामध्ये फक्त तेवढाच विषय नाही आहे, तर त्यामध्ये आपल्या जवळपास असणारे गोडाऊन्स आहेत त्यांचा त्या ठिकाणी आपल्याला वापर करणं शक्य आहे त्याची माहिती त्याच्यामध्ये आहे. आपल्या जवळपास अवजारे बँक कुठं कुठं आहेत त्याची माहिती त्याच्यामध्ये आहे. महत्त्वाचे जे व्हिडिओज आहेत ते त्याच्यामध्ये आहेत. पाणी फाउंडेशनसारख्या यंत्रणेमार्फत आणि कृषी विभागामार्फत ज्या डिजिटल शेतीशाळा राबवल्या जात आहेत त्या डिजिटल शेतीशाळांची तिथं लिंक उपलब्ध आहे. आपल्याकडे दर बुधवारी भात पिकाची शेतीशाळा त्या ठिकाणी होते. तर भात पिकाची ती शेतीशाळा शेतकऱ्यांनी संध्याकाळी 7-7:30 वाजता होते ती अटेंड करावी. म्हणजे घरी बसल्यानंतर आपल्या मोबाईलवरून आपण या सगळ्या गोष्टी पाहू शकतो, तिथं जे काही उपस्थित होणारे प्रश्न आहेत त्या माध्यमातून आपल्या ज्ञानात भर टाकू शकतो. अशा प्रकारच्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत. यासोबतच जे काही आपले मोहिमा सांगितल्या त्या मोहिमांमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घ्यावा अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. तसेच ज्या आपल्या भात लागवडीच्या सुधारित पद्धती आहेत त्याचा देखील अवलंब करावा. हिरवळीच्या खताचा त्या ठिकाणी वापर करणे आणि युरिया ब्रिकेटचा वापर करणे ती अवलंब करावी, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये ह्या सर्व गोष्टींना सामोरं जाता येईल आणि या आव्हानांना तोंड देता येईल आणि येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपण आपल्या शेतीमधून एक चांगलं उत्पन्न मिळवूया अशी मी आशा या ठिकाणी व्यक्त करतो.
1: श्रोते हो, कृषी विभागातर्फे विविध प्रकारच्या योजना, विविध प्रकारच्या मोहिमा आयोजित केल्या जातात, ज्याच्या योगे शेतकऱ्यांनी चांगलं उत्पादन घ्यावं आणि आपली शेती समृद्ध करावी यासाठी कृषी विभाग सतत कार्यरत असतो. त्यासाठी आज आपण शिवकुमार सदाफुले साहेब, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी यांना आमंत्रित केलं होतं. सर, आज आपण इथं आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांसाठी तसंच शेती करणाऱ्या सगळ्यांसाठी खूप छान माहिती सांगितलीत, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.

0: श्रोतेहो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात खरीप हंगाम आणि शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजना याविषयी शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी यांची जान्हवी भागवत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10 वाजलेत. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया साधी माणसं या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं योगेश यांचं गीत, संगीतकार आनंद घन.

0: श्रोते हो, 17 जून रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐकूया निराधारांना मदत करणाऱ्या सांझ सोबत या संस्थेचे कार्यकर्ते संजय सुर्वे यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद.
1: आम्ही ज्या वेळेला किराणा साहित्य घेऊन जातो, दिवाळी सणाचं फराळ घेऊन जातो, त्यावेळेला जे त्यांनी लांबून आम्हाला पाहिलं असतं आणि त्यांच्या आमच्या हातात असलेली पिशवी, आमच्या हातात असलेलं काही सामान बघितल्यानंतर, त्यापेक्षाही माझं कोणीतरी नातेवाईक या घरामध्ये येतंय ह्याने त्यांचे डोळे पानवलेले असतात.
0: तेव्हा अवश्य ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 17 जून रोजी 9:30. सादर करते विवेक वानखडे.
2: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेव आता ऐकूया लावणी झाली ग रागिणी. या चित्रपटासाठी सुधीर फडके, आशा भोसले आणि सहकलाकार यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं हे गीत, संगीतकार यशवंत देव.

0: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शुक्रवारी 19 जूनला सकाळी 9:30 आपण ऐकणार आहात ज्ञान भाषा ते करिअर भाषा, संस्कृतच्या नव्या वाटा या विषयावरती डॉक्टर कल्पना आठले यांच्याशी रोहित देव यांनी केलेली बातचीत.
1: या वर्षीपासून म्हणजे 26-27 या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय संस्कृत विद्यापीठाला बीटेक अभ्यासक्रमाला मंजुरी मिळालेली आहे. AI आणि डाटा सायन्स या विषयातलं बीटेक तिथे करता येणार आहे विद्यार्थ्यांना. त्यांना नेहमीच्याच प्रोसेसमधून जायचं आहे, म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक असलेली परीक्षा देऊन या कोर्सला त्यांना प्रवेश घेता येणार आहे. आणि तसंच आयुर्वेद आणि संस्कृत याची सांगड तर निश्चितपणे आपल्याला माहिती आहे. आयुर्वेद गुरुकुलम अशी एक संकल्पना आहे आणि त्यामध्ये 10वीनंतर या विद्यार्थ्यांनी 2 वर्षाचा प्री आयुर्वेद कोर्स करायचा आहे की ज्याच्यामुळे त्यांची नीटसाठी तयारी होणार आहे. त्यामुळे नीट उत्तीर्ण केल्यानंतर त्यांना ह्या BAMS मध्ये प्रवेश मिळून संस्कृत शिकलेल्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचं वैद्य होता येणार आहे.
0: तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी.

0: 19 जूनला सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 वाजून आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
2: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
1: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
2: सादर करते विवेक.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया बन्या बापू या चित्रपटासाठी उषा मंगेशकर, शैलेंद्र सिंग आणि सहकलाकार यांनी गायलेलं डॉक्टर मुरलीधर गोडे यांचं हे गीत, संगीतकार ऋषीराज।

0: श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवारी 20 जूनला सकाळी 9:30 आपण ऐकणार आहात दैनंदिन जीवनात योगसाधनेचं महत्त्व याविषयी योग शिक्षिका नीता साने यांच्याशी संपदा जोशी यांनी केलेली बातचीत.
1: प्राणायाम करताना जर आपण त्याला नामस्मरणाची जोड दिली प्रत्येक श्वासाला तर त्याच्यामुळे काय होतं

0: आपल्या परमेश्वर सतत बरोबर आहे असं लक्षात येतं आणि एकटेपणा दूर होतो. तसंच ध्यानाच्या अभ्यासामुळे सकारात्मक विचार वाढीला लागतात आणि नैराश्यपूर्ण दूर होतं.
1: कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. तेव्हा अवश्य ऐका,
0: शनिवारी 20 जूनला
1: सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्झवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.

धाकटी मेहुणी या चित्रपटासाठी आशा भोसले, सुरेश वाडकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं गंगाधर महांबरे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते राम किंकर. कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं इंदिरा संत यांचं हे गीत सर्वसाक्षी या चित्रपटासाठी. संगीतकार भास्कर चंदावरकर.

0: सर्वसाक्षी या चित्रपटातल्या या गीतरचनेबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

नमस्कार नमस्कार रसिक श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, आज 15 जून 1940 ते 1950 दशकातील भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्री सुरैया जमाल शेख यांचा आज जन्मदिवस. 15 जून 1929 रोजी अविभाजित अशा भारतातील लाहोर इथं त्यांचा जन्म झाला. त्या अवघ्या 1 वर्षाच्या असतानाच त्यांचं कुटुंब मुंबईला स्थलांतरित झालं. त्यांचे मामा एम जहूर 1930च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेले असे खलनायक बनले, तर दुसरीकडे सुरैया स्वतः भावी संगीतकार मदन मोहन आणि भविष्यातील अभिनेते दिग्दर्शक राज कपूर यांच्यासारख्या इतर मित्रांसोबत मुलांच्या रेडिओ कार्यक्रमामध्ये गाणी म्हणत असत. दरम्यान त्यांनी मुंबईतील सध्याच्या JP पेटिट हायस्कूल फॉर गर्ल्समध्ये शिक्षण घेतलं. तेव्हा ते फक्त न्यू हायस्कूल म्हणून ओळखलं जायचं. गायिका म्हणून त्यांनी वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी नौशाद दिग्दर्शित शारदा या चित्रपटात

नायिका मेहताबसाठी पार्श्वगायन केलं होतं. नौशाद यांनी त्यांना रेडिओवरती गाताना ऐकलं होतं आणि त्यांच्या आवाजाने ते पूर्णपणे मोहित झाले होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध आख्यायिका अशी आहे की किशोरवयीन सुरैयाला माईकपर्यंत पोहोचण्यासाठी स्टूलवरती उभं राहावं लागत होतं. सुरुवातीला एक लहान मुलगी आपल्यासाठी गाणार आहे या कल्पनेने मेहताब भयभीत झाल्या होत्या, पण सुरैयांचं गाणं ऐकल्यावर त्या शांत झाल्या. त्या चित्रपटातलं हे गीत प्रचंड लोकप्रिय ठरलं आणि नौशाद यांच्या सुरुवातीच्या संगीत क्षेत्रातील एक यशस्वी असं ते गाणं ठरलं. ऐकूया तेच गीत.

रसिको, त्यानंतर सुरैया स्टेशन मास्टर या 1942 प्रदर्शित झालेल्या चित्रपटात एका छोट्या भूमिकेत दिसल्या आणि 1943 दोन चित्रपटांमधून एक गायिका म्हणून त्यांनी पदार्पण केलं. एक होता इशारा आणि ज्यात त्या पृथ्वीराज कपूरच्या विरुद्ध भूमिकेत होत्या आणि दुसरा होता बॉम्बे टॉकीजचा चित्रपट हमारी बात. तथापि दुसऱ्या चित्रपटाचा फारसा प्रभाव काही पडला नाही आणि आज इतिहासकार त्यांना सुरैयाच्या पदार्पणाचा चित्रपट म्हणून नव्हे तर देविका राणीचा शेवटचा चित्रपट म्हणून अधिक ओळखतात. हमारी बातमधील द्वंद्वगीतं आणि त्यांनी अरुणकुमारसोबत गायलेलं गीत त्यावेळी बऱ्यापैकी लोकप्रिय असं झालं. ऐकूया अप्सर या चित्रपटातलं सुरैया यांनी गायलेलं नरेंद्र शर्मा यांचं हे गीत, संगीतकार SD बर्मन.

0: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 9495373485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।
1: श्रोते हो, हमारी बात या चित्रपटातल्या या ऐतिहासिक गोष्टीनंतर सुरैयांनी आपलं काम सुरूच ठेवलं आणि के आसिफ यांच्या 1945 प्रदर्शित फूल या चित्रपटातून ते त्यांनी दाखवून दिलं, जो भारताचा पहिला मल्टी स्टारर चित्रपट मानला जातो। एक गायिका अभिनेत्री म्हणून त्यांनी आपली मोठी ओळख या चित्रपटामधून निर्माण केली। या चित्रपटात वीणा, दुर्गा खोटे, पृथ्वीराज कपूर, याकूब, सितारा देवी, मजहर खान आणि सुरैया यांसारखे दिग्गज कलाकार आहेत। एवढ्या मोठ्या कलाकारांनी भरलेल्या चित्रपटातही सुरैयांनी आपल्या गाण्यांनी आपली संगीत ओळख अधिकच निर्माण केली, हे त्यांचंच श्रेय आहे। कार्यक्रमात आता ऐकूया क्षमा या चित्रपटातलं सुरैया यांनी गायलेलं कैफी आझमी यांचं हे गीत, संगीतकार गुलाम मोहम्मद।

श्रोते हो, सुरैया यांनी मेहबूब खानच्या अनमोल घडी या 1946 प्रदर्शित चित्रपटात नूरजहाँ आणि AR कारदारचा दर्द या 1947 प्रदर्शित चित्रपटात मनोहर सुल्ताना यांच्यासाठी सशक्त सहाय्यक दुसऱ्या भूमिका पण साकारल्यात. अनमोल घडी हे चित्रपटाचं नाव जरी उच्चारलं तरी आमच्या रसिकांच्या आठवणीत ही काही गीतं असतील. जवा है मोहब्बत, आवाज दे कहा है, आ मेरी बर्बाद मोहब्बत के सहारे, मेरे बचपन के साथी क्या मिल गया भगवान, अशी एकाहून एक अशी सर्वोत्कृष्ट रचना या चित्रपटात आपल्याला

सुरैया यांनी दिल्या. नौशाद यांच्या सर्वोत्कृष्ट रचना नूरजहानी केल्या असल्या तरी सुरैयानेही त्यांच्या आवाजाने आणखीनच संगीतमय अशा केल्या आहेत. दर्द बसा लाई आणि मन लेता है अंगदाई उमादेवी यांनी मुनावर सुलतानवर गाजलेला दर्द या चित्रपटातलं अफसाना लिख रही हूँ हे कदाचित म्हणण्यापेक्षा सर्वोत्कृष्ट असं ते गाणं असेल. नौशाद यांनी हमद तुम्हारे तुम्हारे तुम दे हमारे अशा सुरेल गाण्याद्वारे सुरैयानी देखील या चित्रपटात आपले उच्च गुण असल्याची खात्री करून दिली. ऐकूया या दोन चित्रपटातली ही काही गीतं खास आपल्या रसिक श्रोत्यांसाठी.

0: सुरैया आणि उमादेवी यांनी गायलेलं दर्द या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार शकील बदायनी आणि संगीतकार नौशाद. आणि अनमोल घडी या चित्रपटातलं जी गीतं आपण ऐकली त्याचे गीतकार होते तन्वीर नक्वी आणि संगीतकार होते नौशाद.
1: श्रोते हो, 17 जून रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐकूया निराधारांना मदत करणाऱ्या सांज सोबत या संस्थेचे कार्यकर्ते संजय सुर्वे यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद.
2: आम्ही ज्या वेळेला किराणा साहित्य घेऊन जातो, दिवाळी सणाचं फराळ घेऊन जातो, त्यावेळेला जे त्यांनी लांबून आम्हाला पाहिलं आलं असतं आणि त्यांच्या आमच्या हातात असलेली पिशवी, आमच्या हातात असलेलं काही सामान बघितल्यानंतर, त्यापेक्षाही माझं कोणीतरी नातेवाईक या घरामध्ये येतंय ह्याने त्यांचे डोळे पानवलेले असतात.
1: तेव्हा अवश्य ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 17 जून रोजी 9:30 सादर करते विवेक वानखडे.
0: श्रोते हो, त्यानंतर सुरैया यांना महान गायक KL सैगल यांच्यासोबत त्यांच्या नंतरच्या 3

चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. ते चित्रपट असे होते, तदबीर 1945 प्रदर्शित, उमर खय्याम 1946 प्रदर्शित आणि 1947 प्रदर्शित परवाना. यातील परवाना चित्रपट त्यांच्या जब तुम्ही नाही अपने या गाण्याच्या अविस्मरणीय सादरीकरणासाठी म्हणून ओळखला जातो. सैगल यांच्यासोबत काम करण्याबद्दल बोलताना एका मुलाखतीत सुरैया आठवून म्हणाल्या, माझ्यावरती विश्वास ठेवा, त्यांच्यासोबत काम करणं हा एक सन्मान आणि सौभाग्य होतं. त्या काळात या देशातील लाखो चित्रपट रसिकांसाठी सैगल हे प्रेमाचे प्रतीक होते. एक असं नाव जे ते नेहमी पडद्यावरील प्रेम आणि संगीताशी जोडत असत. खरं तर काही भावनिक दृश्यांमध्ये सैगल खूप चांगले असले तरी प्रियकराची भूमिका साकारताना त्यांना अवघडल्यासारखं वाटायचं. गाताना ते नैसर्गिकरित्या सर्वोत्तम असायचे. माझ्या यशाचं बरंचसं श्रेय सैगल यांनी मला दिलेल्या मदतीला आणि प्रोत्साहनाला जातं. ऐकूया परवाना चित्रपटातलं हेच ते गीत.

गातर हे मेरा दिल कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आणि आज आपण सुरैया यांच्याविषयी जाणून घेत आहोत. श्रोते हो, 1948-49 टप्प्यात सुरैया या शिखरावरती पोहोचल्या होत्या. प्यार की जीत 1948 प्रदर्शित, त्यानंतर बारी बहन 1949 प्रदर्शित आणि दिल्लगी

1949 मध्ये प्रदर्शित चित्रपटांमुळे. त्यावेळी त्यांच्या काळातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला स्टार म्हणून त्या ओळखल्या जायच्या. ऐकूया आता प्यार की जीत आणि दिल्लगी या चित्रपटातली ही सर्वाधिक पसंतीची गाणी.

सुरैया म्हणजे केवळ त्यांची गाणी नव्हेत, वर्षानुवर्ष त्यांनी अभिनयातील बारकेवेही उत्तमरित्या आत्मसात केले होते आणि हावभाव, भावना, संगीत आणि संवाद यांचा कुशलतेनं मेळ घालत त्यांनी आपल्या चित्रपटांमध्ये अत्यंत सक्षम अभिनय सादर केला. आपल्या लोकप्रियतेबद्दल बोलताना सुरैया नम्रपणे म्हणतात, माझ्या बहुतेक भूमिका साध्या होत्या पण त्या प्रेक्षकांना खूप आवडल्या आणि मी भाग्यवान होते की मला गाण्यासाठी साधी, मधुर आणि सहज गुणगुणता येणारी गाणी मिळाली. तसेच नौशाद, हुस्नलाल भागत्रम आणि अनिल विश्वास यांसारख्या त्या काळातील सर्वोत्कृष्ट संगीतकारांसोबत काम करण्याची त्यांना संधी मिळाली. मधल्या काळात खूप संकटाचा त्यांनी सामना केला. कितीही संकट आणि अडचणी आल्या तरी हार न मानणाऱ्या सुरैयांनी 1954 वारीस आणि 1954 मिर्झा गालिब या चित्रपटांद्वारे एक भव्य आणि अल्पकाळ टिकणारं पुनरागमन केलं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. सोहराब मोदी दिग्दर्शित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मिर्झा गालिब या चित्रपटात विवाहित गालिबच्या प्रेयसीची आणि एक भूमिका त्यांनी अत्यंत प्रभावीपणे साकारली आणि आपला सर्वोत्कृष्ट नाट्यमय अभिनय त्यांनी त्यात सादर केला. गालिबमध्ये त्यांनी गायलेली काही सर्वोत्कृष्ट गाणीही रसिकांना अनुभवता आली. त्यातलंच हे एक गीत आता ऐकूया, सुरैया आणि तलत महमूद यांनी गायलेलं.

मिर्झा गालिब या चित्रपटातलं हे गीत भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सुरैया यांना सर्वोच्च प्रशंसा दिली होती. जेव्हा ते म्हणाले होते की तुम्ही मिर्झा गालिबला जिवंत केलं.

0: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शुक्रवारी 19 जूनला सकाळी 9:30 आपण ऐकणार आहात ज्ञानभाषा ते करिअर भाषा, संस्कृतच्या नव्या वाटा या विषयावरती डॉक्टर कल्पना आठले यांच्याशी रोहित देव यांनी केलेली बातचीत.
1: या वर्षीपासून म्हणजे 26-27 या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय संस्कृत विद्यापीठाला बीटेक अभ्यासक्रमाला मंजुरी मिळालेली आहे. AI आणि डाटा सायन्स या विषयातलं बीटेक तिथे करता येणार आहे विद्यार्थ्यांना. त्यांना नेहमीच्याच प्रोसेसमधून जायचं आहे, म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक असलेली परीक्षा देऊन या कोर्सला त्यांना प्रवेश घेता येणार आहे. आणि तसंच आयुर्वेद आणि संस्कृत याची सांगड तर निश्चितपणे आपल्याला माहिती आहे. आयुर्वेद गुरुकुलम अशी एक संकल्पना आहे आणि त्यामध्ये 10वीनंतर या विद्यार्थ्यांनी 2 वर्षाचा प्री आयुर्वेद कोर्स करायचा आहे की ज्याच्यामुळे त्यांची नीट साठी तयारी होणार आहे. त्यामुळे नीट उत्तीर्ण केल्यानंतर त्यांना ह्या BAMS मध्ये प्रवेश मिळून संस्कृत शिकलेल्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचं वैद्य होता येणार आहे.
0: तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 19 जूनला सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 11.43 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
2: सुरैया यांचा शेवटचा चित्रपट रुस्तम सोहराब, जो 1963 प्रदर्शित झाला होता, ज्यात त्यांचं आत्तापर्यंतचं एक सर्वोत्कृष्ट असं गाणं ते आपण ऐकणार आहोत. हे गीत म्हणजे सज्जाद हुसेन यांची एक अत्यंत अवघड अशी संगीत रचना होती, परंतु सुरैया यांनी ज्या प्रकारे हे गाणं गायलं त्याचं श्रेय त्यांनाच जातं, ज्यामुळे ते निःसंशयपणे त्यांच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक ठरतं. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेतली आणि प्रसिद्धीपासून दूर राहणं त्यांनी पसंत केलं. अल्पावधीच्या आजारानंतर सुरैया यांचं 31 जानेवारी 2004 मुंबईत निधन झालं. त्यांच्या पवित्र स्मृतींना आमचं विनम्र अभिवादन.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो 12 वाजतायत. आता यानंतर आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण आम्ही सहक्षेपित करीत आहोत. 12 वाजता आपण ऐकणार आहोत वनिता मंडळ हा कार्यक्रम.

0: श्रोते हो, आणि या छान गाण्यानंतर ऐकूया सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी लिहिलेलं नाटक ती विमुक्ता. सहभागी कलाकार ज्ञानेश्वर नाईक आणि अभिनेत्री वर्षा दांदळे. या नाटकासाठी साऊंड इफेक्ट्स दिले आहेत अक्षय जाधव यांनी. निर्मिती सहाय्य केलं आहे सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ऐकूया नाटक ती विमुक्ता.
1: आजच्या काळात जगताना दाताखाली खडे यावे जेवता जेवता तशा ठेचा लागतायत चालता चालता. तुमचं माझं ह्यांचं त्यांचं नेहमीच काहीतरी म्हणणं असतं, मतं असतात. तसंच सुमतीचंही, म्हणजे अनिरुद्धच्या आईचं, जी तुमच्या आमच्यासारखीच साधी भोळी. घर हेच जिचं विश्व, नवरा आणि मुलगा यांना प्रसन्न ठेवणं हे तिचं ध्येय. अशा या सुमतीलाही जगता जगता काही प्रश्न छळतायत. त्यातून वाट काढता काढता शरीरानं थोडी कुरबूर केली आणि तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी अनिरुद्धची मात्र धावपळ झाली. ऐकूया त्याच सुमतीची ही गोष्ट ती विमुक्ता.

0: हा बस मागे येऊ दे, येऊ दे, येऊ दे. हा बस बस बस बस. हा चला मॅडम येतो.
1: थँक्यू. हा चांगल्या ठिकाणी आणून पोहोचवलं.
0: अहो आम्ही कोण, वरून आदेश येतात त्याचे आम्ही गुलाम. चला.
1: नाही नाही पण भारी आहे सगळं, फारच गोड आहे हो.

0: इथं येऊन आनंदी होणाऱ्या पहिल्या तुम्हीच.
1: नाही, ते सांगते, फार गोड वातावरण आहे इथे, किती शांती आहे.
0: आली लोकाले शांती नको, डीजे लागतो. लग्न लागलं वाजवा डीजे, मॅच जिंकली वाजवा डीजे, गणपती आले वाजवा डीजे, गणपती गेले वाजवा डीजे.
1: आहो आहो, म्हणून तर इथे बरं वाटतंय.
0: अहो थोडा वेळ, तुम्हा शहरातल्या लोकायला इथे जास्त करमत नाही, थोडा वेळ बरं वाटत. तिकडे स्विमिंग पूल आहे, डीजे, तिकडे गर्दी आहे, जा.
1: नाही नाही नाही, नको बाई, बर ते जाऊ दे, तशी भीती नाही ना इथे.
0: छा
1: नाही, जनावर वगैरे हो.
0: तिथूनच आलात ना बघ, नाही तर जनावर नाही आहेत, त्यांच्यासाठी वेगळं जंगल आहे.
1: हो का, बर झालं बाई. बर किती पैसे झालेत?
0: कसले?
1: अहो इथे आणून सोडायचे.
0: अहो हे पॅकेज मध्ये तुमच्या.
1: हो का, बर झालं. मला मला मला सांगा, संध्याकाळी परतायची बस किती वाजता असेल?
0: तशी सोय नाही इथं.
1: हो बरं झालं सांगितलं, माझ्या मुलाला फोन करते, तो आणेल गाडी.
0: चला मग येतो.
1: हो
0: श्री

0: कसले?
1: अहो इथे आणून सोडायचे.
0: आओ हे पॅकेज मध्ये तुमच्या.
1: अगवे हो का? बरं झालं. मला मला मला सांगा, संध्याकाळी परतायची बस किती वाजता असेल?
0: तशी सोय नाही इथं.
1: हो बरं झालं सांगितलं. माझ्या मुलाला फोन करते, तो आणेल गाडी.
0: चला मग येतो.
1: हो.
0: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.
1: अयो बाई अई फुलपाखरू थांब थांब. अरे देवा कृपा राहू दे रे बाबा. हा हा हा हा हा, किती स्वच्छ पाणी आहे. अरे अरे अरे अरे अरे, मला गुदगुल्या होतात रे. अरे मला सवय नाही फिस मसाजची. मॉलमध्ये ढिगानं पैसे घेतात तुमच्या या मसाजची. इथे फुकट आहे पण काय करू, सवय नाही बाबा. गोष्टी सवयीच्या नसल्या ना की मग त्या कितीही चांगल्या असो अस्वस्थ व्हायला होतं. कम्फर्ट झोनची सवय खेळा तुमचे तुम्ही. गो बाई चिकू बघ कसं लगडलेत. अगं बाई तोडू का? नाही नाही असं कस. कुणी आहे का इथं? कुणी आहे का? माळी माळी हिंदी असते. बागबान बागबान कोई है क्या? इस फळ का कैसे दिया?
0: आओ थोड़ा उबिंदास चालते.
1: अगं मी मराठीच आहे. नाही हो विचारलेलं बरं. सर्व जग आपल्याच बापाचं असं एक वेगळंच नागरिकशास्त्र शिकलेली जमातली सर्वत्र दिसते. अहो त्यांना दुसऱ्याच्या फळबागा फुलबागा रस्ते सिग्नल स्वतःची जहागिरी वाटत असते. मला नाही आवडत तसं. आपलं ते आपलं, दुसऱ्याचं ते दुसऱ्याच. मी सांभाळते या गोष्टी.
0: सांभाळा सांभाळा. कसं आहे पाहणं सोपं असतंय, सांभाळणं कठीण.
1: व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी?
0: नाही माझंच विद्यापीठ आहे. हे फुलं पानं लई काय काय शिकून जात. तुम्ही तोडा बिंदास. हे तुमच्या पॅकेज मध्ये.
1: पॅकेज?
0: हे हवा पाणी प्रकाश फुलं फळ समजा निसर्ग देवाचं पॅकेज आहे. आपण त्या पॅकेजला धंद्याचा कागद गुंडा आणि पिकनिक स्पॉटचं नाव दिलं.
1: अगं बाई एकच घेते बरं का?
0: थोडा.
1: वा ताज्या फळांचा गोडवा काय आवरच असतो. हा वा वा वा वा सुरेख. आमची फळं म्हणजे तुम्हाला सांगते, शेतातून खळ्यात, खळ्यातून पेटीत, पेटीतून ट्रकमध्ये, ट्रकमधून मोठ्या मार्केटमध्ये, मोठ्या मार्केटमधून मग छोट्या मार्केटमध्ये, मग व्यापाऱ्याकडे, मग आमच्या फळवाल्याकडे. ते फळ आमच्या तोंडात जाईपर्यंत अगदी निष्फळ होऊन जातं.
0: रामकृष्ण हरी.
1: एवढा वाईट होतं का जो? जाऊ दे बाई. चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काहे के. नाही नाही नाही सुमती, डोईत नाही माळायचा चाफा. चाफा असा कानात खवायचा आणि मग सेल्फी काढायचा. आहे मस्त आला फोटो. आता झालं शास्त्र पूर्ण. हा काय सुरेख हवाय. इथेपासून प्राणायाम करायला खूप मजा येईल. ह्या ह्या समोरच्या दगडावरच बसते नाही का?

0: अगं तुम्ही का अंधारात? तुमच्याकडचे लाईट गेले आहेत का? हो बे, या लोड शेडिंगचं काहीच सांगता येत नाही. आमच्या डोंबिवलीतही अगदी व्रत असल्यासारखी दर शुक्रवारी लाईट जाते बरं का?
1: येते संध्याकाळी, पण तोपर्यंत गर्मीने हाय होईल. इथं छान आहे, गारवा असा मस्त लोकेशन आहे. तुम्ही पण या बरं का इथं, मी पोस्ट करेन इन्स्टावर. बघा नक्की माझी पोस्ट. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असं बोलावं लागतो, नातीनं शिकवलं आहे माझ्या. काय गं बाई, बरं मी काय म्हणते, लाईट गेले तर दारं खिडक्या उघडा, मोकळा वारा प्रकाश येऊ दे जरा आतमध्ये, नाही का? हल्ली काय बाई, बाहेरची धूळ नको, आवाज नको म्हणून दरवाजे खिडक्या अशा गच्च बंद करून ठेवता आणि वर पडदे सारून घेता. काय ते काय म्हणतात ना तुमच्या भाषेत, माय लाईफ.

0: माय रूल. काय काय काय काय म्हणालात? दरवाजे खिडक्या उघड्या आहेत तरी उजेड नाही. अरे देवा, हे म्हणजे सेम आमच्या डोंबिवलीसारखं. सख्ख्या बहिणी गळ्यात गळे घालून आंबा पिकतो रसगाळी तो करत झिम्मा खेळतात ना, तशाही इमारती उभ्या आहेत अगदी खेटून खेटून. इतकी जवळीक जर मनामनात असती, कोंडलेली मन तरी मोकळी झाली असती. मयत झालं होतं 4 नंबरमध्ये आणि 5 नंबरमध्ये म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये बर्थडे पार्टी होती. आम्ही नुकतेच राहायला गेलो होतो तिथे. ज्यांच्याकडे पार्टी तो यांचा मित्र, आणि ज्यांच्याकडे मयत झालं ते फार ओळखीचे नव्हते, पण जो मुलगा गेला होता की नाही तो आमच्या अनिरुद्धच्या वर्गातला होता. म्हणजे फार ओळख नव्हती पण तोंड देखली ओळख होती. अहो, पार्टी नेमकी गच्चीवर, शेजाधर्म म्हणून गेलो. पण त्यानंतर जेव्हा जेव्हा त्या बाई बिल्डिंग खाली येता जाता दिसायच्या ना, आत आत काहीतरी तुटायचं. हे काय अजून आले नाही लाईट? काय ग बाई, मज्जा आहे नाही? सॉरी सॉरी, म्हणजे मजा नसते जो लाईट गेल्यावर, पण मला बाई माझं ते बालपण आठवलं. लाईट गेले की रात्री अंगणात ना झोपायला खूप धम्माल यायची. महेश पण असायचा, आत्याला गावातच दिलेलं असल्यामुळे तिचं सतत येणं जाणं असायचं घरी. आजीची आणि तिची गट्टी होती ना. माझी आई मात्र नंडेचं करू करू थकून जायची. एकटी नाही यायची आत्या, सोबत तिची 2 लेकरं असायची, महेश आणि विनीता. महेश मोठा होता माझ्यापेक्षा, सतत वेण्या ओढायचा. चिडले की आत्या हसायची, म्हणायची सून म्हणून येणारच आहेस घरात तर सवय करून घे. शोलेचे डायलॉग खूप छान म्हणायचा महेश. वाड्यात शेजारच्या सगळ्यांचा लाडका होता. त्याच्या त्या गप्पांच्या टोळक्यात मलाही जावं वाटायचं. आई डोळे मोठे करायची. पुढे काय की कशावरून आत्याचं आणि बाबांचं मोठं भांडण झालं. मग आत्याचं घरी येणं कमी झालं. माझंही 12वी संपल्या संपल्या लग्न झालं. अजून आले नाहीत ना लाईट? काय ग बाई, शी. बिलं पाठवताना मात्र तत्पर असतात नाही?
1: चना नाही, जना जनार्दन है हमरा नाम.
0: भाऊ, मी तुम्हाला का चना म्हणेन? मी या चनाला बघून चना म्हटलं. आणि तुम्हाला जना तरी का म्हणेन? ओ, तुम्हारी बायको बोलेगी ना. मैं परकी बाई काय को तुमको जना बोलेगी?
1: नाही मॅडम, वो तो हमको मुन्ना का डॅडी पुकारत है. मुन्ना का डॅडी.
0: डॅडी
1: और नहीं तो का?
2: हसरत है रह गई कि कोई नाम से पुकार.
0: कोई बात नहीं भाऊ, जनार्दन भाऊ कोई बात नहीं. रोज सकाळी उठने का, आरशे के सामने खड़ा होने का और गुड मॉर्निंग जनार्दन बोलने का. हाँ. देख, खुद से प्यार मतलब खुदा से मोहब्बत. हाँ, खुद से प्यार मतलब खुदा से मोहब्बत. नकली दुनिया की तू छोड़ दे सोहबत. जानेगा तू, मानेगा एक दिन, तुझ में ही बसी है सारी कुदरत.
1: वा वा वा मैडम, अब तो बड़ी शायर निकली.
0: डोमल्याची शायर. व्हाट्सअप युनिव्हर्सिटी. रोज झोपेतून उठलं की धडधड धडधड मेसेज असे तोंडावर आदळतात. पहिले ना मी ते डायरीत उतरवून घ्यायची. क्या हुआ ऐसा मुंह ऐसा खुला क्यों है तुम्हारा?
1: मैडम, मराठी की दिक्कत है ना, तो थोड़ा.
0: कोई बात नहीं, कोई बात नहीं. अरे हम मराठी लोग हैं ना, हमको हिंदी में बात करने में बड़ा अच्छा लगता है. मैं हिंदी में बोलती हूँ. वो क्या है ना, वो मोबाइल खोला ना तो धड़धड़ धड़धड़ मैसेज ऐसे तोड़ पे आदरते थे. पहले तो मैं मैत्रिणियों पर ना ऐसे इम्प्रेशन डालने के लिए डायरी में उतर के लेती थी.
1: मैडम,
0: हाँ हाँ हाँ,
1: आप मराठी में ही बोलो. हम समझ लेंगे.
0: हो का, बर चाले. मग काय झालं माहितीये का? ते मो ऐसा आहे मेरा, मैं बोलने को वैटी ना तो बोलतीच रहती हूँ. कैसा दिया?
1: अरे मैडम, पहिले खाओ तो सही.
0: नको भाई, फुकट नको.
1: फुकट नाही, तुम्हारे पैकेज में आहे.
0: हे पण पैकेज मध्ये?
1: और नहीं तो का,
0: चांगलं रिसॉर्ट आहे. अजून काय काय पैकेज मध्ये?
1: ऊपर फाइल है ना, उसमें है काका है. पर एक चीज है, हम बिना पढ़े बता सकते हैं, फोकट में मिलत है.
0: क्या क्या?
1: वो है सुकून.
0: सुकून? सुकून क्या होता है? सुकून क्या होता है?
1: बराबर. आप शहर से आए हो ना?
0: डोंबी

0: यारा मिलाकना है सुकून, अरे सुकून ये जो आप पॉकेट में मिलते हैं, अरे लोग कहाँ कहाँ जाते हैं, सात समंदर पार जाते हैं, हिमालय जाते हैं, मिलत नहीं है सुकून, आपको पॉकेट में मिल गया सुकून। मैडम, ए मैडम,
1: छान वाटलं।
0: अरे चना खाओ और छान वाटेगा।
1: हो, एक पुड़ी दे दो।
0: एक का है मैडम? एक ले लो, दुई ले लो।
1: नहीं नहीं नहीं नहीं, फुकट नहीं, फुकट मिळालं म्हणून पोटावर खाऊ नाही, पोट बाहेर येत।
0: हे भगवान।
1: अगं बाई, हा पण वाईट होता का जोक माझा, जाऊ दे। चणे, वा खुसखुशीत आहे चणे। वा वा सुरेख, आमच्या अनिरुद्धला बरं आहे बाई हे ठिकाण सापडलं नाही का। अनिरुद्ध माझा लेख हुशार आहे, कधी कुठून येत नाही, काल मला म्हणाला चल चल तुला फिरायला नेतो, इथे आणलं। छान आहे हो हे ठिकाण, मुळात इथला निसर्ग फारच म्हणजे सुंदरच आहे आणि शांतता काय सांगू तुम्हाला, मोठा परिसर आहे असा। नाही तर हल्ली काय होई, 10-12 गुंठ्यामध्ये 2-3 खोल्या बांधतात, एक स्विमिंग पूल, एखादी बाग, एखादा झोपाळा, एखादी घसरगुंडी आणि डीजे वरती भयानक आवाजात ती गाणी यायचं, यांच्या पाण्यात डुंबायचं, गाण्यात त्या नाचायचं, सेल्फ्या काढायच्या, एक वेळचं जेवण, एक वेळचा नाश्ता, झालं संपला दिवस। किती घेत असतील काही कल्पना तुम्हाला, पर मानशी किती घेत असतील हे, 3-4 हजार काही नाही, आपली झऊज आणि यांच्याकडे पैशाचा पाऊस। काय केवढी महागाई वाढली आहे नाही, पण लोकांची खरेदी वाढली असं नाही वाटत तुम्हाला, नुसत्या कपाटात पडू पडू राहिलेल्या साड्या, ड्रेसेस, चपला, परसा, दागिने यांची किंमत काढली ना तर भारताची 20% संपत्ती तरी बंद कपाटात पडू नये। यात हौशी पुरुषही आले बरं का, तरी खरेदी आहेच, ती ऑनलाईन खरेदी पण सुरू झाली। गरज असो नसो आपलं विकत घेत राहायचं, घेत राहायचं, घेत राहायचं। आपल्याला श्रीमंत व्हायचंय का नुसतं दिसायचंय, बरं कोणाला दाखवायचं, जो तो ज्याच्या त्याच्या तोऱ्यात, आणि पाहिलेही जरी एखाद्याने तरी जेलसीने काळवणणार तो, कौतुक नाहीच, किती बूड आपटा कौतुक नाहीच, आणि चाललंय तर कौतुकासाठीच नाही का, जे आपल्याला हिच्याकडून त्याच्याकडून ह्याच्याकडून त्याच्याकडून हवंच असतं, असं अपेक्षा वाईट। ख्वाहिश मुझे औरों के दिल में उतरने की, खुद का दिल इससे अब तक है अनजान, उम्मीद पे दुनिया कायम है, सारा उम्मीदों का ही है जंजाल। आता तुम्ही म्हणाल काय ग बाई, या बाई नुसतं रील मधलंच बोलतात, बोलते तरी हल्ली कुणी कुणाशी बोलत नाही बरं, सगळ्यांच्या मानाखाली दुःखानं नाही बरं, हे मोबाईलवर असं बोट घासण्यात असं करण्यात आयुष्य चाललंय, पर आमच्या दिनूचं लहान पोरग झोपेत आहे असं असं मोबाईलवर आपलं चाललेलं आहे, त्याचं लागली झोप, पडला टणकन मोबाईल नाकावर, असं ते काय ते हेअर फ्रॅक्चर झालो कळवळलं ना पोरग, त्याचं सोडा, संगीता देठे माझी मैत्रीण, आता माझी मैत्रीण म्हणजे माझ्याच वयाची असणार की नाही।

0: छाती धडधडत आहे म्हणून अटॅकच्या भीतीनं गेली डॉक्टरकडे. आता डॉक्टरच ते सोडतायत, या चाचण्या करा आणि त्या चाचण्या करा. सगळ्या टेस्ट झाल्या, काही नाही, नखा एवढाही रोग नाही. मग डॉक्टरनं विचारलं, का हो बाई मोबाईल किती वेळ पाहता आणि त्यात काय काय पाहता? तर काय म्हणाली, बाई गो मोबाईल तर माझा सखा, हल्ली घरच्यांना वेळ नसतो म्हणे तर त्यातच रमवते म्हणे मन, शॉर्ट रील बरे वाटतात म्हणे तेच बघते, पूर्ण सिनेमे बघायची सवयच गेली म्हणते, तेवढा धीरच राहिला नाही म्हणे. म्हणजे आलं का लक्षात तुमच्या, एखादी पूर्ण लांबीची गोष्ट ऐकणं बघणं संपलंय अहो, तुकडे तुकडे जिंदगी शॉर्ट रीलसारखी. मेंदूला थांबायची सवयच राहिली नाही, सतत काहीतरी नवीन नवीन नवीन नवीन नवीन. डॉक्टरनं काही गोळ्या औषधं लिहून दिली नाहीत, म्हणाले मोबाईलपासून दूर राहा, थांबेल म्हणाले धडधड. आता ही गोष्ट तिनंच सांगितली आहे मला, मी काय पदरचं जोडून सांगत नाही तुम्हाला. आता नामस्मरण करते, फरकटे बाबांच्या बैठकीला जाऊन बसते. मलाही म्हणते चल गो पण माझी बाई काम संपत नाही घरातली. एकदा काय झालं, भांडे मैदानात ना मोठा मेळावा भरणार होता, तर मला म्हणाली येतेस का सुमती, चल ना जरा मोकळं वाटेल तुला, चल दिवसभर म्हणे बाबांचं प्रवचन असणार. म्हटलं चला जाऊया, मनाला जरा बरं वाटेल. गेले. हे मोठं मैदान, काय सांगू तुम्हाला, ही गर्दी, बापरे बापरे, पाय ठेवायला जागा नाही, वर रणरण तर ऊन, मोकळं व्हायला आलेले अडकले. सकाळी येणारे बाबा दुपार झाली तरी आले नाही हो, लोक तहानेने व्याकुळले ना, धावले पाण्यासाठी. पाण्याची व्यवस्था ती तिकडे लांब दूरवर कुठेतरी केलेली. धावले लोक, एकच गोंधळ, बाई बाई बाई, सगळा त्या गर्दीचा गोंधळ. काही घुसमटले, काही तुडवले गेले, काही चेंगरले, आणि मी बेशुद्ध झाले. चार दिवसांनी हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आले, इतका संताप संताप झाला होता म्हणून सांगू तुम्हाला.
1: सुमती, अग बाबांच्या आशीर्वादानं वाचलीस तू, आणि मेले असते तर,
2: मेली असतीस तर मोक्ष मिळाला असता तुला.
0: निघ निघ या भ्रमातून निघ.
2: भ्रमाचं काय, तू जिवंत आहेस हाही भ्रमच आहे की
0: काहीतरी त्या बाबांचं ऐकलेलं कॉपी करून बोलतेस तू.
2: आपण आज बोललेलं पूर्वी कुणीतरी बोललेलं असतंस ना, या न्यायाने आपण सगळेच कॉपी बहादर.
0: फक्त शब्दांचे खेळ, परमार्थाचा अर्थ तरी ठाऊक आहे का तुला?
2: तो एक सत्य.
0: मग आपण कोण, हवा का झोका?
2: करेक्ट, त्याच्या तालावर वाहणारा.
0: संगीता संगीता काय करून घेतलंस ग स्वतःच, कधीतरी स्वतःसारखी वाग ना, भेट ना स्वतःला. तुझ्या या अंगारा दुपारामुळे तुझा मुलगा हल्ली रात्र रात्रभर बाहेर असतो, नवऱ्यानं पुण्याला बदली करून घेतली. चुकतेस तू, जागी हो, जागी हो ग बाई, जागी हो. काय असत हे जाग होणं, माझं जाग होणं, तिचं जाग होणं, तुमचं जाग होणं, काहीतरी फरक असेल ना ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार. ज्याची जेवढी खिडकी तेवढा उजेड त्याच्या पाशी.
3: नाव
0: हा, कोण तुम्ही?
3: फॉर्म भरतोय.
0: हा फॉर्म, रिसॉर्ट आहे की हॉस्पिटल?
3: पर्यटकांची नोंद ठेवावी लागते, इमर्जन्सी लागली की गोंधळ नको. आधार कार्ड?
0: आधार कार्ड माझ्या मुलाकडे आहे, तो तिकडे आहे बघा स्विमिंग पुलाजवळ, अनिरुद्धचा उंचसा.
3: नाव?
0: अनिरुद्ध लोंढे.
3: तुमचं नाव?
0: माझं सुमती लोंढे.
3: वय?
0: 60.
3: नक्की?
0: हो, खोटं का सांगेन मी?
3: इथे खोटं चालत नाही.
0: मलाही नाही चालत. अ किती वय लपून ठेवलं तरी डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळातून, चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांवरून, आवाजाच्या धीमेपणातून, गुडघ्याच्या कुरकुरीतून दिसतच की वय आहो. अवयव खरं बोलतात, तिथे आपण स्वतः खोटं बोलून का स्वतःच हसं करून घ्यायचं. आणि दुसरी गोष्ट, वाढतं वय समाजात आदराचा विषय असतो. अक्कल वाढो न वाढो, वय वाढलं की लोक नमस्कारासाठी वागतात बरं वाटतं. गंमत जाऊ देत, खरंच माझं वय 60 आहे.
3: आजार?
0: आजार अहो काय सांगू, थोड्या थोड्या गोष्टींनी डोळे भरून येतात अहो आजकाल.
3: डोळ्यांचे विकार?
0: अहो नाही अहो, हे मनाच. जा भरा, काही भरा.
3: जेवण वेज?
0: हो वेज, नॉन

0: व्हेज नाही खात मी.
1: इथे नॉन व्हेज मिळतही नाही.
0: मग काय विचारलं? आहो काय हा का अजबच आहे बे. कशी माणसं असतात नाही. इथे कोरडा ठणठणीत होता तो माणूस. काही जणांचं ना आतलं वायरिंग हललेलं असतं. म्हणजे बघा बाई, आपण एखाद्याचं ऐकलं की ते आपल्या कानातून आपल्या मेंदूत जातं, मग ते समजतं, मग ते हृदयात उतरतं, मग आपण शेवटी डोळ्यातून व्यक्त होतो की नाही हो. हे काही जणांचा ना हा आतला प्रवासच थांबलेला असतो. निव्वळ यंत्र झालेलं असतं त्यांचं. खट खट खट खट. तुमची की नाही लाईट गेल्यामुळे ना मला डोळेच दिसत नाही आहो तुमचे. म्हणजे तुम्हाला पटलं नाही पटलं काही रिॲक्शनच कळत नाही बाई. बरं आहे, होकार नकार कळत नाहीये त्यामुळे मोकळं बोलतीये. हल्ली मिळतच नाही हो मोकळं बोलायला. ह्याला काय वाटेल तिला काय वाटेल सगळं आपलं ठरवून बोलायचं नाही का. स्क्रिप्टेड ठरलेले शब्द झालं का जे वन. किती छान, टू गुड, लव यू, वा वा वा, सुंदर, खूप सारे बदाम बाजारात माग, पण व्हॉट्सअपवर कवडी मोल. डोळे बोलतच नाही आहो, फक्त शब्द येतात ओठातून वाया मेंदू. मधलं हृदय मेलेलं असतं. आता हार्ट हा शब्द फक्त अटॅक पुरताच उरलाय. सिंधुताईचे फॉलोअर्स कमी झाले. सिंधुताई माझी मोठी ताई रेसिपी चॅनल चालवते युट्यूबवर. ढिगानं फॉलोअर्स आहे तिचे. तुम्हाला सांगू का, युट्यूबवर तुम्हालाही काही नव्यानं सुरू करायचं असेल ना तर रेसिपी किंवा डान्स असं सुरू करा. म्हणजे ह्या दोनच गोष्टींना जास्त व्ह्यूज मिळतात बरं का. हां तुम्ही काय सांगत होते. हां तर माझ्या सिंधुताईचे ना फॉलोअर्स कमी झाले. काय की कुठल्या तरी पुढाराच्या कुठल्या तरी पोस्टला तिने असं छान असं ते बोटाने करतात ना तसं रिप्लाय केला. झाले तिचे फॉलोअर्स कमी. ताई माझी जाम सुतकात आहे बरं का. म्हणजे आपल्या व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर कोणीतरी गदा आणली आहे म्हणून नाही वाईट वाटलं तिला. फॉलोअर्स कमी झाले म्हणून उसासतीये. काय गं बाई, दुःखाचे वेगवेगळे प्रकार नाही का. कायच करायचं बाई लोकांचं. माझा फोन कुठे गेला. फोन माझा. फोन कुठे गेला. इथेच तर होता ना. हा मी आले तेव्हा नाही का सेल्फी काढली. अगं बाई मग आता कुठे गेला माझा फोन. अरे माझा फोन कुठे गेला. ओ कोणी आहे का, कोणी आहे का, कोणी आहे का इथं आहे का कोणी.
2: काय झालं मॅम, काही अडचण.
0: अहो दादा माझा ना मोबाईल दिसत नाही आहे.
2: ओके ओके शांत व्हा मॅम. मला सांगा कुठे कुठे हिंडलात तुम्ही.
0: अहो हिंडलेच नाही, इथेच रमले. काय ह्या दगडावर ह्या दगडावर ह्या ओळ्यात इथेच तर रमले मी. काय करू आता मी.
2: थांबा थांबा आपण बघूया.
0: नाही माझ्या मुलाला कळवायचं होतं ना. म्हणजे कसं हल्ली मोबाईलचा नंबर लक्षात राहत नाही ना.
2: आपण बघूया थांबा.
0: ओ माकडानी नेलं असेल का.
2: नाही मॅम, इथल्या माकडांना मोबाईलची ओळख नाहीये.
0: या ओहळातून वाहून गेला असेल का.
2: नाही मॅम, एक मिनिट आपण बघूया.
0: बाई काय करू मी, मोबाईलशिवाय काय होत नाही हल्ली.
2: एक मिनिट जरा उठता का.
0: मी उठून काय करू आता.
2: एकच मिनिट उठा प्लीज.
0: बर उठले घ्या.
2: हा बघ हा घ्या.
0: बाई तुम्हाला कसं कळलं.
2: हा समस्त महिलांचा प्रॉब्लेम आहे, मोबाईल वर बसायचं आणि मोबाईल शोधत राहायचं.
0: गो सो सॉरी. सॉरी हा माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. मी अशीच वेंधळी आहे, तुम्हाला काम सोडून धावत यावं लागलं ना. सॉरी.
2: नाही मॅम काहीच त्रास झाला नाहीये. तुमची सेवा हेच आमचं कर्तव्य. हा काही लागलं तर सांगा. हा आम्ही इथेच आहोत, हाकेच्या अंतरावर आहोत. चला.
0: हे पॅकेज मध्येच का.
2: नाही हे माणुसकी मध्ये.
0: माणुसकी हा शब्द ऐकला की दोन कोसांवरून रणरणत्या उन्हात दोन डोक्यावर आणि एक कढेवर घागर घेऊन येणारी ती आदिवासी बाई आठवते मला. ट्रेकला गेलेले मैत्रिणींसोबत, नेमकं पाणी संपलं, घसा कोरडा झाला होता. जवळजवळ भोवळ आल्यागत एका दगडावर बसले होते. ग्रुप पुढे निघून गेला होता. ही आली, मला म्हणाली हात दे. मी हात दिला, घागर उतरवली, मला म्हणाली ओंजळ धर. मी म्हटलं अहो ताई नको, एवढ्या लांबून उन्हातानातून तुम्ही आपल्या लेकरा बाळांसाठी अनवानी पायानं पाणी आणताय. नको नको मला नका देऊ, मी घेईन मैत्रिणींकडून. तर मला काय म्हणाली ती, बयो तुला अशी इथं ठाणलेली ठेवून घरला पाणी नेऊन काय करू. माझं धर्म बुडल मला।

पोट भर पाणी पाजलं आणि निमूट निघून गेली. धर्माचा नवा अर्थ त्या दिवशी कळला मला. तिचं नाव गाव पत्ता विचारला नाही, रुखरुख अजून लागली आहे मला. मी असाच विंधळेपणा करते बाईशी. हे बघा, फोन कशासाठी शोधला होता? बसले तुमच्याशी गप्पा मारत. अहो, माझ्या लेकाला फोन करायचा होता. त्याने मला सांगितलंय, फार लांब जाऊ नको, मोबाईल जवळ ठेव. हो, मी फोन केला तर उचल. हल्ली बाई मुलांचं ऐकावं लागतं, तेच आपले पालक. हॅलो, अरे आई बोलते, विसरलास इतक्यात? नाही नाही नाही, मी नाही येत तुझ्या त्या स्विमिंग पूलाजवळ, मी इथे आहे अरे ओढ्याजवळ. हो, नको, केवढी गर्दी आहे तिकडे. नाही नाही, इथे छान आहे, सुरेख वातावरण आहे. तू माझी काळजी अजिबात करू नको, तुम्ही लोक एन्जॉय करा, छान राहा, मस्त राहा. मला बोलवतोय तिकडे. नाही बाई, हल्ली की नाही गर्दीत जावंसच वाटत नाही. आहो, नुसतं कलकलाट माणसांचा, प्रत्येकाला सांगायचंय, ऐकायचं कुणालाच नाही. त्यात त्या मोबाईल मधल्या रील्सच्या आवाजाने तो डोकं सुटतो बाई. केवढे आवाज त्या रील्स मध्ये, माणसांचे आवाज कमी तर रील्सचेच आवाज जास्त. ते एवढे चित्र विचित्र हसण्याचे साऊंड असतात ना, म्हणजे माणूस इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने हसतो या मोबाईलमुळे कळलं आपल्याला. काय गो बाई, आणि त्यात ते काय मध्येच उपदेश मध्येच गाणे, गुलाबी साडी आणि वाटाण्याचा, वांग्याचे पातळ पातळ काप करावी, मधुमेहाचं एकच औषध काळ्या वाटाण्याची उसळ. काय नुसती सगळ्यांनी दुकानं मांडलीत, बाजार भरलाय नुसता, आणि आपल्याला कन्फ्यूज करून टाकलंय. त्यात आपण राहतो रिनोव्हेशनच्या जगात, बिल्डिंग मध्ये एकाच संपलं का दुसऱ्याचं काम निघतं, सतत ठोक ठोक ठोक ठोक चालूच असते आपली. बाहेर टॉवर वर टॉवर बांधले जात आहेत, रस्ते खोदले जात आहेत, परत बांधले जात आहेत, इलेक्ट्रिक वाले तोडतात मग परत बांधतात, मग गॅस वाले तोडतात मग परत बांधतात. अहो, चांगला काळा कुळकुळीत रस्ता असतो तो सुद्धा तोडून परत का रे बाबा, का आता एवढा चांगला रस्ता खोदतो तो, म्हणजे शिमेंट का करणे काय, सगळे शिमेंटचे रस्ते रे देवा. त्यात तो ट्रॅफिकचा आवाज, ते हॉर्न इमर्जन्सीला वाजवायचे नसून मनोरंजनाचं साधन झालंय, राग काढण्याचं साधन झालंय. काय आताच गणपती गेले, आता नवरात्र येतील, सण म्हटल्यावर आनंद व्हायच्या वेळी धडकी भरते हो, नाही का? दही हंडी म्हणू नका, होळी म्हणू नका, वाढदिवस म्हणू नका, ते बरं लग्न, रॅल्या, पार्ट्या, निवडणुका, त्या मॅचेस, ते बँजो, ते नासिक ढोल, तो आवाज, तो आवाज. आपण सर्व आवाजाच्या दुनियेत राहणारे उत्सवी माकडं झालो. म्हणजे नैसर्गिक क्षमता असते की नाही ऐकण्याची, उजेड सहन करण्याची, आपण पार केली आहो तरी जगतोय की हे जगणं आहे नक्की की मरण आहे? मेलोय का आपण? आले आमच्या सणांवर, आमचे सण बरे दिसतात, रागवलात? आमच्या देवाबद्दल, धर्माबद्दल, जातीबद्दल, पंथाबद्दल, संस्कृतीबद्दल, इतिहासाबद्दल, राजे महाराजे, संत पंत, कुणाही बद्दल मोकळं बोलू नका. पलीकडचे तुम्हाला अनफॉलो करणार आणि अलीकडचे बदामांवर बदाम धाडणार. असं झालंय एकूण अलीकडचं आणि पलीकडचं जग. आपण दुभंगलोत. ए चिवताई, ए चिमणे, तुझं काय जातं वे चिवचिवायला? स्वतःचं गाणं स्वतःच्या सुरात गायला किती मजा वाटत असेल नाही तुला? काय मंडळी, चहा वगैरे झाला का? नाही, लाईट नाही, गॅस तर असेलच ना. मला आपली सवयीने आठवण झाली. मला अजिबात नाही तल्लफ, अजिबात तल्लफ नाही आली की झापड नाही आली डोळ्यावर, जांभई नाही, काही नाही, छान हलकं वाटतं हो. तुम्ही पण या बरं का एकदा इकडे, इथल्या मालकाला भेटायला हवं, सुरेख वातावरण आहे. आई बापाची लाराची लेका मिलारी, चोली पिवली गो, नेसले अंजीरी सारी, माझ्या केसान गो.

0: तुझे सूर हलतात. आणि मैत्रिणी त्यांची काय कथा बाई, इतकी तारीफ करतात, इतकी स्तुती करतात माझी की लता मंगेशकर नंतर मीच. आणि आमचं हे का हो, कसं वाटलं माझं गाणं? म्हणजे आवडलं आणि नाही आवडलं याच्यासाठी एकच मान हलवतात, ते तुम्ही ओळखायचं काय ते. काही नाही, ऑफिसच्या मैत्रिणींच्या गाण्यांवर बदामांवर बदाम आणि आमच्या गाण्यावर छदाम, हे असं सुचतं मला. तर मला म्हणतात मोठी हो. का व्हायचं ना मोठं? आपल्या माणसासमोर केला थोडासा बालिशपणा तर काय हरकत आहे, ठरवून कसं जगायचं? ह्यांना जमतं बाई. आमचे हे म्हणजे ऑफिसमध्ये एकदम जगन मित्र. आमच्या अनिरुद्ध समोर शक्ती पिक्चरमधला तो दिलीप कुमार असो ना, हो असे. आणि माझ्यासमोर एकदम गुरुवर्य, सतत पाप पुण्याच्या गप्पा मारत असतात बाई. असं पण आनंद आहे, आनंद आहे. एकच बोच आहे मनामध्ये, नीट जगूही देत नाही, मरूही देत नाही. अहो ऐका ना, एक बोलायचंय तुमच्याशी. बोलू का? नाही, एकदा असंच पाप पुण्यावर आपण गप्पा मारत होतो त्यावेळे तुम्ही बोलता बोलता म्हणालेलात की पाप कृतीतून नाही केलं पण ते मनात जरी आलं तरी ते पापच. तर तसं पाप माझ्या हातून घडलंय. महेश आहे ना माझा आते भाऊ, मला खूप आवडायचा हो, त्याच्याशी माझं लग्न व्हावं असं वाटायचं पण ते नाही झालं, नाही झालं. गोष्ट संपली पण आठवणी नाही संपत आहेत, त्या येत राहतात, घोटाळत राहतात. पायाशी लुडबुडणाऱ्या मांजराला जसं मानेला पकडून आपण दूर सोडून येतो तरी पण ते येतं की नाही आपल्या पायापायाशी, तशा त्या आठवणी सतत येत राहतात, सतत येत राहतात. मी खूप काढून टाकण्याचा प्रयत्न करते. हे पापच ना, हे पापच. हे मला तुम्हाला सांगायचं होतं, नवरा बायकोत काही लपून राहू नये म्हणून सांगते तुम्हाला. आता मला मोकळं वाटतंय. अहो अहो अहो, माझ्या नवऱ्याने ना कानामध्ये इयरफोन खोचले होते. मी मोठ्याने अहो म्हटल्यावर मला म्हणतात काही म्हणालीस का? मी म्हणाले नाही, काहीच नाही. मी एकदम सावध झाले. म्हटलं बरं झालं नाही ऐकलं, काही गोष्टी आपल्यासोबतच वर गेलेल्या बऱ्या. आता यायला हवी बाई लाईट तुमची, फार वेळ झाला नाही. आता नाही घाबरणार तुमच्या प्रतिक्रियांना. निंदकाचे घर असावे शेजारी, तुकाराम महाराज म्हणून गेलेत, आपलीच ग्रोथ होते. पण तुम्हाला सांगू का, खरा निंदक शोधणं कठीण झालं हल्ली. सर्वच गोड गोड बोलतात, आतला छुपा द्वेष लपवण्यात बऱ्याच जणांनी PhD केली आहे. आणि मग एखाद दिवशी होतो की विस्फोट, गोड चेहऱ्यामागचं खुनशीरूप आकांत घडवतं आणि मग त्यात सगळंच बेचिराख होऊन जातं, सगळंच होरपळून जातं, संपून जातं ना सगळं. तुमचं बरं आहे माशांनो, तुमचं एक डबकं, एक ओहोळ, एक खड्डा, एकमेकांना धरून मजेत पोहता. आम्ही हल्ली एक एकटेच पोहतो. अरे श्वास घुसमटल्यावर किनाऱ्यावर हात धरून बसवणार कोणी नाही आहे. आणि कोणी आलंच चुकून हात द्यायला तर कोण हा, का दिला याने हात, काय हवं याला, असे नाना संशय. विश्वासच नाही. हा विश्वास कुठे गेला, कुठे गेला हो हा विश्वास? पूर्वी आई बाजारात जाताना आम्हाला वाड्यावर सोपवून जायची, कुणाहीकडे जाऊन आम्ही हक्कानं जेवायचो, झोपायचो तिथेच, त्यांची कामं करायचो, कसलीच भीती नव्हती, कसलीच. आता मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते. कुठे गेला हो हा विश्वास, सांगा ना. या विश्वास नसलेल्या जगात जगताना होणारा त्रास आपल्या जगण्यातले किती श्वास सोरत असेल हो. हल्ली असा लांब श्वास पोट भरून घ्यायला विसरलोय का आपण? आपण हलतोय, डुलतोय, चालतोय, थांबतोय, खातोय, पितोय, झोपतोय, उठल्यानंतर कुठल्या देवाचं कुठलं स्तोत्र म्हणायचं, कुठला व्यायाम करायचा, कुठला ग्रीन टी प्यायचा, जेवायचं काय, बघायचं काय, कशावर रिॲक्ट व्हायचं, कुणाला नमस्कार करायचा, कसा नमस्कार करायचा, हे सगळे दुसरे ठरवतायत. मग माझं काय, माझं माझं म्हणून एक जगणं होतं ना पूर्वीपासून, संपलंय का? संपलंय का ते? मेलोय का आपण?
1: चैतू मी येऊ खेळायला.
2: ए तुला नाही येता खेळता?
0: येत. हे बघ हे बघ, ए बादलो बादलो, ए, ए, ए. जा कट्टी.

0: कट्टी तर कट्टी.
1: खूप आवडायचे मित्रमैत्रिणी, पण मी नव्हते कुणाला आवडत असं आपलं मला वाटायचं, म्हणून सतत त्यांच्या मागे मागे मागे भिकाऱ्यासारखी.
2: ए ऐक ना, ऐक ना, माझ्याकडे 10 पैसे आहे, मला बट्टी घे ना, मी तुला 10 पैसे देईन.
0: ए हिच्याकडे 10 पैसे, चला हिच्याशी बट्टी घेऊया.
2: हे बट्टी बट्टी.
1: बाबांनी दिलेले खाऊचे पैसे देऊन देऊन मैत्री केली. ती मैत्री नव्हती, कळपात राहणं होतं.
2: एकटं राहण्याची भीती,
1: ही भीती अजूनही पाठ सोडत नाहीये. नाही पाठ सोडत आहे अजूनही. स्वतःवरचा विश्वास वाढायला हवा. विश्वास बाहेर शोधायला गेले मी. बाहेर का बरं? घरातलं भांडणं, सतत भांडणं, आईबाबांची सतत भांडणं, सतत भांडणं, दिवस रात्र नसते भांडणं भांडणं भांडणं. भांडणं इतकी टोकाला का जातात? तो मान्य आहे ना, एखाद्याचे विचार, एखाद्याचं वागणं, एखाद्याचा निर्णय आपल्याला नाही पटत कबूल आहे, पण म्हणून एखाद्यानं एखाद्याचं माणूसपणच ना करायचं. आणि मग म्हणून आईने आत्महत्या करायची. त्यानंतरच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात तिच्या तोंडातून आलेल्या फेसासोबत सुरू होते, आणि रात्री अचानक जाग येते तेव्हा तो फेस अवतीभोवती पसरलेला असतो, आणि आईचे उघडे निष्प्राण डोळे माझी पाठच सोडत नाहीत. नको नको ही भांडणं.

0: हे माफी मागणं चांगलं असतं बरं. मोकळं होतं माणूस, स्वच्छ होतं. तो वरचा आपल्याला या जगात पाठवताना किती निष्पाप, किती निर्व्याज असतो आपण. मग त्याच्याकडे परत जाताना काय ही सगळी ओझी घेऊन जायची, काय हे मन काळं कुट्ट करून जायचं, नाही का? ती ओझी उतरवून जाऊया. जे दिलं त्यानं तेच त्याला परत देऊया. मुक्त होऊन जाऊया आपण, मुक्त होऊन जाऊया. मुक्त अशी, विमुक्त अशी मी, मुक्त अशी, विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. मुक्त अशी, विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. कोण कशाला उदार व्हावे, मीच मनाने मल्हार होते. श्रीकृष्णाचा पावा होते, ज्योत ही बनते इसा पुढली. दुरून यावी अशी कोणती, या अल्लाची अजाण होते. जन्मजन्मीचे हे फेरे मग अलगद मागे टाकून येते. जन्मजन्मीचे हे फेरे मग अलगद मागे टाकून येते. हा अंत मग मज शिवे कशाला, हा अंत मग मज शिवे कशाला. अंग अंग मी अनंत होते, अंग अंग मी अनंत होते, अंग अंग मी अनंत होते.
1: मॅम, मॅम वेळ झाली.
0: हो का?
1: सेट म्हणाले तुम्हाला नाईट स्टे करायचा असेल तर सिंगल बेडरूम्स अवेलेबल आहेत.
0: अगं बाई, हो का? बरं झालं, माझं मन नाहीच भरलं इथून. मला इथे राहायला खूप आवडेल.
1: मोस्ट वेलकम मॅम.
0: पण ऐका ना, इथे लोड शेडिंगचा त्रास नाही ना?
1: नाही मॅम, 24 तास पॉवर असते.
0: हो का? बरं, मला काय करावं लागेल?
1: इथे वर फॉर्म भरावा लागेल मॅम.
0: बरं.
1: येस मॅम, मोस्ट वेलकम मॅम, थँक्यू.
0: हो, बरं झालं बाई, मला इथे राहायचंच आहे. निघते बरं का मी? बरं, तुमची लाईट आलीच नाही ना अजून? येईल.

बाबा आई गेली, गेले 48 तास शहरातले लाईट गेलेत, हॉस्पिटलची बॅकअप सिस्टम फेल गेली, दुसरी बॅकअप सिस्टम जोडेपर्यंत जनरेटर मध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि तोपर्यंत आईनं प्राण सोडले. आई गेली बाबा, आई गेली.

श्रोते हो, सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे लिखित नाटक ती विमुक्ता आत्ताच आपण ऐकलं. सहभागी कलाकार होते ज्ञानेश्वर नाईक आणि अभिनेत्री वर्षा दांदळे. या नाटकासाठी साऊंड इफेक्ट्स दिले होते अक्षय जाधव यांनी. निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दिप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. एक निवेदन ऐका. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारासाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे

प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीनं राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी http://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईट पुन्हा ऐका, http://awards.gov.in. आणि शेवटची तारीख आहे 31 जुलै. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी समाचार. हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. आणि 1:05 गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सुरुवातीला ठीक 1 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:05 आणि 32 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील अरिजित सिंग आणि शिवम महादेवन यांनी गायलेलं मंगेश कंगणे यांचं गीत. संगीत आहे शंकर एहसान लॉ यांचं.

शतगीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया

2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग। श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले। त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। योग संगम पोर्टल

0: अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं बेला शेंडे आणि अजय अतुल यांनी, आणि चित्रपट होता नटरंग. श्रोतो, गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. प्रसार भारतीच्या वेअर्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासनं करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये.
2: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे.
1: कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग, वर्षा दीक्षित यांची मुलाखत, आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.
0: श्रोतो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया श्रीरंग गोडबोले यांचं गीत शंकर महादेवन यांच्या स्वरात. संगीत आहे अजित समीर.

अगं बाई, अरेच्या या चित्रपटातील शंकर महादेवन यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं. आणि या गीताबरोबरच गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या. 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

0: केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सुरुवातीला ठीक 1:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी. जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी सलामी. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेने इराणच्या बंदरांची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबननसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाजमाध्यमाद्वारे त्याला दुजोरा दिला आहे. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुसची समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. कतारचे प्रधानमंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमना बिन जसिम अल थानी यांनी इराण आणि अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं, तसंच हा करार करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचं अभिनंदन केलं. या करारामध्ये युद्धसमाप्ती आणि प्रादेशिक स्थिरतेसाठी टाकलेलं महत्वाचं पाऊल असल्याचं ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी म्हटलं आहे. जर्मनीचे चान्सलर फेडरिक मर्स यांनीही कराराचं स्वागत केलं आणि याचा जगाच्या स्थैर्यावर सकारात्मक परिणाम होईल, असं ते म्हणाले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनीही या कराराचं स्वागत केलं आहे. फ्रान्समध्ये एव्हियन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, अमेरिका आणि युरोपियन महासंघ सहभागी होत आहेत. याशिवाय फ्रान्सने भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सिरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिरात या देशांना भागीदार देश म्हणून आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत सहभागी होण्याची भारताची ही 13वी वेळ आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आउटरीच कंट्रीज विभागासाठीच्या परिषदेत सहभागी होतील. प्रमुख आर्थिक महासत्ता, विकसनशील जगासाठी एक राजनैतिक दुवा आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील धोरणात्मक आधारस्तंभ म्हणून भारत G7 साठी महत्वाचा आहे. फ्रान्समध्ये नीस इथला दौऱ्याचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर स्लोवाकियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राजधानी ब्रास्तिस्लावा इथं पोहोचले. स्लोवाकियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जुराज ब्लानार यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी स्लोवाकियाच्या पारंपरिक पद्धतीने प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत करण्यात आलं. या दौऱ्यात आज ते स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा करणार आहेत, तसंच ते स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच भेट आहे. ही भेट म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याची आणि दोन्ही देशांमधील सहकार्याचे नवे आयाम शोधण्याची एक संधी आहे. त्यामुळे या भेटीसाठी आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार NEET.NTA.NIC.IN या NTAच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही पुनर्परीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते सायंकाळी 4:15 या वेळेत होणार आहे. देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा असून

एल निनोच्या प्रभावामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होणार नाही असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्ली इथं माइंड माइन समिटमध्ये बोलत होत्या. यंदा नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल असं त्या म्हणाल्या. खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून रब्बी हंगामासाठी नोव्हेंबर महिन्यापासून पुरवठा सुरू केला जाईल असं त्यांनी सांगितलं. पश्चिम बंगालमधल्या प्राथमिक शाळांमधल्या कथित भरती घोटाळ्याप्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी सुरू केली आहे. याआधी विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी आमदारांच्या बनावट सह्या केल्याप्रकरणी सीआयडीनं त्यांची 8 तास चौकशी केली होती. या चौकशीचं चित्रीकरण केलं जाईल तसंच अभिषेक बॅनर्जी यांची उत्तरं या प्रकरणातल्या साक्षीदारांच्या जबानींशी पडताळून पाहिली जातील असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मीफ आजपासून सुरू होत आहे. या महोत्सवाचा प्रारंभ आज संध्याकाळी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर इथं होईल. या वर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्ज डॉक बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंट्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बार्कर दिग्दर्शित ॲनिमेशनपट गुड लक टू यू ऑल अरविंद बेर्लामिनो आणि कायला डॅनियल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि सारा डोसा दिग्दर्शित टाईम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे 2 नवीन विभागही सुरू करण्यात आले आहेत. मीफमध्ये यंदा प्रथमच AI सिनेमा हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात करत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने स्मृती मानधनाच्या 68, हरमनप्रीत कौरच्या 36 आणि ऋचा घोषच्या 17 चेंडूतील 34 धावांच्या जोरावर 170 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान संघ 17 षटकात केवळ 106 धावा करू शकला. पाकिस्तानकडून मुनिबा अलीने सर्वाधिक 41 धावा केल्या तर भारताच्या दीप्ती शर्माने केवळ 10 धावांच्या मोबदल्यात 5 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. या सामन्यात तिने आपल्या 350 बळींचा टप्पा पूर्ण केला. दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढचा सामना 17 जूनला लीड्स इथं नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. स्पर्धेतल्या कालच्या 2 सामन्यात बांगलादेशनं नेदरलँड्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. फलंदाजीचा निर्णय घेत नेदरलँड्सनं 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या. बांगलादेशनं 19व्या षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केलं. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ गटात झालेल्या सामन्यात स्वीडननं ट्युनिशियाचा 5-1 असा पराभव केला. सामन्याच्या उत्तरार्धात स्वीडननं शानदार कामगिरी करत निर्णायक विजय मिळवला. या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात जर्मनीनं क्युरासावचा संघाचा 7-1 पराभव केला तर जपान आणि नेदरलँड्स यांच्यात झालेला सामना अनिर्णित राहिला. आज या स्पर्धेत स्पेन आणि काबो वेर्दे यांच्यात सामना होणार आहे. मराठवाड्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून कोकण आणि गोव्यात पुढील 2 दिवस उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज आहे. दिल्लीत कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी. जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि
महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट

क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी सलामी। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून कोकण आणि गोव्यात पुढील 2 दिवस उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज आहे. दिल्लीत कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी, जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला UG पुनर्परीक्षेची प्रवेश पत्र जारी. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात.

0: त्याची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: आगामी खरीप हंगामासाठी नांदेड जिल्ह्याला 2,11,500 मेट्रिक टन खत आवंटन प्राप्त. जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती विक्री आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं राबवलेल्या विशेष मोहिमेत सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. आणि नांदेड महानगरपालिकेच्या वतीनं हरित नांदेड अभियानाला प्रारंभ.
1: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
2: आगामी खरीप हंगामासाठी नांदेड जिल्ह्याला सुमारे 2,11,500 मेट्रिक टन इतकं खत आवंटन प्राप्त झालं आहे. यामध्ये प्रामुख्याने 60,200 मेट्रिक टन युरिया, 32,300 मेट्रिक टन डीएपी आणि 85,300 मेट्रिक टन संयुक्त खते यांचा समावेश आहे. सद्यस्थितीत 67,000 मेट्रिक टन संयुक्त खतासहित एकूण 1,25,599 मेट्रिक टन खते बाजारात उपलब्ध आहेत. टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना सुलभ खत पुरवठा होण्याच्या दृष्टीनं बफर स्टॉक म्हणजेच संरक्षित खत साठा निर्माण केला आहे. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या शिफारसीत खत मात्रानुसार, जमीन आरोग्य पत्रिका अहवालानुसार तसंच पीक वाढीच्या टप्प्यानुसार खत खरेदी करावे. कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि खत तुटवड्याच्या भीतीपोटी अनावश्यक खत खरेदी करू नये असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे. आगामी मान्सूनचा संभाव्य धोका आणि नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नांदेडमध्ये मनपायुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाली. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना प्रभावीपणे करण्यासाठी तसंच शहरातील नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करून जीवित आणि वित्तहानी टाळणे याबाबत चर्चा करण्यात आली. विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रामदास पाटील सोमठाणकर, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह 5 उमेदवारांनी माघार घेतली. या निवडणुकीत आता महायुतीकडून भाजपचे उमेदवार अमरनाथ राजूरकर आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यात थेट लढत होणार आहे. प्रशांत इंगोले हे अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारे नांदेड इथले श्रेयस मार्कंडेय यांचा जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेमरे उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती विक्री आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं राबवलेल्या विशेष मोहिमेत 140 प्रतिबंधात्मक कारवाया करून 10,72,885 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस एल कदम यांनी ही माहिती दिली. या कारवाईत 142 जणांना अटक करण्यात आली. मॉरिशियसमधल्या महात्मा गांधी इन्स्टिट्यूट आणि डोंबिवलीच्या स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित 7व्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नांदेड

0: ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी यांची निवड करण्यात आली आहे. मॉरिशस इथल्या महात्मा गांधी इन्स्टिट्यूटच्या सभागृहात 25 जून रोजी हे संमेलन होणार आहे. नांदेड महानगरपालिकेच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत हरित नांदेड अभियानास प्रारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत नांदेड शहरात 18,000 झाडे लावली जाणार असल्याची माहिती आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी दिली. तेलंगणा राज्यातील पोचमपाड बॅकवॉटरचा मोठा फटका नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसत आहे. सीमावर्ती तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना कोल्हापूरच्या धर्तीवर विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावं या मागणीसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर सीमावर्ती तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढला होता. या मोर्चात धर्माबाद, नायगाव, उमरी, मुदखेड आदी तालुक्यातले शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल अवघ्या 30 दिवसांच्या आज जाहीर केले. वेळेत निकाल जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा, रोजगाराच्या संधी तसंच करिअर नियोजनासाठी मोठी मदत झाली. नांदेड इथल्या नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान आणि पुणे इथल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र यांच्यामध्ये नुकताच एक सामंजस्य करार करण्यात आला. भांडारकर संशोधन केंद्राच्या वतीनं भारत विद्या या प्लॅटफॉर्मवर विविध ऑनलाईन अभ्यासक्रम तयार केले आहेत. मराठवाडा विदर्भ विभागात समन्वय भागीदार म्हणून कुरुंदकर प्रतिष्ठान केंद्रासोबत कार्य करणार आहे. प्राचीन भारतातील विविध ज्ञानशाखांचा आणि कलांचा परिचय करून देणारे हे अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आले आहेत. नांदेडमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डॉक्टर लेन शाखेतून ग्राहकांनी तारण ठेवलेल्या तब्बल 80 तोळे सोनं बँकेच्या कॅश इन चार्ज आणि सर्व्हिस मॅनेजरनेच लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा डाव उघडकीस येऊ नये म्हणून दोघांनीही बँकेच्या लॉकरमध्ये 41 तोळे बनावट सोने ठेवले होते. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1: नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1:47 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया शांता शेळके यांची रचना गोविंद पोवळे यांच्या स्वरात.

मंगेश पाडगावकर यांची रचना आपण ऐकलीत वर्षा चितळे यांच्या स्वरात, आणि याबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:55 आणि 7 सेकंद झाले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया नीलकंठ कदम यांच्या पोटजाळ या कविता संग्रहाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: नीलकंठ कदम यांचा हा दुसरा कविता संग्रह 2025 मध्ये प्रकाशित होत आहे. कवितेत आलेले विविध विषय अनुभवांगी असल्याने त्यात व्यक्त झालेल्या भावना आणि संवेदना कवीने अतिशय सहज आणि तितक्याच मोकळ्यापणाने मांडलेल्या आहेत. पोखरलेल्या भेगाळलेल्या काजोळलेल्या मनात किती द्वेष असूया भय वासना असू शकतात त्या प्रत्येकाला ठाऊक असतात. मात्र त्यांचं प्रकटीकरण टाळण्याकडे दडवून ठेवण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. मात्र त्यातून जे अनुभवाला येतं ते पोटातल्या वणव्या इतकंच एकाकीपणे सहन करावं लागतं. हे एकाकीपण पृथ्वी आणि आकाश यातील विजन प्रदेशात उभं राहण्या इतकं आणि आपलाच आतील कल्लोळ आपणच ऐकत आहोत इतकं प्रखर असतं. अशा वेळी आशादायी म्हणावं असं काही हाती लागत नाही. पुन्हा पुन्हा उमेदीने उभे राहण्याचं ध्येय कोलमडताना कोसळताना दिसत राहतं. अनिश्चितता वाट्याला येणं यासारखं दुःख नाही. पुन्हा उमेदीने उभं राहण्याची धडपड करावी आणि पायाखालची जमीन मात्र भुसभुशीत असावी अशा वेळी निश्चितपणाविषयी कसं सांगणार. म्हणूनच कवी विचारतात आजचं असणारं आयुष्य उद्या सिंहासनापर्यंत घेऊन जाईल अथवा सिंहासनाच्या पायाशी तुडविलं जाईल याचा भरोसा कसा देणार. यासाठी कवीने प्रतिबिंबाची वापरलेली प्रतिमा अतिशय उत्तम आहे. कवीला आजूबाजूला दिसणारं संपूर्ण वास्तव हे विखारी नश्वर मायावी कौर्य भग्न आणि संस्कृतीवर धारदार शास्त्राने वार करावा अशा मानसिकतेनं व्यापलेलं दिसतं. त्यामुळे विषण्ण वाटावं अनिश्चित वाटावं आणि कुठलाच उपाय हाती नसल्याने आतल्या आत संपूर्ण कड सहन करावा लागणं यासारखं दुर्दैव नाही. कवी स्वतःचे सर्व वास्तव टिपताना हदबलाचे खोटेपणाचे बुरखे फाडून विचारतात विश्वाला व्यापून उरणारं अमानुष व्याकुळपण अनुभवलं का कधी. जग निळाशार आकाशातून हिंसा आणि क्रौर्य आणि भरलेलं यान कधी अंगावर कोसळेल या भयाने हवालदिल झालेलं दिसतं. त्यासाठी कवी म्हणतात एका अर्थाने हे संपूर्ण जग विनाशकाने खचून भरलेलं एखादं अजस्त्र गलबत असावं आणि ते विनाशाच्या समुद्रातून प्रवासाला निघालेलं आहे. कवी केवळ विषण्णता दाखवतात असं नाही तर माणसाविषयीचा आशावादही व्यक्त करतात. वाळवंटात तळ सापडावं तशा काही सुंदर हळुवार संवेदनाच्या लाटा उमटवणाऱ्या कविता या संग्रहात आहेत. ती तळे पाऊस आणि पावळ्या स्वप्न या त्या कविता होत. गुज ही कविता तर एक गोड भावगीत व्हावं अशा नादाने गुणगुणावं अशी आहे. या कविता संग्रहात एकूण 43 कविता आहेत आणि त्या विविध नियतकालिकांमधून प्रकाशित झालेल्या आहेत. यातील बऱ्याचशा कविता अल्पाक्षरी आणि लहान आहेत. माफीनामा की कबुली जबाब ही मैत्रभाव व्यक्त करणारी शेवटची कविता मात्र दीर्घ कविता होय. नीलकंठ कदम यांची कविता सहज सोपी वरवरची वाटावी इतकी ती सोपी नक्कीच नाही. अतिशय घासून पुसून प्रतिमा आणि प्रतीकांचा नेमका वापर केलेली ही कविता आहे. ही वास्तवाला भिडणारी आणि माणसाच्या माणूसपणाची सोलीव कविता आहे. कवितेतून व्यक्त होताना अनेक प्रश्नांना आपल्यासमोर ठेवते तसेच अनेक प्रश्न नकळतपणे मनात पेरून जाते. माणसाच्या ठाई असलेल्या अनेक गुणावगुणांचे धागे उलगडून दाखवते. एकूणच भोवतालाकडे तटस्थपणे पाहतानाच स्वतःही त्याचा एक भाग आपण आहोत आणि यातून काहीतरी खात्रीशीर निर्माण व्हावं असा ध्यास कवीच्या ठाई आहे याची खात्री पटते. अस्वस्थाची ही डायरी म्हणावी की उद्याची उगवणारी सकाळ निर्मळ किरणाने व्यापलेली असेल अशी आशा व्यक्त करणारी ही कविता आहे. हे वाचकांनी ठरवावं यासाठी

0: प्रत्येक रसिक कवीने ही कविता वाचायला हवी.
1: श्रोतेहो, साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला नीलकंठ कदम यांच्या पोटजाळ या कविता संग्रहाचा सांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजचा विषय आहे जनावरांमधील शिंगाचा कर्करोग. याचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी.
3: नमस्कार मंडळी. बैलांमधली गंभीर समस्या म्हणजे शिंगाचा कर्करोग. स्क्वेमस सेल कार्सिनोमा हा एक प्रकारचा कर्करोग आहे. शिंगाचा कर्करोग हा साधारणपणे 5 ते 10 वर्षे वयोगटातल्या मोठ्या जनावरांना होतो, परंतु वयस्कर जनावरांमध्ये सुद्धा हा रोग आढळू शकतो. शेतामध्ये उन्हात काम करत असताना प्रखर सूर्यकिरणांमधील अतिनील किरणांमुळे शिंगाचा कर्करोग होतो. बैलाच्या शिंगाला रंग लावला जातो. या रंगातील विषारी पदार्थामुळे शिंगामध्ये सतत जळजळ होते, त्यामुळे सुद्धा हा रोग होऊ शकतो. बैलपोळा, शंकरपट, बैलगाडा शर्यत, कर्नाटकी बेंदूर या सणांच्या काळात काही शेतकरी बैलांची शिंग तासून त्यांना रंग लावतात. याचा मुख्य उद्देश जनावराचं वय लपवणे हा असतो, परंतु या कारणामुळे जनावरांमध्ये शिंगाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. बैलाचं शिंग बुडाला जाड आणि टोकाला निमुळतं असतं. शिंगाचा बाहेरचा भाग हा टणक आवरणाने बनलेला असतो, तर आतला भाग हा पोकळ आणि अनियमित असतो. तो मस्तकाच्या हाडाला जोडलेला असतो. शिंगाचा आतला भाग पोकळ असतो आणि या भागातून रोगाची सुरुवात होते. नंतर हा कर्करोग शिंगाचा पोकळ भाग पूर्णपणे व्यापून टाकतो. शिंगाच्या बुडातही तो पसरतो. याची लक्षणं म्हणजे शिंगाला खाज सुटून वेदना होतात. जनावर सतत डोकं हलवत असतं. जनावर झाडाला शिंग घासतं किंवा टकरा मारतं. कर्करोग झालेल्या शिंगावर हलके स्टेनलेस स्टीलचे उपकरण मारून जर पाहिलं तर त्यातून भदभद आवाज येतो. असा आवाज निरोगी शिंगातून येत नाही, कारण ते शिंग आतून टणक असतं. शिंगाला कर्करोग झाला आहे त्या बाजूच्या नागपुडीतून रक्तमिश्रित स्राव येतो. कर्करोग झालेलं शिंग एका बाजूला झुकतं किंवा वाकडं होतं. रोगाचं प्रमाण जर जास्त झालं असेल तर शिंग हलतं आणि थोड्याशा मारानं गळून पडतं. शिंग तुटल्यावर त्या ठिकाणी कोबीसारखी कर्करोगाची वाढ दिसते, रक्तस्राव होतो. अशा वाढीवर जीवाणूंचा प्रादुर्भाव होतो आणि यातून दुर्गंधी येते. कर्करोगाच्या वाढीवर माशा बसून आसडी पडू शकते. क्षकिरण तपासणी केली तर शिंगाच्या आतल्या पोकळ भागामध्ये पेशींची लवचिक वाढ दिसून येते. अशा प्रकारची लक्षणं दिसून आली तर तात्काळ पशुतज्ज्ञांशी संपर्क साधून उपचार करावेत. शस्त्रक्रिया करून शिंग बुडातून कर्करोगासहित काढलं जातं. या रोगाचा इतर अवयवात प्रादुर्भाव झाल्यावर शस्त्रक्रियेचा फायदा होत नाही. कर्करोगावर पशुतज्ज्ञाच्या सल्ल्यानं औषधोपचार करावेत. त्याचबरोबर मंडळी, कर्करोग होऊ नये यासाठी सुद्धा आपण काही प्रयत्न करणं आवश्यक असतं. कडक उन्हामध्ये बैलांना काम करू देऊ नये. त्यांना उन्हापासून आराम मिळावा म्हणून निवाऱ्याची सोय शेतामध्ये करावी. शक्यतो प्रखर ऊन होण्याच्या अगोदर किंवा प्रखर ऊन कमी झाल्यावर शेतातलं काम करावं. शिंग तासू नयेत. तसंच शिंगांना रसायनयुक्त रंग लावू नयेत. बैलांना शेतात काम करताना मानेवरचं जू सतत शिंगावर आदळू नये म्हणून रबराचं आवरण जूवर लावावं. शिंगाच्या बुडामध्ये तेल लावावं. अशा प्रकारे काही साधे सोपे उपाय करून आपण हा कर्करोग होऊ नये म्हणूनही प्रयत्न करू शकतो. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
2: कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकलीत जनावरांमधील शिंगाचा कर्करोग या विषयीची माहिती. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण अंडाशयातील गाठींची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंडाशयाच्या गाठीमध्ये किंवा या सिस्टमध्ये लक्षणे काय असतात, तर बहुतेक गाठी ह्या 3 ते 5 सेंटीमीटर पर्यंत असतात. त्याच्यात काहीच लक्षणे नसतात. त्या सहसा इतर कारणामुळे ज्यावेळेस गर्भाशय व बाजूच्या भागाची सोनोग्राफी दुसऱ्या कारणामुळे केली जाते त्यावेळेस ते आढळून येतात आणि ते सहसा न समजता आपल्याला त्या नाहीशा पण होत असतात. दुसरं लक्षण म्हणजे गाठ जर वाढली किंवा ती जर 10 सेंटीमीटर पेक्षा मोठी असेल किंवा जर गाठ वाढण्याचा जर आकार हा अधिक तीव्र असेल तर स्पष्ट लक्षणे दिसून येतात. त्याच्यामध्ये मग मळमळ असेल, ओटीपोटामधील वेदना असतील, पोट फुगणं असेल, वेदनादायी लैंगिक संबंध असतील, वेदनादायी मासिक पाळी असेल, वारंवार लघवी येणं असेल किंवा वारंवार शौचास जाणं असेल किंवा कमरेमध्ये किंवा अगदी मांड्यामध्ये सुद्धा वेदना होऊ शकतात. या सिस्टचं निदान कसं करतात, तर डॉक्टर अगोदर महिलेची आतून तपासणी करून स्पष्ट जर गाठ दिसत असतील तर त्यांच्या हाताने ती गाठ लागते आणि त्याच्यानं ते त्याचं निदान करू शकतात. दुसरी तपासणी आहे ज्याला आपण पेल्विक सोनोग्राफी म्हणतो. यात गाठीचं अस्तित्व, त्याचं नेमकं स्थान, ती द्रवरूप आहे की घनस्वरूपाची आहे, सिस्टची संख्या किती आहे, त्यातला रक्तपुरवठा कसा आहे, ह्या गोष्टी तुम्हाला समजतात. त्यानंतर तिसरी जी टेस्ट आहे किंवा तपासणी आहे ती आहे लॅप्रोस्कोपी. पोटातून एक छोटासा छेद देऊन दुर्बिणीद्वारे ही तपासणी करतात. यामध्ये ओटीपोटातील पोकळी, प्रजनन अवयव व गाठी किंवा या पिशव्या आपण पाहू शकतो आणि याचा एक फायदा असा होतो की त्याचवेळेस या गाठी काढून टाकणं पण आपल्याला शक्य होऊ शकतं. त्याच्यानंतर मग आणखी काही तपासण्या असू शकतात, सीटी स्कॅन किंवा MRI स्कॅन. ते अधिक स्पष्टपणे ह्या गाठी चांगल्या निदान होण्यासाठी ते आपण करायला रुग्णाला सांगू शकतो. त्याच्यानंतर रक्त चाचणी पण एक महत्त्वाची आहे अशा सिस्टमध्ये ज्यावेळेस मोठ्या सिस्ट असतात त्यावेळेस. तर कर्करोगाची शक्यता नाकारण्यासाठी ही सिस्ट करतो त्या टेस्टचं नाव आहे CA125. ही तपासणी आपण करणं आवश्यक असतं. उपचार काय आहेत, तर काळजीपूर्वक निरीक्षण या गाठींचं करणं. ही गाठ तशीच राहते, कमी होते किंवा वाढते. सहसा गाठ लहानच असते, त्यानंतर ती फंक्शनल आहेत तशावेळी डॉक्टर काही कालावधीसाठी वाट पाहतात. मग त्या कालावधीमध्ये नुसतं वाट पाहण्यापेक्षा काही औषधी रुग्णाला देतात ज्यामध्ये गर्भनिरोधकांच्या गोळ्या असतात. त्यामुळे नवीन अंडोत्सर्जन होत नाही व नवीन गाठ निर्माण होत नाही आणि तोपर्यंत ज्या अगोदरची शिस्त तयार झालेली असते ती शिस्त पण हळूहळू ती कमी होऊन जाते. परंतु जर गाठ 10 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल किंवा सतत वाढत जाणारी गाठ असेल किंवा गाठीचा त्रास जास्त असेल, गाठीचा वाढण्याचा वेग जास्त असेल आणि गाठ जर रजोनिवृत्तीनंतर मग ती छोटीशी जरी असली तरी आपल्याला त्या गाठी लॅप्रोस्कोपीने निदान करून काढता येतात. बऱ्याच वेळेस अंडाशयातील फक्त सिस्ट काढता येते, परंतु कधी कधी वय अधिक असेल किंवा पुन्हा हानिकारक गाठ तयार होऊ नये म्हणून आपल्याला पूर्ण अंडाशय आपल्याला

0: करावी लागते.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत अंडाशयातील गाठींची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव अंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, संकट हे कधीही आपणाला विचारून येत नाही आणि ते भयंकर आणि तितकेच धोकादायक असते, म्हणूनच त्याला आपत्ती असे म्हणतात. आपत्ती ही अशी अचानक येते म्हणून तिचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. भारत सरकारने सध्याच्या परिस्थितीत आपत्तीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन 2005 या कायद्याची निर्मिती केली आहे आणि या अंतर्गत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना केली आहे, ज्याला आपण NDRF असे म्हणतो. देशात अशा प्रकारे कुठेही आपत्ती निर्माण झाली तर NDRF चे जवान आपणाला मदत करतात. आपत्ती दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे नैसर्गिक आपत्ती, ज्यात भूकंप, सुनामी, ज्वालामुखी, वादळ, महापूर, दुष्काळ यांचा समावेश होतो. तर दुसरा प्रकार म्हणजे मानवी आपत्ती. आग लागणे, अपघात होणे, युद्ध, दहशत, प्रदूषण यासारख्या आपत्ती सांगता येतील. आज आपण प्रामुख्याने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींचा आणि त्यांच्या व्यवस्थापनाचा विचार करणार आहोत. आता पावसाळा सुरू झाला की जागतिक हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण विषम झाले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मोठी वादळे, वीज पडणे, गारपीट होणे आणि अतिवृष्टी, ढगफुटी यासारखे अशा घटना आपल्या अवतीभोवती सतत घडत असतात, पण आपण त्यांच्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. वीज पडण्याच्या आपत्तीमुळे दरवर्षी आपल्याकडे अनेकांना जीव गमवावा लागतो, तसेच अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे अनेकांना मृत्यू येतो. अलीकडील काळात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये गारपिटीचे प्रमाण वाढले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतीचे आणि जीवांचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाली तेव्हा 100 अधिक लोक मृत्युमुखी पावले, तर 3000 जास्त प्राणी यांना जीव गमवावा लागला. महाराष्ट्राच्या पातळीवरील हे आकडे आहेत. देशाच्या पातळीवर यापेक्षा जास्त नुकसान झालेले आहे. पावसाळ्यात अलीकडे आणखीन एक आपत्ती भेडसावते आणि ती म्हणजे भूस्खलन. शहरीकरणामुळे शेजारी असलेले डोंगर कोरले जात आहेत, तेव्हा पावसाळ्यामुळे भूस्खलन होऊन जीवित आणि वित्तहानी होत आहे. तसेच नदी नाले यांच्या कडेला भराव टाकून घरं बांधली जात आहेत, तेव्हा नदी नाल्यात पाणी भरून ते शेजारी घरात जाते. मुंबई, पुणे यासारख्या शहरात या घटना दरवर्षी घडताना आपणाला दिसतात. त्याचे व्यवस्थापन केले नाही तर मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. गेल्या वर्षी खडकवासला धरणातून पाणी सोडले तेव्हा अनेक घरांना स्थित्यंतर करावे लागले. लोकांना बाहेर काढण्यासाठी NDRFला पाचारण करावे लागले. म्हणून पावसाला सुरुवात होण्या अगोदरच आपण आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेऊन आपत्ती व्यवस्थापन करणे अतिशय महत्वाचे आहे. शेवटी निसर्ग चक्र स्थिर नाही, ते सतत बदलत राहते. आपत्ती सुद्धा येणारच आहेत, पण त्यांचे व्यवस्थापन केले तर मनुष्यहानी कमी होईल एवढेच शेवटी म्हणता येईल. धन्यवाद.
0: श्रोते हो, आताच आपण पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन याविषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव अंधळे यांचं. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात.
2: यानंतर ठीक 2:15 दोपहर समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
3: आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं मुकेश कुमार बल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और ब्रातिस्लावा के प्रधानमंत्री रॉबर्ट फ्रिट्ज़ो के बीच बातचीत जारी. 52वां G7 शिखर सम्मेलन आज शाम फ्रांस के एवियन शहर में शुरू होगा. प्रधानमंत्री मोदी कल सम्मेलन में भाग लेंगे. भारत ने अमेरिका और ईरान के बीच शांति समझौते का स्वागत किया. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा इससे क्षेत्र में शांति और स्थिरता बहाल होगी. अमेरिका ईरान शांति समझौते के बीच वैश्विक कच्चे तेल की कीमतों में 4% से अधिक की गिरावट. सेंसेक्स में 1100 से अधिक की बढ़त. वित्त मंत्री निर्मला सीतारमन ने अल नीनो की स्थिति के बावजूद देश में अनाज के पर्याप्त भंडार का आश्वासन दिया. ब्रिटेन ने 16 वर्ष से कम उम्र के बच्चों के लिए सोशल मीडिया पर प्रतिबंध लगाया और फीफा विश्व कप में आज शाम स्पेन का मुकाबला काबो

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 आणि 33 सेकंद झाले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रसिक हजारे यांचं सतारवादन आपण ऐकणार आहात. राग शुद्ध सारंग विलंबित आणि द्रुतगत 3 तालात आहे. यांना तबला साथ आहे भूषण परचुरे यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रसिक हजारे यांनी सतारीवर वाजवलेला राग शुद्ध सारंग.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रसिक हजारे यांचं सतारवादन आपण ऐकलं. राग शुद्ध सारंग यांना तबला साथ होती भूषण परचुरे यांची. शास्त्रीय वाद्यसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोत्या, आज संध्याकाळी 5:02 उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं गायन आपण ऐकणार आहात, राग मारवा. रात्री 10 पंडित सुनीलकांत गुप्ता यांचं बासरीवादन, राग बागेश्री. आणि रात्री 10:30 संगीत लाहिरी भट्टाचार्यजी यांचं उपशास्त्रीय गायन, राग मिश्र तिलक ठुमरी. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG फेरपरीक्षेची प्रवेश पत्र जारी. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा. फ्रान्समध्ये एव्हियन इथे आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, अमेरिका आणि युरोपियन महासंघ सहभागी होत आहेत. याशिवाय फ्रान्सने भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सीरिया

0: युक्रेन आणि संयुक्त अरब अमिरात या देशांना भागीदार देश म्हणून आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत सहभागी होण्याची भारताची ही 13वी वेळ असेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आउटरीच कंट्रीज विभागासाठीच्या परिषदेत सहभागी होतील. प्रमुख आर्थिक महासत्ता, विकसनशील जगासाठी एक राजनैतिक दुवा आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील धोरणात्मक आधारस्तंभ म्हणून भारत G7 महत्वाचा आहे. स्लोवाकिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा सुरू आहे. यानंतर ते स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच भेट आहे. ही भेट म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याची आणि दोन्ही देशांमधील सहकार्याचे नवे आयाम शोधण्याची एक संधी आहे. त्यामुळे या भेटीसाठी उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले आहे. फ्रान्समध्ये नीस इथल्या दौऱ्याचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर स्लोवाकियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राजधानी ब्रातिस्लावा इथं पोहोचले. स्लोवाकियाचे परराष्ट्र मंत्री जुराज ब्लानार यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी स्लोवाकियाच्या पारंपरिक पद्धतीने प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत करण्यात आलं. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या NEET UG फेरपरीक्षेची प्रवेशपत्रं जारी केली आहेत. उमेदवार NEET.NTA.NIC.IN या NTAच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्रं डाऊनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. राज्यभरात विदर्भ वगळता इतर विभागात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. सगळ्या शाळांमध्ये शाळा प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रायगड जिल्ह्यात वहाळ इथल्या PM जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला. या शाळेत असलेल्या सोयीसुविधा, डिजिटल वर्ग याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण विभागानं केलेल्या परिवर्तनामुळे या शाळांचा दर्जा उंचावला असून गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्याही वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता मूल्याधारित शिक्षण सुरू करणार असल्याचं ची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ इथं शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथल्या महापालिका शाळेत नव्या विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन स्वागत केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरमधल्या नगर परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं, तसंच पालक मेळावा घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व शाळा देखील आजपासून सुरू झाल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या सुमारे 10,000 मुलांचं औक्षण करून गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यात पापरी इथल्या जिल्हा परिषद शाळेतही प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला.
0: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सोलापूर इथं सुरू असलेलं उपोषण आमदार रोहित पवार यांनी काल रात्री मागे घेतलं. मंत्री गिरीश महाजन यांनी काल उपोषणस्थळी जाऊन पवार यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद झाला. 22 जून रोजी सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी यासंदर्भात बैठक घेतली जाईल. या अटीवर उपोषण मागे घेतल्याचं पवार यांनी बातमीदारांना सांगितलं. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर 4 जुलैला मराठवाड्यात आंदोलन करू, असं पवार यांनी सांगितलं. कर्जमाफी संदर्भात होणाऱ्या चर्चेत राजू शेट्टी, अजित नवले, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, रविकांत तुपकर आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेतेही असतील. तसंच शेकापचे जयंत पाटील, महादेव जानकर आणि सर्व शेतकरी नेते असतील, असं रोहित पवार म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ आजपासून सुरू होत आहे. या महोत्सवाचा प्रारंभ आज संध्याकाळी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर इथं होईल. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धा बाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉग बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबत

0: वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंड अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बारकर दिग्दर्शित अॅनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविंद बेलार्मिनो आणि कायला डॅनल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि सारा डोसा दिग्दर्शित टाईम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. या वर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे दोन विभागही सुरू करण्यात आले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच एआय सिनेमा हॅकथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं काल गो ब देवल स्मृतीदिन पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. नाट्य परिषदेच्या नाट्यकला अकादमीला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन शेलार यांनी यावेळी दिलं. समारंभात इतरही नाट्यविषयक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. इराण आणि अमेरिका यांच्या शांतता करार करण्यात दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे, त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेने इराणच्या बंदराची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबननसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझची समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे, त्यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल असं मोदी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली पंचायत समिती आवारात सुरू करण्यात आलेल्या गावठी आठवडा बाजाराचं उद्घाटन आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालं. ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट, कारागीर आणि लघु उद्योजक यांना त्यांच्या उत्पादनांसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा बाजार सुरू करण्यात आला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी इथल्या महापालिका रुग्णालयात विविध आरोग्य सुविधांच्या लोकार्पण आणि उद्घाटन सोहळ्यावरून वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव नसल्यामुळे शिवसेनेने या रुग्णालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी वनमंत्री गणेश नाईक आणि महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दवट हवामान राहण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG फेरपरीक्षेची प्रवेशपत्र जारी. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 5 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. आपली भेट आता अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत सायंकाळी ठीक 4:58. या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील प्रसारण आपण ऐकत रहा. नमस्कार.

0: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्सवर तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, संध्याकाळचे 5 वाजतात. दुसऱ्या प्रसारणसभेत आपलं मनपूर्वक स्वागत. आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.
1: ऐकूयात काही ठळक घडामोडी. स्लोवाकिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी फिको यांनी भारतानं साधलेल्या आर्थिक प्रगतीचं कौतुक केलं आणि दोन्ही देशांमधले संबंध अत्यंत दृढ असल्याचं नमूद केलं. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या NEET UG फेरपरीक्षेची प्रवेशपत्रं जारी केली आहेत. उमेदवार NEET.NTA.NIC.IN या NTAच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्रं डाउनलोड करू शकतात. फ्रान्समध्ये एव्हियन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत फ्रान्सनं भारतालाही भागीदार देश म्हणून आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत सहभागी होण्याची भारताची ही 13वी वेळ असेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आउटरीच कंट्रीज विभागासाठीच्या परिषदेत सहभागी होतील. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 76,264 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 231 अंकांची वाढ नोंदवत 23,854 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्सवर तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत. 5:02 आणि 23 सेकंद झालेत. आता प्रसारित करतोय कार्यक्रम गीतसंध्या.

जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं आणि चित्रपट होता माय माऊली.

0: श्रोते हो, जिव्हाळा या चित्रपटासाठी श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं आशा भोसले यांनी.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
2: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
1: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
2: सादर करते विवेक पाटील.

सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या युगुलस्वरातलं झेप या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना होती ग दि माडगुळकर यांची आणि या गीताला संगीत होतं सुधीर फडके यांचं. श्रोतेहो, गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
1: श्रोते हो, न्यूज ऑन AIR या ॲपवरतीही तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता.
0: श्रोते हो, तुम्ही हे न्यूज ऑन AIR ॲप तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करून घेतलं आहे ना?
1: नसेल तर लगेच करून घ्या. श्रोते हो, हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्याशी जोडले जा, तुम्ही कुठेही असलात तरी.
0: रत्नागिरीतच नव्हे,
1: महाराष्ट्रातच नव्हे,
0: भारतातच नव्हे,
1: तर जगभरात तुम्ही कुठेही असलात तरी आता ऐकू शकता आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम
0: आमच्या न्यूज ऑन AIR ॲप वरती.
1: आकाशवाणीच्या ध्वनीलहरी करती जीवनाला समृद्ध,
0: कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य.
2: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
3: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची

वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. सांगते ऐका या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं आशा भोसले यांनी.

0: पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं कामापुरता मामा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते यशवंत देव.
1: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
2: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची.

आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. शेवटचा मालुसरा या चित्रपटासाठी या गीताला संगीत दिलं होतं दत्ता डावसेकर यांनी. श्रोतेहो, या गाण्याबरोबरच गीत संध्या हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. आता युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

मंडळी, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो खर तर आपल्या खूप जवळचा आहे आणि आपण त्या गोष्टीचा भाग कधी बनतो हे आपल्यालाही कळत नाही. आणि तो विषय म्हणजे फॅन कल्चर आणि फॅन्डम. आपण कलाकार, मालिका, कथा यांच्याशी इतकं खोलवर कसं काय जोडलं जातो त्याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मानवी जीवनात नातेसंबंधांना फार महत्व आहे. माणूस जन्माला येतो तेव्हापासून तो कुणाशी तरी जोडला जातो. कुटुंब, मित्र, शिक्षक, समाज आणि पुढे आयुष्यात अनेक व्यक्ती त्याच्या भावविश्वाचा भाग बनतात. मात्र गेल्या काही दशकात एक वेगळंच नातं निर्माण झालंय. हे नातं प्रत्यक्ष भेटीगाठींचं नाहीये, हे नातं रक्ताचंही नाहीये. ते अनेकदा एकतर्फी असतं, पण तरीही ते अत्यंत प्रभावी असतं. हे नातं असतं कलाकारांशी, गायकांशी, अभिनेत्यांशी, खेळाडूंशी, लेखकांशी, काल्पनिक पात्रांशी आणि विविध मालिका, चित्रपट किंवा कार्यक्रमांशी. आणि याच नात्याला आपण फॅन्डम किंवा फॅन कल्चर असं म्हणतो. मित्रांनो, आजच्या काळात जगभरात कोट्यावधी लोक विविध कलाकारांचे चाहते आहेत. कुणाला एखाद्या गायकाचा आवाज आवडतो, कुणाला एखाद्या अभिनेत्याचा अभिनय, कुणाला एखाद्या कथेमधलं पात्र स्वतःसारखं वाटतं, तर कुणाला एखाद्या खेळाडूच्या संघर्षातून प्रेरणा मिळते. या आवडीचं रूपांतर हळूहळू एका मोठ्या भावनिक नात्यात होतं. म्हणूनच एखादा चित्रपट प्रदर्शित झाला की लोक पहाटेपासून रांगेत उभे राहतात, एखाद्या गायकाच्या कार्यक्रमासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करतात, एखाद्या मालिकेचा शेवटचा भाग पाहताना डोळ्यात अश्रू येतात, किंवा एखाद्या कलाकाराच्या यशाचा आनंद स्वतःच्या यशासारखा साजरा केला जातो. पण मंडळी, तुम्हाला माहिती आहे का की फॅन कल्चर हा काही आधुनिक काळात अचानक निर्माण झालेला प्रकार नाहीये. यापूर्वीही लोक कलाकारांशी, कवींशी, लेखकांशी भावनिकरित्या जोडले जात होते. मात्र इंटरनेट, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांमुळे या जोडणीला अभूतपूर्व वेग मिळालाय. आज एखाद्या कलाकाराचा नवीन फोटो काही सेकंदात जगभरात पोहोचतो. एखाद्या मालिकेचा नवीन भाग प्रदर्शित होताच लाखो लोक त्यावर चर्चा करू लागतात. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील चाहत्यांना एकमेकांशी संवाद साधणं सहज शक्य झालंय.

मित्रांनो, मानसशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर माणूस स्वतःला समजून घेण्यासाठी अनेकदा इतर व्यक्तींचा आधार घेतो. किशोरवय आणि तारुण्य हा व्यक्तिमत्व घडण्याचा काळ असतो. या काळात तरुणाई स्वतःची ओळख शोधत असते. त्यांना प्रश्न पडतात की मी कोण आहे, मला काय आवडतं, माझी मूल्य काय आहेत, माझी स्वप्न कोणती आहेत. अशा वेळी एखादा कलाकार, एखादं पात्र किंवा एखादी कथा त्यांना स्वतःचा आरसा वाटू लागते. त्या कलाकाराचा संघर्ष, त्या पात्राचं धैर्य किंवा त्या कथेतील मूल्य त्यांच्या मनाला स्पर्श करतात. त्यातून एक भावनिक नातं तयार होतं. कधी कधी एखादा कलाकार आपल्या आयुष्यातील कठीण काळात आपल्याला आधार देतो. अर्थात तो प्रत्यक्ष आपल्यासोबत नसतो, पण त्याची गाणी, त्याचे विचार, त्याची भूमिका किंवा त्याच्या मुलाखती आपल्याला प्रेरणा देतात. अनेक लोक सांगतात की काही विशिष्ट गाणी ऐकून त्यांनी नैराश्याच्या काळात स्वतःला सावरलंय. एखाद्या पुस्तकानं त्यांना नवी दिशा दिलीय किंवा एखाद्या मालिकेनं त्यांना आशा दिलीय. त्यामुळे त्या कलाकृतीशी आणि त्या कलाकारांशी त्यांचं नातं हे अधिक दृढ होतं. मंडळी, फॅन्डमचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे समुदायाची भावना. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या समूहाचा भाग व्हायचं असतं. जेव्हा समान आवड असलेले लोक एकत्र येतात तेव्हा त्यातून एक वेगळाच समुदाय तयार होतो. एखाद्या कलाकाराचे चाहते एकमेकांना कधीच भेटले नसतील, त्यांची भाषा, संस्कृती, देश वेगळे असतील, पण त्या कलाकारावरील प्रेम त्यांना जोडून ठेवतं. या समुदायांमध्ये मैत्री निर्माण होते, चर्चा होतात, कल्पना मांडल्या जातात आणि अनेकदा आयुष्यभर टिकणारं आपुलकीचं नातं तयार होतं. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात फॅन्डम ही केवळ आवड राहिली नाहीये, तर ती एक सांस्कृतिक शक्ती बनली आहे. चाहते सामाजिक उपक्रम राबवतात, निधी संकलन करतात, पर्यावरण मोहिमा चालवतात, रक्तदान शिबिर आयोजित करतात आणि समाजोपयोगी कामांमध्येही सहभाग घेतात. अनेक कलाकारांचे चाहते त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचे कार्यक्रम आयोजित करतात. आणि यातूनच दिसून येतं की योग्य दिशेनं वापरलं गेलं तर फॅन्डम हे समाजासाठीही सकारात्मक शक्ती ठरू शकतं. खरा चाहता तोच असतो जो आपल्या आवडत्या कलाकाराचे चांगले गुण आत्मसात करतो आणि स्वतःच्या आयुष्याचा मार्गही स्वतंत्रपणे घडवतो. त्यामुळे तरुणाईसाठी या विषयातून मिळणारा एक महत्वाचा संदेश असा की प्रेरणा घेणं आवश्यक आहे, पण स्वतःची ओळख निर्माण करणं त्याहूनही अधिक आवश्यक आहे. तुम्हाला एखादा गायक आवडू शकतो, एखादा अभिनेता प्रेरणादायी वाटू शकतो, एखादा लेखक तुमच्या विचारांना दिशा देऊ शकतो, पण शेवटी तुमची कथा तुम्हालाच लिहायची आहे. तुमचं जीवन, तुमची स्वप्न आणि तुमची ध्येय ही तुमची स्वतःची असली पाहिजेत.

छान कल्चर आपल्याला सांगतं की कला, कथा आणि सर्जनशीलता यांच्यात माणसांना जोडण्याची विलक्षण ताकद आहे. एक गाणं हजारो लोकांच्या भावना व्यक्त करू शकतं. एक कथा लाखो लोकांना प्रेरणा देऊ शकते. एक कलाकार अनेकांच्या जीवनात आशेचा किरण बनू शकतो. म्हणूनच फॅन्डम ही केवळ मनोरंजनाची गोष्ट नाहीये, ती मानवी भावनांची, ओळखीची, समुदायाची आणि प्रेरणेची कहाणी आहे. मित्रांनो, आज जेव्हा जग अधिक वेगानं बदलतंय तेव्हा लोकांना अशा गोष्टींची गरज आहे ज्या त्यांना जोडून ठेवतील, समजून घेतील आणि आशा देतील. कलाकार, कथा आणि संगीत हेच काम करतात. म्हणूनच तर आपण त्यांच्याशी खोलवर जोडले जातो. या जोडणीमध्ये प्रेम आहे, आदर आहे, प्रेरणा आहे आणि स्वतःला शोधण्याचा एक प्रवासही दडलेला आहे. मंडळी, फॅन्डमचं खरं सौंदर्य याच गोष्टीत आहे की ते आपल्याला केवळ कोणाचा तरी चाहता बनवत नाही, तर अनेकदा आपल्यातील सुप्त क्षमता ओळखण्यासही मदत करतं. एखाद्या कलाकाराचा संघर्ष पाहून आपण मेहनतीचं महत्त्व शिकतो. एखाद्या कथेतील पात्राकडून धैर्य शिकतो. एखाद्या गाण्यातून भावनांना अभिव्यक्त करण्याची ताकद मिळवतो आणि एखाद्या समुदायातून एकमेकांना साथ देण्याची प्रेरणाही मिळवतो. त्यामुळे फॅन कल्चरकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता मानवी नात्यांच्या आणि भावनिक विकासाच्या एका महत्त्वाच्या प्रक्रियेप्रमाणे पाहणं गरजेचं आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटासाठी विशाल शेखर यांनी संगीतबद्ध केलेलं अन्विता दत्त यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं शेखर रावजी यांनी, सलीम मर्चंट आणि नीती मोहन यांनी. श्रोते हो, गीतबहार हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: श्वः यावत् प्रबलवृष्टेः अनुमानं प्रकटितम्। ऋतुविज्ञानविभागेन राजस्थाने, पूर्वीय उत्तरप्रदेशे, ओडिशायां, मध्यप्रदेशे च झञ्झावातस्य नारङ्गवर्णीया सञ्चेतना प्रसारिता। अपि च उक्तं यत् दक्षिणपश्चिम प्रावेट प्रभावाय स्थितिः अनुकूला वर्तते। एषमः फीफा विश्वचषक स्पर्धायां स्वीडनदेशः अद्य मेक्सिकोदेशस्य मोण्टेरे क्रीडाङ्गणे स्वस्य ग्रुप एफ क्रीडायां ट्यूनेशियादेशं 5 अंकान्तरालेन पराजयत्। स्वीडनदेशः द्वितीयार्धे प्रबलं प्रदर्शनं कृत्वा विश्वसनीयं विजयं प्राप्नोत्। अनेन विजयेन स्वीडनदेशः स्वस्य विश्वकपस्य अभियानस्य प्रबलम् आरम्भम् अकरोत् इति वार्ताः।
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। संध्याकाळचे 6:20 झालेत। श्रोतेहो, आता रूपरेषा आजच्या उर्वरित तसंच उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांविषयी। या रूपरेषानंतर लगेचच म्हणजे 6:35 आपण ऐकाल लोकसंगीत, 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 माझं आवार माझं शिवार। या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये गो कृपामृत जैवसंवर्धन संस्कृती आणि उद्योग याविषयी संदीप जाधव यांची मुलाखत, हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 7:15 हिंदी सुगम संगीत, रात्री 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून। 10:00 ऐकाल कार्यक्रम रजनीगंधा, 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये अश्विनी भिडे यांनी गायलेला राग यमन आम्ही प्रसारित करू। श्रोतेहो, हे होते आमचे आजचे उर्वरित कार्यक्रम। आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी, उद्या सकाळी 6:05 सुविचार आणि त्यानंतर भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगलप्रभात। 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये पडवळ लागवड याविषयीची माहिती ऐकाल। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 2:00। 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी सांगितलेली माहिती। आणि 6:50 परिसर या कार्यक्रमात पावसाळ्यातील शहरी समस्या याविषयीची माहिती ऐकाल। लेखन आणि निवेदन प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं। हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू। 6:55 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा। 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी। 7:20 आम्ही सांगू दिनविशेष। 7:40 अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा। 7:45 आपण ऐकाल कार्यक्रम भावधारा। सकाळी 8:40 संतवाणी या कार्यक्रमामध्ये ऐकाल संत गाडगेबाबा यांच्याविषयी। लेखन सुरेंद्र घुडे यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर यांचं, सादर करते विवेक वानखडे। सकाळी 9:00 लखलक चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात स्वराभिषेक रत्नागिरीच्या संचालिका विनया परब यांची पूर्वा खालगावकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू। सादर करते आहेत विवेक वानखडे। 10:00 मराठी चित्रपट संगीत। 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग। सकाळी 11:05 आपण ऐकाल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल। श्रोतेहो, दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत। यामध्ये दुपारी 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ, यात आपुलकी या घरात ही कौटुंबिक मालिका, लेखन स्मिता जोगळेकर यांचं आणि कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग याविषयी वर्षा दीक्षित यांची मुलाखत। 1:05 कार्यक्रम गीतबहार। 1:40 परभणी जिल्ह्याचं वार्तापत्र। 1:45 भावधारा। दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम। 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण। 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। श्रोतेहो आमची दुसरी सभा सुरू होईल संध्याकाळी 5 वाजता. या सभेत

आजपासून 2 मिनिटांनी गीतसंध्या हा कार्यक्रम प्रसारित होईल. 5:30 वाजता मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम युववाणी आम्ही सहक्षेपित करू. 6:10 कार्यक्रम गीतबहार. 6:30 वाजता आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात मसाले पिकांची लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर रणजित देव्हारे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत. 7:15 गझल. रात्री 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 कार्यक्रम रजनीगंधा. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कमल भोंडे यांनी गायलेला राग चंद्रकंस. शिवाय सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करू. तर श्रोतेहो, ही होती रूपरेषा आजच्या उर्वरित तसंच उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:35 झालेत. श्रोतेहो आता प्रसारित करतोय कार्यक्रम लोकसंगीत.

हे गीत गायलं होतं शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकलाकार यांनी. श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमातलं पुढचं गाणं ऐकण्यापूर्वी ऐकूया एक महत्त्वाचं निवेदन. हे निवेदन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय रत्नागिरी यांच्याकडून आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तसंच शेजारील जिल्ह्यातील लगतच्या तालुक्यांमधून बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप तसंच इतर कोरमधून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता आणि त्यांच्या अवलंबितांसाठी जिल्हास्तरीय संपर्क अभियान आयोजित करण्यात येत आहे. हे अभियान रेकॉर्ड ऑफिस बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप खडकी पुणे येथील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पाटीदार भवन चिपळूण इथं आयोजित करण्यात येणार आहे. या अभियानादरम्यान मेडिकल कॅम्प आणि डेंटल कॅम्पची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

0: सकाळी चहा आणि नाश्ता तसंच दुपारच्या जेवणाची व्यवस्थासुद्धा करण्यात आली आहे. या कार्यक्रमामध्ये नवीन पेन्शन योजना, माजी सैनिक कल्याणकारी योजना याबाबत माहिती तसंच माजी सैनिक आणि त्यांच्या अवलंबितांच्या वैयक्तिक पेन्शन आणि कागदपत्रांसंबंधित अडचणी किंवा प्रलंबित समस्यांचं निवारण करण्यात येणार आहे. तरी सर्व माजी सैनिक आणि संबंधित लाभार्थ्यांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून आपल्या समस्या आणि अडचणी मांडून त्यांचं निराकरण करून घ्यावं अशी विनंती करण्यात येते. निवेदन संपलं. श्रोतेहो, लोकसंगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: आपको पता है जो सपना कुछ विकसित देशों की बेटियां भी नहीं देख सकती हैं, वो सपना भारत की बेटियां साकार कर रही हैं. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ से लेकर के सेना में स्थायी कमीशन तक, ड्रोन से लेकर फाइटर जेट्स उड़ाने तक, भारत की बेटियां नामुमकिन को मुमकिन कर रही हैं.
2: हमारी माँ बहनों का गर्व, उनका योगदान, उनका सामर्थ्य आज देश अनुभव कर रहा है.
1: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.

0: रंजना शिंदे आणि सहकलाकार यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मधुकर पाठक यांचं.
1: तुम्हाला रशियाची लोकसंख्या किती आहे माहित आहे का? सुमारे 14 कोटी. ही खूप मोठी संख्या आहे, नाही का? परंतु गेल्या 12 वर्षात त्याही पेक्षा मोठी संख्या गाठली गेली आहे. भारतातील जवळपास तितक्याच घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी मिळाली आहे. आज प्रत्येक ऋतूत दररोज 16 कोटी घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे. यामुळे कोट्यावधी महिलांची पाणी घेऊन नेण्याच्या ताणातून मुक्तता तर झालीच आहे, त्याचबरोबरीने यामुळे गावाचे उत्तम जल व्यवस्थापनाच्या सोयीने सक्षमीकरणही झाले आहे.
2: जल जीवन मिशन का विजन सिर्फ लोगों तक पानी पहुंचाने का ही नहीं है, ये डिसेंट्रलाइजेशन का, विकेंद्रीकरण का उसका भी एक बहुत बड़ा मूवमेंट है. ये विलेज ड्रिवन, विमेन ड्रिवन मूवमेंट है.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

भूमानंद बोगम यांनी संगीतबद्ध केलेलं मदन वाघमारे यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं मिलिंद शिंदे यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. संध्याकाळचे 7 वाजतात. आता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. अमेरिका इराण शस्त्रसंधी कराराच्या शक्यतेनं सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात जोरदार तेजी. आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 22 तारखेपासून 10 जुलैपर्यंत मुंबईत होणार आहे. मुंबईत आज विधानभवनात आयोजित विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजाची माहिती दिली. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित होते. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं आपल्या सामान्य बस सेवांवरची 10% हंगामी भाडेवाढ आणखी 1 महिना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरचा वाढता खर्चामुळे या दरवाढीची मुदत वाढवली आहे. सध्याचा वाढीव भाडेदर 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील असं महामंडळानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. उन्हाळी प्रवासाच्या हंगामात महसूल वाढवण्यासाठी एसटीनं 15 एप्रिल रोजी लागू केलेली हंगामी भाडेवाढ आज संपणार होती. राज्यभरात विदर्भ वगळता इतर विभागात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. सगळ्या शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळ्यातल्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला होता. राज्यपालांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत प्रथमच शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचं विशेष स्वागत केलं. रायगड जिल्ह्यात वहाळ इथल्या पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला. या शाळेत असलेल्या सोयी सुविधा, डिजिटल वर्ग याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ इथं शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथल्या महानगरपालिका शाळेत नव्या विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन स्वागत केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर मधल्या नगर परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मजरेवाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या सुमारे 10,000 मुलांचं औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. रत्नागिरीत जिल्हाधिकाऱ्यांनी कुवारबाव इथल्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. यंदा जिल्ह्यातल्या विविध शाळांमध्ये सुमारे 11,000 विद्यार्थ्यांनी पहिलीला प्रवेश घेतला आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांची सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली तर अनेक शाळांमध्ये ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. जालना शहर आणि जिल्ह्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. सांगली जिल्ह्यात आकर्षक सजावट करून गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं.

एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रवेशपत्रं जारी केली आहेत. उमेदवार neet.nta.nic.in या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्रं डाऊनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेनं इराणच्या बंदरावरची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबनॉनसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे. यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल, असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. अमेरिका इराण शस्त्रसंधीच्या आशेनं देशातल्या शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 76,264 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 231 अंकांची वाढ नोंदवत 23,854 अंकांवर बंद झाला. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर गेल्या महिन्यात 9.68% विक्रमी पातळीवर पोहोचला. त्याआधीच्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये हा दर 8.26% होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली. पश्चिम आशियातल्या युद्धामुळे ऊर्जा पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडथळ्यांचा परिणाम म्हणून इंधन आणि विजेच्या दरात झालेली मोठी वाढ हे या महागाई वाढीचं कारण असल्याचं त्यात म्हटलं आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ माहिती प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत सुरू आहे. जगाला भारतातलं वैविध्य, निसर्ग, समाज आणि मानवकेंद्री कहाण्यांमध्येही रस आहे, असं प्रतिपादन माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी केलं. डिजिटल मंच, ओटीटी, चित्रपट महोत्सव यामुळे माहितीपट आणि लघुपटाला व्यावसायिक यश मिळत असल्याचं ते यावेळी म्हणाले. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशांमधल्या चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशांमधले एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉग बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधल्या 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बारकर दिग्दर्शित अॅनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविंद बेलार्मिनो आणि कायला डॅनियल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि साराडोसा दिग्दर्शित टाईम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे दोन नवीन विभागही सुरू केले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच एआय सिनेमा हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोट बांधण्याचा कारखाना उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं. ते आज सिंधुदुर्ग इथं बातमीदारांशी बोलत होते. जिल्ह्यातले अनेक युवक युवती रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर जात असतात. या कारखान्यामुळे जिल्ह्यातच रोजगार निर्माण होईल, असं राणे म्हणाले. गेल्या 24 तासात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात

0: लक्षणीय वाढ झाली तर विदर्भात किंचित वाढ झाली. येत्या 2 दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. अमेरिका इराण शस्त्रसंधी कराराच्या शक्यतेनं सलग 2 सत्रात शेअर बाजारात जोरदार तेजी. आणि 19 मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत. आमची या नंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
2: जानते हो बेल्जियम या ग्रीस की कुल आबादी भी इतनी नहीं है जिससे ज्यादा महिलाएं हमारे देश में लखपति दीदी बनी हैं. 3 करोड़ से अधिक महिलाएं लखपति दीदी बनकर बनी हैं परिवार और देश का आर्थिक आधार.
3: लखपति दीदी बनाने का ये अभियान आने वाली पीढ़ियों को सशक्त करने का एक महाअभियान है.
2: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
4: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतकी किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहेत, म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना. त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे.
5: हमारा छोटा किसान बाजार से महंगे ब्याज पर ऋण लेने के लिए मजबूर था. हमने ऐसे करोड़ों छोटे किसानों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा.
4: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची. तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
3: करोडों छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला. उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
4: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची.
1: श्रोते हो, आपलं आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता YouTube वरही. आकाशवाणी रत्नागिरीचं AIR रत्नागिरी हे YouTube चॅनल आता सुरू झालंय. यामुळे आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासारख्या रसिकांच्या आणखीन एक पाऊल जवळ आले. AIR रत्नागिरी या YouTube चॅनलवर आमचे उत्तमोत्तम कार्यक्रम उपलब्ध आहेत. याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आणि नवीन येणाऱ्या कार्यक्रमांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आमचं YouTube चॅनल AIR रत्नागिरी.
6: जानते हैं व्हिएतनाम देश की जनसंख्या कितनी होगी? यही कोई 10 करोड़. इससे भी ज्यादा घरों में हम उज्ज्वला गैस पहुंचा चुके हैं पिछले 12 सालों में. सोचो, जब करीब 11 करोड़ रसोई से लकड़ी का धुआं छटा होगा तब कितना कष्ट घटा होगा.
3: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अब सामाजिक परिवर्तन के माध्यम से देश के सतत विकास का एक बहुत बड़ा स्रोत बन चुकी है.
6: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
7: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
8: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम. आणि त्यानंतर 7:30 माझा आवार माझा शिवार हा राज्यस्तरीय कृषी प्रसारणाचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो आता सहक्षेपित करणार आहोत. प्रथम 7:15 वृत्तविशेष.

आणि त्यानंतर 7:30 वाजता माझा आवार माझा शिवार हा राज्यस्तरीय कृषी प्रसारणाचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो आता सहक्षेपित करणार आहोत. प्रथम 7:15 वाजता वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल फ्रान्सला भेट दिली। प्रधानमंत्र्यांचा हा दौरा भारत आणि फ्रान्समधील धोरणात्मक संबंध आणि दोन्ही देशांमधील तंत्रज्ञानविषयक भागीदारीला नवी उंची गाठून देणारा ठरला। त्याच्याशी संबंधित विविध पैलूंची सविस्तर चर्चा आपण आजच्या वृत्त विशेष मध्ये करणार आहोत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स भेटीत काल भारत इनोव्हेट्स 2026 या अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रमाचा प्रारंभ केला गेला। भारत आणि फ्रान्समधील तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारीला येत्या काळात अधिक बळकटी देण्याच्या उद्देशानं या उपक्रमाची सुरुवात केली गेली आहे। या निमित्तानं आयोजित विशेष कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी यांच्यासह फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही संबोधित केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक पटलावर भारताची झपाट्यानं बदलत असलेली भूमिका प्रभावीपणे मांडली। भारत आता केवळ परदेशी तंत्रज्ञानाचा ग्राहक राहिलेला नसून स्वतः एक प्रमुख तंत्रज्ञान पुरवठादार तसंच विविध जागतिक आव्हानांवर सक्षम उपाययोजना विकसित करणारा देश म्हणून उदयाला येत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली। याच कार्यक्रमात बोलताना फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारतीय स्टार्टअप्सच्या नवोन्मेषाचं आणि त्यांच्या अफाट क्षमतेचं जाहीर कौतुक केलं। या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय स्टार्टअप्सना या क्षेत्रातील दिग्गजांचं मार्गदर्शन, आघाडीच्या गुंतवणूकदारांकडून निधी पुरवठा, भागीदारीतील प्रकल्पाच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत। यासोबतच आघाडीच्या फ्रेंच कंपन्या आणि भारतातील स्टार्टअप्सना एकत्र येऊन कृत्रिम बुद्धिमत्ता, सुपर कम्प्युटिंग आणि क्वांटम तंत्रज्ञान यासारख्या उद्योन्मुख क्षेत्रांमध्ये मोठी क्रांती घडून आणण्याची शक्यताही या उपक्रमानं निर्माण केली आहे। भारतीय स्टार्टअप्सना फ्रान्ससह संपूर्ण युरोपीय बाजारपेठेची दारं खुली करणाऱ्या या उपक्रमाविषयी अधिक सांगतायत तंत्रज्ञान क्षेत्राचे विश्लेषक आणि अभ्यासक अमर पांचाळ।
1: भारत इनोव्हेट्स 2026 हा उपक्रम भारताची इनिशिएटिव्ह आहे, ते फार लोकांना माहित नाही। भारत बेसिकली इनोव्हेट इकोसिस्टम जगासमोर सादर करण्यासाठी फ्रान्समध्ये हा पहिला मोठा मीटिंग आयोजित करत आहे, त्यामुळे स्टार्टअपना खूप फायदा होणार आहे। भारत आता केवळ टेक्नॉलॉजी कंझ्युमर राहिले नाही तर जगातला टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर बनला आहे। पीएम मोदी म्हणाले की इंडिया इनोव्हेट विथ स्केल अँड स्पीड। फ्रान्स सोबत स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मजबूत करण्यासाठी आणि इंडिया स्टार्टअप्सना ग्लोबल मार्केटमध्ये आणण्यासाठी हा कार्यक्रम फ्रान्समध्ये केला आहे। प्रेसिडेंट मॅक्रॉन सुद्धा इंडियाचा इनोव्हेशन टॅलेंटची प्रशंसा करत आहेत। हा कार्यक्रम इंडिया फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन 2026 अंतर्गत येतो। या टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, जॉईंट रिसर्च, को डेव्हलपमेंट, इन्व्हेस्टमेंट आणि मार्केट ऍक्सेस वर प्रमुख काम होईल। 13 प्रमुख क्षेत्र आहे: डीप टेक, स्पेस, AI, सेमीकंडक्टर, बायोटेक्नॉलॉजी, क्लायमेट चेंजेस अँड क्लीन एनर्जी इत्यादी। त्यात आपल्याला काय फायदा हे समजून घेऊ। उदाहरणे, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणजे काय? समजा एक इंडियन सेमीकंडक्टर स्टार्टअप फ्रान्स कडून ऍडव्हान्स चिप मेकिंग टेक्नॉलॉजी घेऊ शकेल, त्यामुळे भारतात लोकल मॅन्युफॅक्चरिंग सुरू होईल, इम्पोर्ट

0: होईल आणि ते जगभरात प्रोडक्ट विकू शकतील. अजून एक उदाहरण, एज्युकेशनल रिसर्च पार्टनरशिप. आयआयटीच्या एक रिसर्चर फ्रान्सच्या युनिव्हर्सिटीमध्ये जॉईंट रिसर्च करता येईल, नवीन स्किल शिकता येईल आणि ते भारतात वापर करून आपल्याला स्टार्टअप मध्ये वापरून नवीन प्रोडक्ट बनवता येणार. किंवा स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम युज करून ते फ्रेंच इंजिनियर्स भारतात येतील आणि भारतात प्रोडक्ट का दुसरे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मदत करतील. हे तर झालं रिसर्च आणि एज्युकेशन. पण स्टार्टअपवर काय परिणाम होईल? सर्वात अधिक जगभरात आपली ओळख वाढेल. या उपरांत 120 पेक्षा जास्त भारतीय डीप टेक स्टार्टअप्सना फ्रान्स आणि युरोपमधील इन्व्हेस्टर कंपनीज अँड ऑफिशियल यांच्याशी भेट घेता येतील. पिच सेशन्स, बी टू बी मीटिंग आणि नेटवर्किंग होतील. त्यामुळे आयडिया थेट इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्टमध्ये बदलू शकतील. दुसरे, फंडिंग सोपे होईल. डीप टेक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम टेक्नॉलॉजी, स्पेस टेक खूप पैसा लागतो. फ्रेंच व्हेंचर कॅपिटलशी जोडल्याने नवीन फंडिंग राऊंड आणि को डेव्हलपमेंट फंड्स मिळतील. तिसरे, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मजबूत होईल. फ्रान्स स्पेस टेक्नॉलॉजी आणि ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मजबूत आहे. आपल्या स्पेस स्टार्टअपना जॉईंट सॅटेलाइट प्रोजेक्ट किंवा लॉन्च ऑपॉर्च्युनिटीज भेटेल. चौथे, आपल्या इकोसिस्टम मजबूत होईल. आयआयटी सारख्या इन्स्टिट्यूटशी जोडल्याने सप्लाय चेन, आयपी प्रोटेक्शन अँड स्केलिंग सोपे होईल. क्लायमेट चेंजेस, सायबर सिक्युरिटी, सस्टेनेबल एनर्जी सारख्या प्रॉब्लेम सोडवताना स्टार्टअप मोठी भूमिका बजावतील. पाचवे, यंग इंजिनियर्सना एक्सपोजर मिळतील. भारतात राहून हाय लेवल काम करण्यासाठी बाहेर जाणं जाता, इथून ते काम करू शकतील, भारतात भारतासाठी काम करू शकतील. एकूणच हा उपक्रम स्टार्टअपसाठी फास्ट ग्रोथ, ग्लोबल इम्पॅक्ट आणि न्यू बिझनेस अपॉर्च्युनिटी घेऊन येतोय. हजारो स्टार्टअपना फायदा होईल. हा उपक्रमामुळे भारतीय स्टार्टअपना आत्मविश्वास खूप वाढेल. आता ते जगातील सर्वात आधुनिक टेक्नॉलॉजी बनवू शकतील. हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर भारत जगात तंत्रज्ञानात आघाडी घेऊ लागला आहे हे जगांना दाखवण्याची एक सुनहरी संधी आहे. उदाहरणार्थ एक भारतीय स्पेस टेक स्टार्टअप आता फ्रान्स सोबत जॉईंट सॅटेलाइट प्रोजेक्ट करू शकेल. यामुळे त्याचा व्यवसाय जगभरात मोठा होईल आणि ते टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर बनतील. स्टार्टअप इनोव्हेटर्स आणि तरुण इनोव्हेटर्स सर्वांना या संधीचा पूर्ण फायदा घ्यावा.
1: श्रोते हो, या ऐतिहासिक दौऱ्याचं महत्व केवळ तंत्रज्ञान विषयक उपक्रमापुरतं मर्यादित नव्हतंच. या दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सच्या अध्यक्षांमध्ये झालेली सविस्तर द्विपक्षीय चर्चा आणि दोन्ही देशांमध्ये झालेले अनेक करार हे भारताच्या दीर्घकालीन धोरणात्मक आणि आर्थिक हिताची प्रचिती देणारे होते. या दौऱ्यात दोन्ही देशांनी आगामी 5 वर्षांच्या कालावधीत आपला द्विपक्षीय व्यापार थेट दुप्पट करण्याचं अत्यंत महत्वाकांक्षी उद्दिष्ट समोर ठेवलं. त्या दिशेनं होणाऱ्या प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी एका उच्चस्तरीय यंत्रणेची स्थापना करण्याचा निर्णयही घेतला गेला. याशिवाय बदलत्या जागतिक समीकरणांचा विचार करून आर्थिक सुरक्षा संवाद प्रस्थापित करणं, भारतातील रेल्वे पायाभूत सुविधांचा कायापालट करण्यासाठी तसंच हायस्पीड रेल्वे विकासाशी संबंधित तांत्रिक सहकार्याबाबतचा इरादा जाहीरनामा प्रसिद्ध करणं हे या दौऱ्याचं मोठं यशच म्हणावं लागेल. धोरणात्मक, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात अत्यंत संवेदनशील आणि महत्वाच्या गोपनीय माहितीची देवाणघेवाण तसंच संरक्षण संबंधीचा सर्वसामान्य सुरक्षा करार पूर्ण करण्यावरही दोन्ही देशांनी शिक्कामोर्तब केलंय. या भागीदारीचा विस्तार केवळ संरक्षण आणि अंतराळापुरता मर्यादित नसून नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातलं सहकार्य विस्तारणं, हरित हायड्रोजन सारख्या शाश्वत ऊर्जा स्रोतांचा विकास करणं आणि भारताचं UPI सारखं तंत्रज्ञान युरोपात वापरात आणण्याच्या शक्यतेवरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली आहे. यासोबतच दोन्ही देशातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यासाठीचे विविध करारही या दौऱ्यात झाले. याच पार्श्वभूमीवर या दौऱ्याच्या यशाचा आढावा घेत आहेत परराष्ट्र धोरणांचे अभ्यासक पत्रकार वीरेंद्र तळेगावकर.
2: जागतिक स्तरावर भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश नेहमीच सहकार्य आणि भागीदारीचे महत्वपूर्ण देश राहिलेले आहेत. या दोन्ही देशांदरम्यान धोरणात्मक भागीदारी ही तेवढीच लक्षणीय राहिली आहे. उभय देशातील अलीकडील काही द्विपक्षीय बैठका जर आपण पाहिल्या तर त्या प्रामुख्यानं कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोद्योमी सहकार्य, संरक्षण उत्पादन आणि नागरी अणुऊर्जा सहकार्य यावर केंद्रित झालेल्या दिसून येतात. दोन्ही देशांमधील हे संबंध केवळ व्यापारिक संबंध नाही तर ते जागतिक सुरक्षा, नाविन्यपूर्ण पोहोचवण्यासाठी महत्वाचे ठरतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन

0: यांनी संयुक्तपणे फ्रान्समधील विशेष शिखर परिषदेचं उद्घाटन केलं. या परिषदेत भारताच्या 150 अधिक उद्योजक स्टार्टअपने भाग घेतलाय. भारतीय नवसंशोधनाला जागतिक व्यासपीठ मिळवून देणं हे या परिषदेचं मुख्य उद्देश आहे. दोन्ही नेत्यांनी भारतीय स्टार्टअपच्या नाविन्यपूर्ण क्षमतेचं विशेष कौतुक या बैठकी दरम्यान केलं. त्यामुळे आता या दोन्ही देशांमध्ये व्यावसायिक संबंधांना गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेत्यांनी विला कॅलोसिस येथे शिष्टमंडळ पातळीवर बैठकही घेतली. या उच्चस्तरीय बैठकीत प्रगत तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन आणि अक्षय ऊर्जा या क्षेत्रातील भागीदारी वाढवण्यावर सविस्तर चर्चाही झाली. यामुळे आता या दोन्ही देशांमध्ये तांत्रिक सहकार्याला एक नवी दिशा मिळेल अशी आशा आहे. फ्रान्स आणि भारत यांनी संरक्षण क्षेत्रामध्ये सह उत्पादनाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचे पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सच्या या आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा भारताच्या स्थिर अर्थव्यवस्थेवर त्यांनी भर दिला. भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचं थेट आवाहनही त्यांनी या बैठक दरम्यान केलं. सायबर सुरक्षा असेल, डिजिटल आर्ट्स असेल, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा शाश्वत विकास या क्षेत्रामध्ये सीमापार सहकार्याला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यासाठी भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश 2026 हे वर्ष भारत फ्रान्स नवनिर्मितीचं वर्ष म्हणून साजरा करत आहेत. आता या उपक्रमामुळे दोन्ही देशातील तरुण संशोधकांना आणि तिथल्या कंपन्यांना एकत्र काम करण्याची मोठी संधी या निमित्तानं उपलब्ध होत आहे. दोन्ही देशांमधील हे सहकार्य केवळ सरकारी पातळीवर मर्यादित राहू नये किंवा म्हणून असेल कदाचित संस्थात्मक संबंधावर त्या परिणामी भर दिला जात आहे. इंडो फ्रेंच इव्हेनेशन नेटवर्क आणि लाईफ सायन्सेस किंवा आरोग्य क्षेत्रातील फ्रेंच इंडियन कॅम्पस अशा उपक्रमाद्वारे या संयुक्त प्रयत्नांचं नेतृत्व केलं जात आहे. हे संस्थात्मक संबंध दोन्ही देशांमध्ये शैक्षणिक वैज्ञानिक संशोधनाला अधिक बळकट करतील अशी ही आशा आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आता एका परिपक्व टप्प्यावर पोहोचली आहे असं म्हणायला हरकत नाही. हिंद प्रशांत क्षेत्रात सुरक्षा मजबूत करणं, सागरी सुरक्षा आणि तसंच हवामान बदलाच्या आव्हानाचा सामना करणं यावर दोन्ही देशांचं एकमत आहे. फ्रान्सनं नेहमीच भारताच्या तंत्रज्ञान आणि संरक्षण गरजांमध्ये विश्वासू भागीदार म्हणून भूमिका महत्वाची बजावली आहे. दोन्ही देशांमधील वाढतं सांस्कृतिक संबंध लोकांचे परस्परांमधील आदान प्रदान या भागीदारीला अधिकच दृढ करत आहेत. येणाऱ्या काळात हा समन्वय केवळ दोन्ही देशांच्या हिताचा नसून संपूर्ण जगाच्या शाश्वत विकासासाठी कल्याणकारी ठरेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त केला जात आहे. भारत आणि फ्रान्स यांनी पुढील 5 वर्षात त्यांचा द्विपक्षीय व्यापार करार 16 अब्ज डॉलर करून दुप्पट म्हणजे 32 अब्ज डॉलर करण्याचं ध्येय ठेवलंय. हा विस्तारलेला आर्थिक करार इनोव्हेशन रोडमॅप 2030 आणि इकॉनॉमिक सिक्युरिटी डायलॉग याद्वारे समर्थित नक्कीच आहे. एकूणच काय द्विपक्षीय व्यापार अंदाजे 16 अब्ज डॉलर आहे. युरोपियन युनियन मध्ये नेदरलँड आणि जर्मनी नंतर फ्रान्स हा भारतासाठी तिसरा महत्वाचा मोठा व्यापारी भागीदार देश आहे. भारतामध्ये फ्रान्स हा 11वा सर्वात मोठा परदेशी गुंतवणूकदार आहे आणि त्याची एकूण गुंतवणूक 12 अब्ज डॉलर पेक्षाही जास्त आहे. 1000 अधिक फ्रेंच कंपन्या त्यांच्या उपकंपन्या भारतात आहेत तर 150 अधिक भारतीय कंपन्या या फ्रान्समध्ये कार्यरत आहेत. त्या निर्मिती क्षेत्रात आहेत, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आहे, औषध निर्माण क्षेत्रात देखील आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलंय की फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन हे नुकतेच भारत दौऱ्यावर येऊन गेले. त्यांची ही विशेषतः मुंबईतली भेट आजही अनेकांच्या लक्षात असेल. भल्या सकाळी मरीन ड्राईव्हवरचं त्यांचं जॉगिंग असेल किंवा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना त्यांनी वाहिलेल्या श्रद्धांजलीचा क्षण असेल तो या आर्थिक राजधानीनं टिपलेला आहे. तेव्हा भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशादरम्यानचे व्यापारी संबंध हे एक वेगळ्या टप्प्यावर आणि त्याला एक सामाजिक मैत्रीपूर्ण सौहार्दाची किनार नक्कीच आहे.
1: श्रोतेहो, प्रधानमंत्र्यांच्या या फ्रान्स दौऱ्यातले विविध करार आणि आपल्या स्टार्टअप्सना मिळणारं पाठबळ भारताला आत्मनिर्भरतेसह जगाचं नेतृत्व करणारा देश म्हणून स्थान मिळवून देण्यात महत्वाचं ठरणार आहेत. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन अभय धुमाळ.

0: नमस्कार मंडळी, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 25 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 15 जून 2026. माझावर माझं शिवार कार्यक्रमात आजच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मुंबई केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे गोकृपामृत जैव संवर्धन संस्कृती आणि उपयोग. आणि या संदर्भात आपल्याला अधिक माहिती करून देणार आहेत तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंबरनाथ येथील कृषी अधिकारी संदीप जाधव सर. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: धन्यवाद मॅडम.
1: सर, गोकृपामृत हे नेमकं काय आहे त्याबद्दल आम्हाला सांगा.
2: गोकृपा अमृत, आपण गायीसाठी हा गो हा शब्द वापरलेला आहे आणि गायीच्या कृपेपासून तयार झालेलं अमृत म्हणून याच्यावरती गोकृपा अमृत हे नाव दिलेलं आहे. ऍक्च्युली गोकृपा अमृत हे पूर्णपणे नैसर्गिक सेंद्रिय जीवाणू आहेत, जे हे बॅक्टेरियल कल्चर आहे आणि याचा प्रामुख्याने वापर सेंद्रिय शेती पद्धतीने मध्ये केला जातो.
1: अच्छा, आणि या शेती पद्धतीमध्ये म्हणजे सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये कशा कशाचा वापर केला जातो?
2: आता सेंद्रिय शेती पद्धत म्हणजे कसं, हल्ली आता त्याची काळाची गरज निर्माण झालेली आहे. प्रामुख्याने यापूर्वी सेंद्रिय शेती आपण करतच होतो, परंतु कालांतरानं वाढतं लोकसंख्या, ग्रीन रिव्होल्युशन यामुळे लोकसंख्येला अन्न पुरवठा करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन करणं गरजेचं भासलं. त्या अनुषंगाने शेतीमध्ये नैसर्गिक घटक वापरण्याच्या ऐवजी रासायनिक खतं वापरली गेली, कीटकनाशकांचा वापर केला गेला, त्यामुळे त्याचा रेसिड्युअल इफेक्ट, त्याचा दूरगामी परिणाम माणसाच्या शरीरावरती निर्माण होऊ लागलेला आहे. आणि त्याचाच भाग म्हणून आपण पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा आपण प्रयत्न करतोय. सेंद्रिय शेती पद्धती म्हणजे एक नैसर्गिक संसाधने, जे काही नॅचरल रिसोर्सेस जे अवेलेबल आहेत आणि जैविक घटक बायो इनपुट्स जे आपल्या वातावरणामध्ये जे अवेलेबल आहेत त्याचा पर्यावरण पूरक वापर हा शेती पद्धतीमध्ये करणे म्हणजे याला सेंद्रिय शेतीमध्ये म्हणतो आपण. आणि या सेंद्रिय शेतीमध्ये आपण काय करतो, रासायनिक खते आणि कीटकनाशक यांचा वापर पूर्णपणे आपण थांबवतो आणि मातीची सुपीकता वाढवणे ही एक मेजर टास्क आहे सेंद्रिय शेतीमध्ये. आणि ती वाढवण्यासाठी आपण सेंद्रिय खतांचा वापर करतो, पिकांची फेरपालट घेतली जाते आणि जैविक कीटकनाशकांचा वापर केला जातो. आणि या सेंद्रिय शेतीमध्ये जैविक घटक जे जे अवेलेबल आहेत त्याचा जास्तीत जास्त वापर करून शेती पद्धती राबवली जाते, त्याला आपण सेंद्रिय शेती असं म्हणतो.
1: आणि गोकृपा अमृत अशाच प्रकारचं जैविक घटकांपासून तयार करतात?
2: येस येस. गोकृपा अमृत म्हणजे कसं, जे गायी आहे देशी गायी आहे त्याच्या पंचगव्यापासून आपण हे गोकृपा अमृत कल्चर हे तयार केलं जातं. आता पंचगव्य म्हणजे देशी गायीचं प्रत्येक प्रॉडक्ट, ती देणारं शेण असेल, तिचं गोमूत्र असेल, तिच्या दुधापासून बनवलेलं ताक, दही, दूध, तूप, ह्या पंचगव्यापासून जे कल्चर तयार केलेलं आहे म्हणून तिला गोकृपा अमृत कल्चर असं आपण म्हणतो.
1: आणि हे तयार कोणी केलं?
2: 2006 गुजरात राज्यातील अहमदाबाद या ठिकाणी गोपालबाई सुतारिया त्यांनी एक बन्सी गिर गाय गोशाळा सुरू केली. आणि ही गोशाळा सुरू करत करत त्यांच्या लक्षात आलं की एक गायीपासून मिळणाऱ्या उत्पादनापासून एक सेंद्रिय शेतीला चालना देणं गरजेचं आहे. आणि त्याचा विचार करून त्यांनी हे बॅक्टेरियल कल्चर तयार केलेलं आहे आणि त्याला आपण गोकृपा अमृत बॅक्टेरियल कल्चर असं आपण म्हणतो.
1: अच्छा, आणि ते तयार कसं करायचं?
2: हे तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी पद्धत आहे. हे गोकृपा अमृत बन्सी गिर गायच्या ह्याच्यातून तयार केलेलं आहे, त्याचं जे कल्चर उपलब्ध होतं

0: त्याला मदर कल्चर म्हणतो आपण. आणि ते कल्चर आपल्याला एक लिटर कल्चरची त्याची आवश्यकता आहे. एका शेतकऱ्यानं एक लिटर कल्चर ते घेऊन यायचं आहे. एक 200 लिटरच्या पाण्यामध्ये एक लिटर गोकृपा अमृतचं मदर कल्चर त्याच्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर 2 किलो देशी गूळ, ऑर्गॅनिक गूळ आहे, तो 2 किलो गूळ वापरायचा आहे. त्याचबरोबर 2 लिटर ताजे ताक, देशी गाईचं दह्यापासून बनवलेलं ताजे ताक, हे आपण हे इन्ग्रेडियंट्स म्हणून आपण वापरतो. आणि एक 200 लिटरच्या ड्रममध्ये हे सर्व साहित्य मिक्स करायचं आहे. त्याच्या सुरुवातीला काय करायचं आहे, पाण्यामध्ये गूळ टाकायचा आहे. गूळ हा पूर्णपणे लाकडाच्या काठीने किंवा बांबूने ढवळायचा आहे, पूर्णपणे हा त्याच्यामध्ये विरघळून टाकायचा आहे. 1 लिटर कल्चर टाकायचा मदर कल्चर, 2 किलो गूळ टाकलेला आपण आणि 2 लिटर ताक टाकून हे पूर्ण मिश्रण ढवळायचं आहे. आणि हे मिश्रण सावलीमध्ये त्या ड्रमवरती सुती कापड बांधून 7 दिवस सावलीमध्ये त्याला ठेवायचं आहे. पण हे 7 दिवसामध्ये सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा ते पूर्ण मिश्रण हे काठीनं ढवळायचं आहे. एकदा क्लॉकवाईज ढवळायचं आहे, एकदा अँटी क्लॉकवाईज ढवळायचं आहे आणि एक 7 दिवस असं हे मिश्रण तसंच ठेवायचं आहे.
1: रोज करायचं,
0: हा रोज सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा त्याचा ढवळायचं आहे. आणि मग हे मिश्रण तसंच सावलीमध्ये पूर्णपणे झाकून, फक्त हे झाकताना त्याच्यामध्ये सुती कपडा किंवा गोणपाटाचा वापर करायचा, कारण त्याच्यामध्ये ऑक्सिजन वगैरे त्या बॅक्टेरियाना मिळावा म्हणून त्याच्यामध्ये सुती कपड्याने ते झाकायचं आहे आणि सावलीमध्ये ठेवायचं आहे. आणि 7 दिवसानंतर ते पूर्ण फर्मेंटेशन त्या द्रावणाचं तयार होतं आणि 8व्या दिवशी हे द्रावण आपण शेतीसाठी गोकृपा अमृत द्रावण म्हणून आपण त्याचा वापर करतो. आता लोकांच्या मनामध्ये शंका येईल की बाबा ह्याच्यामध्ये सर ताक का टाकतात, गोळच का वापरतात, दुसऱ्या गोष्टी का वापरल्या नाही पाहिजेत. तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, हे जे मदर कल्चर आहे त्याच्यामध्ये गाईच्या पंचगव्यापासून आपण तयार केलेलं मदर कल्चर आहे. त्याच्यामध्ये असंख्य प्रमाणात चांगले जीवाणू आहेत, ते जीवाणू त्या कल्चरमध्ये आहेत. आपल्याला काय करायचं, जीवाणूची संख्या आलेली आहे त्याच्यामध्ये मल्टिप्लाय करायचं, त्यांना मोठ्या प्रमाणात वाढवायचं आहे. मग त्यांना 7 दिवसामध्ये खाण्यासाठी काहीतर खाद्य म्हणून देण्यासाठी ह्या गुळाचा वापर केला जातो. कारण गुळामध्ये ना नॅचरल शुगर आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत आणि ते त्या बॅक्टेरियांचं ऊर्जा स्त्रोत म्हणून ते काम करतं. त्याचबरोबर ताकामध्ये काय असतं, लॅक्टोलोबॅसिलस बॅक्टेरिया असते, ते गोकृपा अमृत मधील जे जीवन आहे ते त्यांना ऍक्टिवेट करण्यासाठी, सक्रिय करण्यासाठी ह्या ताकाचा वापर होतो. त्याचबरोबर ताक हे आंबट असतं, आंबट असल्यामुळं जे द्रावण तयार होणार आहे त्याच्यामध्ये बुरशी किंवा कीटक ह्याच्यापासून लांब राहावेत म्हणून द्रावणामध्ये आपण ताक टाकतो. त्यामुळे द्रावण आपलं हे दीर्घकाळ टिकलं जातं. असं 8व्या दिवशी हे द्रावण आपल्याला वापरण्यासाठी पूर्णपणे तयार होतं.
1: बरं, आता तुम्ही कल्चर जे म्हणालात ते कुठे मिळतं?
0: हा, आता हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अहमदाबाद मधील बन्सी गीर गोशाळा यांनी हे कल्चर तयार केलेलं आहे. त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट केलात, वेबसाईट वरती त्यांचा आहे, फोन नंबर आहेत, सगळं आहे. त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट केलात तरी तुम्हाला त्यांच्याकडून मिळू शकतो. किंवा जे काही शासकीय कृषी कार्यालय आहेत त्यांच्या मार्फत ही हे मोफतपणे गोकृपा कल्चर, मदर कल्चर हे तुम्हाला 1 लिटर तुम्हाला त्याचा मिळू शकतो. तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता किंवा शासकीय कृषी केंद्र आहेत त्यांच्याकडूनही मिळतं. तर कृषी विभागाकडूनही हे कल्चर गावोगावी उपलब्ध करून देण्याची पदार्थ कार्यवाही चालू आहे.
1: आणि गोकृपा अमृताचं द्रावण तयार करण्यासाठी प्रत्येक वेळेला 1 लिटर कल्चर आणावं लागतं का, की त्याचं प्रमाण बदलतं?
0: नाही नाही, आता कसं आहे, हे जे मी प्रमाण सांगितले 200 लिटर द्रावण तयार करण्यासाठी आहे. मग शेतकऱ्याला फक्त 200 लिटर द्रावण तयार करूनच गप बसणार आहे किंवा मग प्रत्येक शेतकऱ्यानं हे मदर कल्चर आणणं तसा अपेक्षित नाही. ऍक्च्युली एका शेतकऱ्यानं हे कल्चर तयार केलं 200 लिटरचं आणि 7 दिवसानंतर हे द्रावण फर्मेंट होतं आणि 8व्या दिवशी ते तयार होतं. हे 200 लिटर द्रावण तयार झालेलं म्हणजे जे तुम्ही मदर कल्चर 1 लिटरचं आणलंय तेच 200 लिटर त्याच ताकदीचं तेवढ्याच कॉन्सन्ट्रेशन हे 200 लिटर तयार होतं. म्हणजे तुम्हाला फक्त एका शेतकऱ्याला एकदाच कल्चर आणायचं 1 लिटरचं, एकदा 200 लिटरचं त्यांनी तयार केलं, त्याचा वापर केला, त्यातलं 1 लिटर कल्चर हे तुम्ही मदर कल्चर म्हणून नेक्स्ट 200 लिटर ड्रम तयार करण्यासाठी तुम्ही वापरू शकतात. किंवा गावातल्या एका शेतकऱ्याने हे कल्चर आणलं, एक 200 लिटरचा ड्रम तयार केला, अन्य शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर 8व्या दिवशी कोणताही शेतकरी त्यातून 1 लिटरचं कल्चर वापर घेऊन तो स्वतःचं 200 लिटर हे तयार करू शकतो. म्हणजे असं मल्टिप्लिकेशनची सायकल आहे. तुम्हाला आयुष्यामध्ये फक्त एकदाच एक लिटरचं कल्चर आणायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतःही असं त्याचं मल्टिप्लिकेशन 200 लिटर 400 लिटर हे कंटिन्युअस तुम्ही चालू ठेवू शकता.
1: म्हणजे जर स्वतःला सुरू करायचं असेल तर आधी 200 लिटरचं जे प्रमाण सांगितलं त्याप्रमाणे
0: तयार करायचं
1: आणि त्यात

0: एक लिटर कल्चर वापरायचं. समजा ते वापरून झालं तुमचं 150, 175, 180 लिटर तुम्ही वापरलं, राहिलेल्या 10 लिटर मध्ये पुन्हा तुम्ही ताक गुळ हे टाकून पुन्हा 7 दिवसासाठी तुम्ही ते फर्मेंट साठी ठेवू शकतात. असं किंवा दुसऱ्या शेतकऱ्याला पाहिजे असेल तर त्याला 1-2 लिटर तुम्ही हे देऊ शकतात की त्याचं तो 200 लिटर तयार करू शकतो. अच्छा,
1: शेताच्या क्षेत्रफळानुसार याचं प्रमाण बदलतं की कसं असतं?
0: नाही, तर त्याचा वापर कसा करायचा, समजा हे 200 लिटरचं द्रावण तयार केलेलं आहे 1 लिटर कल्चर पासून 200 लिटर, मग त्याचा वापर कसा करायचा? शेतकऱ्याने ह्या द्रावणाचा वापर 2 पद्धतीने करता येतो. एक तर पिकावरती फवारणीसाठी वापर करता येतो किंवा जमिनीतून देण्यासाठी. आता उभ्या पिकाला वापर करायचा असेल तर 15 लिटर पाण्यामध्ये 1 ते 2 लिटर हे तयार केलेलं द्रावण तुम्ही पंपामध्ये भरून पिकावरती तुम्ही फवारणी करू शकतात. किंवा मग जर तुम्हाला जमिनीमध्ये द्यायचं असेल म्हणजे ड्रिप इरिगेशन किंवा पाटाच्या पाण्याद्वारे सुद्धा हे तुम्ही द्रावण देऊ शकतात. प्रत्येक पाण्याच्या पाळीमध्ये 500 लिटरचा ड्रम हा तुम्ही पाण्याच्या पाटासोबत ओतू शकतात किंवा ड्रिप मधून हे तुम्ही देऊ शकतात. मग ह्याचा फायदा काय होतो, गांडुळाची संख्या पण वाढते आणि जी काही शेतातली हुमणी जी आहे ती सुद्धा नष्ट होते याच्यामधून.
1: अच्छा, आणि याच्या काही आणखीन पद्धती आहेत का की जसं पेरणीपूर्वी द्यावं किंवा पीक पूर्ण तयार झाल्यानंतर फवारणी?
0: प्रत्येक पिकासाठी हे गुरुकृपा अमृत द्रावण आपण वापरतो. आता समजा भात शेतीचा विचार केला, कोकणामध्ये भात शेती हे प्रमुख पीक आहे. आता भात शेतीसाठी समजा शेतकऱ्याला ह्या द्रावणाचा वापर करायचा आहे तर सुरुवातीला काय करता येईल, तो भाताची रोपवाटिका तयार करण्यासाठी तो शेतामध्ये गादीवापा तयार करतो. आता गादीवापा तयार करतानंतर 20 लिटर हे जे तयार केलेलं द्रावण आहे एका गुंठ्यामध्ये 20 लिटर द्रावण ते गादीवापा वरती तो शिंपडू शकतो. हे शिंपडल्यामुळे काय होते, जी काय नर्सरीची जी रोपं आहेत त्यांची मुलांची वाढ मजबूत होते आणि जेव्हा रोपे तयार होतात जेव्हा उपटतो आपण लावणीसाठी तेव्हा ते जमीन भुसभुशीत असल्यामुळे ह्या द्रावणामुळे ते रोपे सहजासहजी उपटतात आणि त्यांच्या मुलांचा तूट होणार नाही किंवा मुलांना इजा होणार नाही अशा पद्धतीने रोपवाटिकेमध्ये याचा वापर करू शकतो.
1: आणि ते नुसतं द्रावण घालायचं की पाण्यामध्ये मिसळून घालायचं?
0: नाही नाही, तुम्ही द्रावण ऑलरेडी 200 लिटर तयार केले, तुम्ही डायरेक्ट द्रावण 20 लिटर द्रावण प्रति गुंठ्याला तुम्ही शिंपडू शकता.
1: अच्छा,
0: आता हे झालं रोपवाटिके. आता समजा रोपवाटिकेमध्ये हे वापर झाला त्याच्यानंतर लावणीच्या वेळी समजा रोपे आपण 21 दिवसानंतर घेतो, त्यानंतर रोपे गादी वापरून काढल्यानंतर जेव्हा त्या कल्चरचा वापर करायचा असेल त्याला रूट डिपिंग म्हणतात. म्हणजे एका छोटासा टब घ्यायचा, त्याच्यामध्ये 10% द्रावण म्हणजे 90 लिटर पाणी घ्यायचं आणि 10 लिटर हे तयार केलेलं द्रावण घ्यायचं, असं 10% जे द्रावण आहे त्याच्यामध्ये रूट डिपिंग करायचे. म्हणजे जे रोपे तयार आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही त्या टबामध्ये थोडा वेळ ठेवू शकतात आणि ते लावणीसाठी रोपे वापरू शकतात. आता परत झालं तर लावणीसाठी तुम्ही वापरलं, आता चिखलणीच्या वेळी सुद्धा हे द्रावण आपण वापरू शकतो. त्याला आपण सॉइल ऍप्लिकेशन म्हणतो. जेव्हा आपण चिकलणी करतो भाताचं पडलिंग करतो त्यावेळी 500 लिटर द्रावण प्रति एकर तुम्ही चिकलणीच्या वेळी शेतामध्ये सोडू शकता. हा म्हणजे रोपवाटिकेमध्ये वापर करू शकतात, रोपे लावणीच्या वेळी वापर करू शकतात आणि चिकलणीचे वापरू शकतात. आणि समजा हेही पुढे गेला आपण, समजा ह्या स्टेजला तुम्ही रोपवाटिकेला वापरा, लावणीच्या वेळी वापरा आणि चिकलणीचे वापरा, पण याच्यातून वापरून सुद्धा तुम्ही फवारणीसाठी सुद्धा वापरू शकतात. फवारणीमध्ये काय होतं, जेव्हा भात तयार होतो तेव्हा फोलियर स्प्रे घेता येतो त्याला आपल्याला. 15 लिटर पाण्यामध्ये 2 लिटर द्रावण वापरून तुम्ही लावणीनंतर 20 दिवसानंतर याचा वापर तुम्ही फवारणीसाठी करू शकतात. आणि सेकंड स्प्रे तुमचा भात पीक ओंब्यावर आल्यानंतर तुम्ही त्याच्या फ्लावरिंग स्टेजच्या अगोदर तुम्ही ह्याचा वापर करू शकता.
1: ह्याचा फायदा कसा होतो?
0: आता सर्वात महत्वाचं ह्याचा फायदा म्हणजे समजा आता भाताच्या प्रत्येक स्टेजला आपण हे वापरतो, आता फवारणीला वापरलं आपण तर त्याच्यामध्ये करपा कडा परपा हा प्रादुर्भाव होण्याचं प्रमाण कमी होतं आणि तांदळाचा दाणा हा भरदार आणि चमकदार आपल्याला दिसतो. आता त्याचा फायदा जर बघितला आपण, गोकृपा अमृतचा असंख्य फायदे आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये जमिनीची सुपीकता वाढते. यामध्ये कसं असतंय, सेंद्रिय पदार्थाचं विघटन होऊन ते पिकाला मिळणं गरजेचं आहे. जर हे द्रावण आपण शेतामध्ये टाकलं तर जीवाणूची संख्या भरपूर असल्यामुळे ते सेंद्रिय पदार्थ जे शेतामध्ये आहेत त्याचं तात्काळ विघटन होतं आणि पिकासाठी ते उपलब्ध होतं.
1: बरं, जीवाणूची कार्यपद्धती कशी फायदेशीर असते?
0: जमिनीमध्ये असंख्य प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, त्याच्यामध्ये चांगले बॅक्टेरिया जे पिकासाठी उपयुक्त आहेत हे बॅक्टेरिया ऍक्टिवेट करणं हे जास्त गरजेचं आहे. त्याच्यामध्ये गुरुकृपा अमृतमध्ये नायट्रोजन फिक्सेशन करणारे बॅक्टेरिया आहेत, जे हवेतील नायट्रोजन आहे तो घेतला जातो आणि तो पिकास उपलब्ध करून दिला जातो.

0: त्याचबरोबर हवेतील फॉस्फरस स्टॅबिलायझिंग बॅक्टेरिया आहेत, हवेतील फॉस्फरसची उपलब्धता पिकाच्या मुळांसाठी उपलब्ध करून जाते. त्याचबरोबर पिकांना पोटॅशची सुद्धा उपलब्धता ह्या बॅक्टेरियामार्फत करून दिली जाते. आणि त्यामुळे दुसरं काय होतंय, जमिनीतील सेंद्रिय कर्ब आहे हे वाढवलं जातं आणि जमिनीचं आरोग्य सुधारतं. ओव्हरऑल ह्याच्यामुळे पिकासाठी जोमदार आणि तजलदार राहण्यासाठी एक प्रकारचं अमृत आहे.
1: कोणकोणत्या पिकांसाठी हे उपयुक्त आहे?
0: हे कोणतंही पीक लावू दे, त्या प्रत्येक पिकासाठी हे अगदी वरदान आहे. त्यामध्ये भात आहे, फळबाग आहे, भाजीपाला, कडधान्य, तृणधान्य, ऊस, म्हणजे जे पीक जमिनीमध्ये आपण रुजवतो त्या प्रत्येक पिकाला ह्याचा वापर चांगल्या प्रकारे होतो. आयदर तुम्ही जमिनीतून देऊ शकतात किंवा मग तुम्ही फोलियर स्प्रे ह्या अमृताचा करू शकता.
1: गोकृपा अमृताचे फायदे काय आहेत त्याबद्दल आम्हाला सांगा.
0: आता मग असे तुम्हाला बोलता बोलता सांगितले, तर जमिनीची सुपीकता वाढते हा सर्वात महत्वाचा फायदा आहे, किंवा सेंद्रिय कर्बाचं विघटन होऊन तो पिकासाठी उपलब्ध करून देतो. त्याचबरोबर जे कल्चरमध्ये जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियाची संख्या हे वाढणं जास्त महत्वाचं आहे. उपयुक्त जीवन जे असे जमिनीतील वाढवले जातात आणि जैविक संतुलन जमिनीमधील संतुलन हे टिकून ठेवलं जातं. त्याचबरोबर मुलांची वाढ ही जोमदार होते आणि त्या मुलांची पाणी आणि अन्नद्रव्य शोषण्याची क्षमता वाढते, त्यामुळे पीक हे जोमदार पद्धतीने वाढलं जातं. आता ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचा मेजर खर्च रासायनिक खतावरती होतो. ह्या गोकृपा अमृत कल्चरमध्ये जे बॅक्टेरिया आहेत, नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आहेत, फॉस्फरस फिक्सेशन बॅक्टेरिया आहेत, ह्याच्यामुळे पिकांना खतांची उपलब्धता नॅचरली होते. त्यामुळे ऍडिशनली जास्त जो खर्च रासायनिक खतावरती होतो तो वाचला जातो. त्यामुळे रासायनिक खताचं जे अवलंबित्व आहे ते शेतकऱ्याचं कमी होतं, त्यामुळे खतावरील खर्चामध्ये 50% बचत आपण करू शकतो. आणि हे दिल्यामुळे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे वाढते आणि आपण काळाची जी गरज आहे, पर्यावरणपूरक शेतीची गरज आहे, ते उद्दिष्ट इथं साध्य होतं. मातीचं, पाण्याचं किंवा वातावरणाचं प्रदूषण हे ह्या कल्चर वापरल्यामुळे निश्चितच कमी होतं आणि त्यामुळे शाश्वत शेतीला चालना मिळू शकते. आणि हे सर्वात महत्त्वाचे सर्व पिकासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे आजच्या सेंद्रिय शेतीमध्ये जे काय रेग्युलर सेंद्रिय शेती ज्या निविष्ट आहेत त्या वापराबरोबरच हे जे नवीन कन्सेप्ट आलेला आहे गोकृपा अमृतचा ते वापरला तर शेतकऱ्याला निश्चितच चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो.
1: अच्छा, गोकृपा अमृत एखादा शेतकरी वापरत असेल मग रासायनिक खतं वापरण्याची गरज नसते की त्याचं प्रमाण कमी होतं कसं?
0: हा, ज्याला पूर्णपणे सेंद्रिय शेतीच करायची आहे, सेंद्रिय शेतीचा कन्सेप्ट हाच आहे की विषमुक्त शेती, रासायनिक खतं आणि कीटकनाशके पूर्णपणे आपण अवॉइड करतो आणि सेंद्रिय पद्धतीने आपण जी शेती करतो त्याला विषमुक्त शेती म्हणते. त्याच्यामध्ये हे गोकृपा अमृत जर वापरत असेल तर त्याच्यासाठी वरदान आहे की त्याच्यामध्ये आपण नैसर्गिक शेतीच करतोय, त्यामुळे त्यात रासायनिक खतं कीटकनाशक वापरायचा विषयच येत नाही. पण जो मिक्स शेती करतो की बाबा चांगल्या प्रकारे मला शेती करायची आहे, माझ्या जमिनीचं आरोग्य मला चांगलं ठेवायचं आहे आणि माझ्या जमिनीचं आरोग्य चांगलं राहिलं तर माझे पिकं चांगले येतील, तर त्या ठिकाणी जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी सर्वात महत्वाचं गोकृपा अमृत आहे. आणि ते गोकृपा अमृत जमिनीचं आरोग्य सुधारबरोबरच पिकासाठी खताची उपलब्धता नॅचरली करून देते.
1: अच्छा,
0: 100% जरी नसलं तरी मोठ्या प्रमाणात तुम्हाला नैसर्गिकरित्या तुम्हाला मूलद्रव्य पिकाला उपलब्ध होतात, त्यामुळे एक 50% रासायनिक खताचा खर्च तो वाचवू शकतो.
1: बरं, कोणकोणते जैविक घटक सेंद्रिय शेतीमध्ये वापरले जातात?
0: हा, आतापर्यंत आपण सेंद्रिय शेतीमध्ये अनेक घटक आपण वापरलो होतो. आता गोकृपा अमृत कल्चर हे नव्यानं विकसित झालेलं आहे. एक राष्ट्रीय जैविक आणि नैसर्गिक शेती केंद्र आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल फार्मिंग, गाझियाबाद येत आहे. त्यांनी यापूर्वीच बरेच निविष्ट ह्या प्रमाणित केलेल्या आहे सेंद्रिय शेतीमध्ये. त्याच्यामध्ये बीजामृत आहे, जीवामृत आहे, निमास्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे, अग्निस्त्र आहे, दशपर्णी अर्क आहेत, असे बऱ्याच प्रकारच्या निविष्ट आहे प्रमाणित केलेल्या आहेत की सेंद्रिय शेतीसाठी याचा वापर करण्यास काही हरकत नाही. हे जे निविष्ट वापरल्या तर त्या 100% सेंद्रिय पद्धतीनेच तयार केल्या, शेतकरी वापरू शकतो. आता ह्याच्यामध्ये बरेच 8 ते 10 निविष्ट प्रमाणित केलेल्या आहेत, त्या प्रत्येक बाबी हा वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये बीजामृत आहे आणि जीवामृत आहे, ह्या दोन्हीमध्ये अमृत शब्द आहे. बीजामृत म्हणजे बीजसाठी जे अमृत दिलं जातं, लहान मुलांना कसं आपण डोस दिला जातो तसा बीजासाठी जे अमृत पाजलं जातं त्याला ते बीजामृत म्हटलेलं आहे. हे बीजामृत मध्ये कसं 5 किलो देशी गाईचं शेण घेतलं जातं आणि सुती

0: कपड्यामध्ये ते बांधून 20 लिटर पाण्यामध्ये ते सोडलं जातं. 12 ते 16 तास ते 20 लिटर पाण्यामध्ये ते सुती कपड्यामध्ये शेण आपण बांधून सोडून देतो, म्हणजे त्याचा अर्क त्या पाण्यामध्ये येतो. त्याचबरोबर 50 ग्रॅम चुना आणि मुळाजवळील मुठभर माती एका वेगळ्या भांड्यामध्ये घेऊन ते मिश्रण तयार केलं जातं आणि त्याच्यामध्ये 5 लिटर गोमूत्र मिक्स करून ते दोन्ही मिश्रण एकत्र करून 8 ते 10 तास ठेवले जातात. आणि हे ज्या कोणतंही बियाणं जे तुम्हाला पेरायचं आहे त्या बियाण्याला हे चोळायचं किंवा ह्या द्रावणामध्ये बियाणे बुडवून ठेवले जातात आणि ते एकदा बुडवलं की ते पूर्णपणे बुडवून थोडा वेळ सुकवायचे आणि पेरणीसाठी वापरायचे. याच्यामुळे काय होते, बियाण्याची जैव विविधता वाढते आणि बीजजन्य सॉइल बॉर्न डिसीजेस आहेत हे त्याच्यामध्ये प्रतिबंध होतात. म्हणून त्याला बियाण्याला जे अमृत दिलं जातं त्याला बीजामृत म्हणतात. त्याच्यानंतर पुढचं जे प्रमाणित निविष्ट आहे ते जीवामृत आहेत. या जीवामृत मध्ये काय होतं, देशी गाईचं 10 किलो शेण घेतलं जातं, 10 लिटर गोमूत्र घेतलं जातं, 2 किलो गूळ आणि 2 किलो बेसिन आणि पिकाच्या मुळाजवळील मुठभर माती घेऊन हे 200 लिटर पाण्यामध्ये आपण मिक्स करतो आणि 2 दिवस म्हणजे 48 तास ऍसच ठेवतो. अधूनमधून आपण त्याला ढवळतो आणि हे जीवामृत हे फवारणीसाठी वापरलं जातं किंवा मग सिंचनासोबत पाण्यासोबत पण दिलं जातं. त्यामुळे काय होतं, पिकांची वाढ ही चांगल्या प्रकारे होते.
1: निमास्त्र कसं केलं जातं?
0: हा, निमास्त्र या शब्दातच आहे की नीम कडुलिंब. कडुलिंबाच्या पानापासून जे अस्त्र तयार केलं जातं त्याला निमास्त्र म्हणतात. सेंद्रिय शेतीमध्ये महत्वाचा फॅक्टर आहे की कीटक आणि कीड रोगापासून पिकाचं बचाव करणे. कारण हल्ली आता कीटक आणि पिकांचं संख्या एवढी वाढलेली आहे, प्रत्येक पिकावरती प्रादुर्भाव होतो, तर सेंद्रिय शेतीमध्ये आपण कीटकनाशक वापरता येत नाहीत. पण पीक तर वाढवायचं आहे, पण तर आलेले कीटक त्याचा प्रादुर्भाव होत असेल त्याचा बचाव करणे मोठं टास्क आहे सेंद्रिय शेतीमध्ये. मग नैसर्गिकरित्या ज्याच्यामध्ये कीटकनाशकाचे गुणधर्म आहेत ते कडुलिंब हा त्यापैकी एक आहे. त्या कडुलिंबाचा वापर करून त्याचं जे अस्त्र तयार केलं त्याला आपण निमास्त्र असं म्हणतो. आता हे शेतकरी मित्रांनो निमास्त्र तयार कसं करायचं, तर शेतकरी स्वतःच्या शेतावरती स्वतःच्या कडुलिंबाच्या पानापासून त्या सुकलेल्या लिंबोळे आहेत त्याच्यापासून हे निमास्त्र तयार करता येतं. आता करण्याची पद्धत काय, जे कडुलिंबाची पानं 5 किलो किंवा सुकलेली निंबोळी घेतो आपण आणि ते पूर्णपणे कुटून घेतो. पानं किंवा लिंबोळी दोन्हीपैकी जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकतात. 5 किलो देशी गाईचं गोमूत्र 5 लिटर घ्यायचं, 1 किलो देशी गाईचं शेण घ्यायचं आणि 100 लिटर पाण्यामध्ये आपण ते ठेवायचं आणि 48 तास ऍसच ठेवायचं. आणि 48 तासानंतर ते तयार झालेलं द्रावण सुती कपड्यामध्ये गाळायचं आणि शेतावरती फवारणीसाठी वापर करू शकतो. आता हे निमास्त्राचा वापर 3% द्रावणामध्ये 97 लिटर पाणी आणि 3 लिटर हे आपण हे वापरून निमास्त्राचा वापर करू शकतो फवारणीसाठी. त्यामुळे रस शोषक कीटक आहेत जे पिकावरती येतात त्याच्यावरती हे चांगल्या प्रकारे उपयोगी आहे.
1: बरं सर, आता तुम्ही एवढ्या वेगवेगळ्या घटकांविषयी आम्हाला सांगितलं, गोकृपा अमृताबद्दल सांगितलं, तर भविष्यात जर याचा वापर वाढवला तर काय फायदे दिसू शकतील, काय वाटतं तुम्हाला?
0: हा, आताच तुम्हाला सांगितलं सेंद्रिय शेती ही आता प्रकर्षानं करण्याची गरज भासत आहे. तर सेंद्रिय शेती करण्यासाठी तुम्हाला रासायनिक खतं आणि कीटकनाशक वापरायचे नाहीत, परंतु उत्पन्न तर घ्यायचं आहे. मग ह्याच्यामध्ये जमिनीचं आरोग्य बरोबर आलेल्या पिकाचं कीटकापासून रोगापासून बचाव करणे हे दोन मोठे टास्क आहेत. त्यासाठी जे आता तुम्हाला सांगितलं जीवामृत बीजामृत परत निमास्त्र त्याच्यानंतर ब्रह्मास्त्र आहे अग्निस्त्र आहे दशपर्णी अर्क आहेत हे प्रमाणित इनपुट्स आहेत. त्याचबरोबर हे जे गोकृपा अमृत आहे हे सुद्धा इनपुट एक चांगल्या प्रकारचं इनपुट आहे. त्याचा वापर जमिनीमध्ये वापरू शकतात, फोलियर स्प्रेमध्ये वापरू शकतात आणि त्यामुळे जमिनीचं आरोग्यही चांगलं राहील आणि तुमचं सशक्त चांगलं पीक जोमदारपणे तुम्ही ह्या अमृत कल्चरचा वापर केल्यानंतर तुम्हाला निश्चितच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.
1: शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतात मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या गाईचं शेण आणि गोमूत्र यांचा वापर करून गोकृपा अमृत कसं करायचं, त्याचा वापर कसा करायचा आणि त्यातून काय फायदे होतील याबद्दल आपल्याला संदीप सरांनी खूप छान माहिती सांगितली. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे सर आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: गोकृपामृत जैव संवर्धन संस्कृती आणि उपयोग याविषयी संदीप जाधव यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो आत्ता आपण ऐकली.

झवर माझं शिवार कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यासह मी सुलभा सौमित्रा आपला निरोप घेते आहे. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:40 आणि कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.

माझं आवार माझं शिवार हा राज्यस्तरीय कृषी प्रसारणाचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, रात्रीचे 8:40 झालेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र।
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी।
1: सादर करते विवेक पान।

श्रोते हो, उद्या सकाळी 8:40 संतवाणी या कार्यक्रमामध्ये ऐकाल संत गाडगेबाबा यांच्याविषयी. लेखन सुरेंद्र घुडे यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानेटकर यांचं, आणि सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. श्रोते हो, सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये उद्या ऐकाल स्वराभिषेक रत्नागिरीच्या संचालिका विनया परब यांची पूर्वा खालगावकर यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते विवेक वानखडे. तेव्हा श्रोते हो, ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इराण आणि अमेरिकेत शुक्रवारी शांतता करारावर स्वाक्षरी होणार. शेजारी देशातलं सैन्य मागे घ्यायला इस्रायलचा नकार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात भारताचे स्लोवाकियासोबत 11 करार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेनं इराणच्या बंदराची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबनानसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे. यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल, असं मोदी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हणाले. शस्त्रसंधी करारानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्य मागे घेण्यासाठी दिलेलं वेळापत्रक पाळायला इस्रायलनं नकार दिला आहे. लेबनान, सिरिया आणि गाझामधल्या सुरक्षा झोनमधून सैन्य हटवायला इस्रायलनं नकार दिला. इस्रायली नागरिकांच्या सुरक्षेसाठी इस्रायली सैन्य कायम राहणार असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ म्हणाले. भारत आणि स्लोवाकियानं आज आपल्या संबंधांना सर्वसमावेशक भागीदारीचा दर्जा दिला, तसंच द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी 11 करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्यातल्या चर्चेनंतर हे करार करण्यात आले. कामगार स्थलांतर, संरक्षण, डिजिटल तंत्रज्ञान, उच्च शिक्षण आणि क्वांटम कम्युनिकेशन या क्षेत्रांमध्ये हे करार करण्यात आले. सामाजिक सुरक्षा कराराच्या जलद लवकर पूर्ततेसाठी काम करण्याबाबतही दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. या करारामुळे भारत आणि स्लोवाकिया दरम्यान ये जा करणाऱ्या किंवा कार्यरत असलेल्या व्यावसायिकांचं कल्याण आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यास मदत होईल. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याच्या दिशेनं काम करण्यासही दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. अणुऊर्जा आणि भूऔष्णिक ऊर्जेसह विविध ऊर्जा स्रोतांचा वापर करून ऊर्जा सुरक्षा, शाश्वतता आणि लवचिकता यांना चालना देण्याच्या उद्देशानं ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावरही दोन्ही नेत्यांचं एकमत झालं. त्यानंतर संयुक्त निवेदनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, आजची भेट भारत आणि स्लोवाकियाच्या मैत्रीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची ठरली. याचा दोन्ही देशातल्या व्यापार, स्टार्टअप्स आणि उद्योगाला लाभ होईल. त्यामुळे या कराराच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देश प्रयत्न करतील, असं प्रधानमंत्री म्हणाले.
1: हमने अपने संबंधों को कॉम्प्रिहेंसिव पार्टनरशिप का दर्जा देने का निर्णय लिया है. यह हमारे साझा विश्वास, साझा प्राथमिकताओं और साझा भविष्य का प्रतीक है. आज प्रधानमंत्री जी और मैंने हमारे सहयोग को नई दिशा और नई ऊर्जा देने पर विस्तृत रूप से चर्चा की. ऑटोमोबाइल, रेलवे, एडवांस मैन्युफैक्चरिंग और ग्रीन टेक्नोलॉजीज, इन सभी विषयों में आज हमने दोनों देशों के लोगों की भलाई के लिए कई महत्वपूर्ण निर्णय लिए.
0: संयुक्त राष्ट्राच्या संरक्षण परिषदेत भारताचा समावेश कायमस्वरूपी सदस्य म्हणून व्हायला हवा, असं स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको म्हणाले. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचं फिको यांनी स्वागत केलं. तसंच भारतासोबत संरक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी स्लोवाकिया उत्सुक आहे, असं

ते म्हणाले. रशियानं काल रात्री युक्रेनची राजधानी किएव आणि खार्किव या शहरांवर अनेक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी दिली. या हल्ल्यात सुमारे 11 जणांचा मृत्यू झाला. झेलेन्स्की यांनी कालच अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेतही रशिया युक्रेन युद्धावर चर्चा होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहे. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 22 तारखेपासून 10 जुलैपर्यंत मुंबईत होणार आहे. मुंबईत आज विधानभवनात आयोजित विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजाची माहिती दिली. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित होते. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं आपल्या सामान्य बस सेवांवरची 10% हंगामी भाडेवाढ आणखी 1 महिना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरील वाढत्या खर्चामुळे या दरवाढीची मुदत वाढवली आहे. सध्याचा वाढीव भाडेदर 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील असं महामंडळानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. उन्हाळी प्रवासाच्या हंगामात महसूल वाढवण्यासाठी एसटीनं 15 एप्रिल रोजी लागू केलेली हंगामी भाडेवाढ आज संपणार होती. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेचे प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार NEET.NTA.NIC.IN या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत बोरिवलीसह देशभरातल्या गर्दीच्या रेल्वे स्थापनांच्या पुनर्विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. या अंतर्गत बोरिवली स्थानकात अतिरिक्त फलाट, नवे पूल, नवीन लिफ्ट, प्रवाशांसाठी अतिरिक्त जागा यासारख्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. बोरिवलीसह कांदिवली स्थानकाचा विकास करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. बोरिवली स्थानकातली गर्दी कमी करण्याचं नियोजन होणार आहे. 19व्या MIFF अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत झाला. भारताच्या कहाण्यांमध्ये संपूर्ण जगाला प्रेरणा देण्याची ताकद असल्याचं राज्यमंत्री मुरुगन यावेळी म्हणाले. देशभरातल्या सर्जनशील नागरिकांनी मुंबईत यावं आणि त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मुंबईतल्या सोयी सुविधांचा उपयोग करावा असं आवाहन आशिष शेलार यांनी यावेळी केलं. डिजिटल मंच, OTT, चित्रपट महोत्सव यामुळे माहितीपट आणि लघुपटाला व्यावसायिक यश मिळत असल्याचं प्रतिपादन माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी केलं. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशांमधले एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉग बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधले 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रिकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. अमेरिका इराण शस्त्रसंधीच्या आशेनं देशातल्या शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 76,264 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 231 अंकांची वाढ नोंदवत 23,854 अंकांवर बंद झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराण आणि अमेरिकेत शुक्रवारी शांतता करारावर स्वाक्षरी होणार. शेजारी देशातलं सैन्य मागे घ्यायला इस्रायलचा नकार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात भारताचे स्लोवाकियासोबत 11 करार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय आणि 19व्या MIFF अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्सवर तसंच 101.5 मेगा हर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 8:15 आणि 22 सेकंद झालेत. आता प्रसारित करतोय हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम.

जसपाल सिंग आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं दिलीप ताहिर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सपन जगनमोहन यांचं.

सी अर्जुन यांनी संगीतबद्ध केलेलं सरस्वती कुमार दीपक यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं घनश्याम वासवानी यांनी. श्रोते हो, हिंदी सुगम संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रीमती इंदुबाला यांनी गायलेलं असी साहिबा यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया सी अर्जुन यांनी संगीतबद्ध केलेलं हिमांशू राय रावळ यांचं गीत. गातायत उत्तरा केळकर.

उत्तरा केळकर यांनी गायलेलं हिमांशु राय रावळ यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अर्जुन यांचं. श्रोते हो, या गाण्याबरोबरच हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 9:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते आता सहक्षेपित करणार आहोत. प्रथम 9:45 समाचार संध्या.

पब्लिक स्पीक हा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत. रात्रीचे 10:27 झालेत. आता प्रसारित करतोय कार्यक्रम रजनीगंधा.

श्रोते हो, जीवनाची खरी लज्जत ही रुसवे फुगवे सुखदुःख यामध्येच आहे, नाही का? लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. चित्रपट होता आस का पंछी.

मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं रोशन यांचं, चित्रपट ताजमहल.

श्रोते हो, उद्या सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये स्वराभिषेक रत्नागिरीच्या संचालिका विनया परब यांची पूर्वा खालगावकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. वेळ लक्षात असू द्या, उद्या सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य.

श्रोतेहो, प्रोफेसर या चित्रपटासाठी आपण ऐकत होतात मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत. रचना होती हसरत जयपुरी यांची आणि या गीताला संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आशा भोसले यांनी गायलेलं एस एच बिहारी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ओ पी नय्यर यांचं आणि चित्रपट होता मोहब्बत जिंदगी है.
1: श्रोते हो, 17 जून रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐकूया निराधारांना मदत करणाऱ्या सांज सोबत या संस्थेचे कार्यकर्ते संजय सुर्वे यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद.
2: आम्ही ज्या वेळेला किराणा साहित्य घेऊन जातो, दिवाळी सणाचं फराळ घेऊन जातो, त्यावेळेला जे त्यांनी लांबून आम्हाला पाहिलं आलं असतं आणि त्यांच्या आमच्या हातात असलेली पिशवी, आमच्या हातात असलेलं काही सामान बघितल्यानंतर, त्यापेक्षाही माझं कोणीतरी नातेवाईक या घरामध्ये येतंय ह्याने त्यांचे डोळे पानवलेले असतात.
1: तेव्हा अवश्य ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 17 जून रोजी 9:30. सादर करते विवेक वानखडे.

लता मंगेशकर यांनी गायलेलं जे नक्षाप यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं खेमचंद प्रकाश यांचं आणि चित्रपट होता महल. श्रोते हो, या गीताबरोबरच रजनीगंधा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. परत भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.

रजनीगंधा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, रात्रीचे 10:30 वाजलेत. आता नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहात अश्विनी भिडे यांनी गायलेला राग यमन. त्यांना साथसंगत अशी आहे तबला साथ सुभाष कामत आणि हार्मोनियम साथ बबन मांजरेकर यांची. तेव्हा ऐकूया अश्विनी भिडे यांनी गायलेला राग यमन.

श्रोतेहो नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अश्विनी भिडे यांनी गायलेला राग यमन आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती सुभाष कामत यांनी, तर हार्मोनियम साथ होती बबन मांजरेकर यांची. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो उद्या रात्री 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कमल भोंडे यांनी गायलेला राग चंद्रकंस आम्ही प्रसारित करू.

श्रोते हो, रात्रीचे 11 वाजत आहेत. आता हिंदीतून बातम्या आणि त्यानंतर 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत. प्रथम 11 वाजता हिंदीतून बातम्या.